आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण. सकाळचे आता ठीक 6:05 झालेली आहेत. नमस्कार परभणी अंतर्गत सद्विचारांची रुजवण करणारा विचारशलाका हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करीत आहोत. श्रोतेहो, विचारशलाका या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया वागावे कसे याविषयी सतीश कुलकर्णी यांचे विचार.

नमस्कार श्रोतेहो, वागावे कसे हा विषय साधा वाटतो, पण याचं प्रश्नामध्ये माणसाची खरी ओळख दडली आहे. आपण रोज अनेक लोकांना भेटतो, कधी शाळेत, कधी रस्त्यावर, कधी कॉलेजमध्ये, मीडियावर. पण एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे, आपण जसं वागतो तसं लोक आपल्याला आठवतात. कधी असा अनुभव आला आहे का की एखादी व्यक्ती पहिल्यांदाच भेटली पण तिने एवढे गोड बोललं, एवढा आदर दिला की आपण लगेच भारावून गेलो, आणि उलट एखादा खूप हुशार असला तरी त्याचं वागणं उद्धट असेल तर त्याच्याशी पुन्हा बोलावंसं वाटलं नाही. म्हणूनच आपलं वर्तन हे आपलं व्यक्तिमत्व घडवतं आणि आपल्या नातेसंबंधाची पायाभरणी करतं. वागणं म्हणजे काय? वागणं म्हणजे फक्त सभ्य शब्द वापरणं नाही. वागणं म्हणजे आपल्या वाणीतील सौम्यता, चेहऱ्यावरचा नम्रभाव आणि इतरांना समजून घेण्याची तयारी. हे वर्तन तीन गोष्टीवर अवलंबून असतं. कधी एखादा मित्र त्रासात असतो किंवा एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा वेगळं मत मांडते, अशा वेळी आपण शांतपणे तिचं ऐकलं, तिला स्पेस दिली, तिच्या भावना ओळखल्या तर तो सन्मान ठरतो. हा सन्मान आपण दिला तर त्यातून विश्वास आणि जवळीक निर्माण होते. आदर म्हणजे प्रत्येकाशी समान वागणूक देणं. कोण लहान आहे, कोण मोठं आहे, कोण गरीब आहे, कोण श्रीमंत, हे बघून आपण वागणं बदलत नाही. एखादी मोलकरीण असो किंवा प्राचार्य, प्रत्येकाशी सौजन्याने बोलणं हे आपल्या संस्काराचं आणि आदराचं लक्षण आहे. सत्यता म्हणजे काय? तर प्रामाणिक आणि पारदर्शक असणं. माणूस चुकतो ही नैसर्गिक गोष्ट आहे, पण चुकूनही सत्य बोलणं आणि जबाबदारी स्वीकारणं हे खूप मोठं वैशिष्ट्य असतं. प्रामाणिक माणूस कधीच भीतीमध्ये राहत नाही, कारण त्याचं मन शांत आणि स्वच्छ असतं. आपल्या वागणुकीचा परिणाम काय होतो व आपण चांगल्या पद्धतीने वागलो तर लोक आपल्यावर विश्वास ठेवतात, आपली ओळख वाढते आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं अंतरंगही अधिक शांत आणि समाधानी राहतं. म्हणून ज्ञान, पैसे, यश हे सर्व जरी असलं तरी जर वागणं चांगलं नसेल तर त्या सगळ्याचं काहीच अर्थ राहत नाही. म्हणूनच वागावं कसं? प्रामाणिकपणे, आदराने आणि समजूतदारपणाने. आपलं वागणं हे आपल्या समाजाचं, आपल्या संस्कृतीचं आणि आपल्या कुटुंबाचं प्रतिबिंब असतं. आजपासून आपण ठरवूया चांगल्या शब्दाची, चांगल्या कृतीची आणि चांगल्या वागणुकीची निवड करूयात, कारण शेवटी वागणं बदललं की नातं बदलतं आणि नातं बदललं की आयुष्यच बदलतं. वागणं म्हणजे काय? वागणं म्हणजे फक्त सभ्य शब्द वापरणं की सौम्य चेहरा ठेवणं एवढं नाही, तर आपल्या कृतीमधले विचार, शब्द आणि भावना या सगळ्याचं प्रगटीकरण रूप म्हणजेच आपलं वर्तन. वागणं ही अशी गोष्ट आहे जी बोलल्याशिवायही दिसते. म्हणूनच तुम्ही किती हुशार आहात हे लोक विसरतील, पण तुम्ही कसे वागलात हे त्यांना कायम लक्षात राहील. वागणं चांगलं कसं ठेवावं याचं उत्तर लपलेलं आहे तीन छोट्या पण मोठ्या मूल्यामध्ये. एक सन्मान, रिस्पेक्ट. प्रत्येक व्यक्ती मोठा असो वा लहान, गरीब असो वा श्रीमंत, त्याला आदर हवा असतो. जेव्हा आपण समोरच्याच्या भावना समजून घेतो, त्याचं मत शांतपणे ऐकतो तेव्हा आणि त्याला सन्मान देतो. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती तुमच्याशी सहमत नसेल तरीही तिचं म्हणणं शांतपणे ऐकणं हाच सन्मान. आदर, कृपया, धन्यवाद, माफ करा हे लहानसे शब्द असले तरी त्यांच्या वापराने माणसात मोठेपणा दिसतो. आदर म्हणजे समोरच्या व्यक्तीशी नम्रतेने वागणं, मग ती कोणतीही भूमिका बजावत असतो. जेव्हा तुम्ही कॅन्टीनमधल्या मावशीला धन्यवाद म्हणता तेव्हा तुमचं वागणं तिच्या मनात घर करतं. सत्यता, आपण नेहमी खरं आणि प्रामाणिक वागलं पाहिजे. कधीकधी खरं बोलणं कठीण जातं, पण त्यातून मिळणारा विश्वास हा खूप मोठा असतो. चूक झाली असेल तर तिची कबुली देणं हीच खरी प्रामाणिकता. आपलं वर्तन फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या कुटुंबाचं, शाळेचं, संस्कृतीचं प्रतिबिंब असतं. आपण चांगल्या वागणुकीचा संक्रमण करतो. जर आपण आदराने वागलो तर समोरचाही स्वभाव बदलतो. म्हणून समाज सुधारायचा असेल तर सुरुवात स्वतःच्या वागण्यापासून झाली पाहिजे. वागणं ही अशी गोष्ट आहे की आपण दररोज दरक्षणी ठरवतो. आपण रागावतो की समजून घेतो, आपण नाक मुरडतो की मदतीचा हात देतो, आपण चिडतो की हसतो, हे सर्व आपल्या वागण्यावरच अवलंबून आहे. चला आपण ठरवूया, मी चांगल्या वागणुकीचा सराव करीन, मित्रांना सन्मान, आदर आणि प्रामाणिकता देईल, कारण शेवटी माझं वर्तनच माझं व्यक्तिमत्व ठरेल. दिसणं किती छान आहे हे कमी महत्त्वाचं, पण माणसाचं वागणं किती छान

0: आहे, हात खरा मान आहे. धन्यवाद.
1: कसं वागायचं याविषयी सतीश कुलकर्णी यांचे विचार आत्ताच आपण ऐकलेत विचारशलाका या कार्यक्रमातून. सद्विचारांची रुजवण करणारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, आता सकाळचे 6:10 झालेली आहेत. ऐकूया मन प्रसन्न करणाऱ्या भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात. सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांची भक्तिगीत रचना.

आशा भोसले यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत वसंत पवार यांचं होतं. भक्तिगीतांच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात श्रीधर स्वामी यांची गीतरचना.

श्रीधर स्वामी यांची गीतरचना आपण ऐकली सुरेश वाडकर यांच्या स्वरात, संगीतबद्ध केली होती श्रीधर फडके यांनी. भक्तिगीतांचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

श्रीधर फडके यांनी गायलेली अण्णा जोशी यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नीळकंठ अभ्यंकर यांचं होतं. श्रोतेहो आता ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरातलं हे गीत.

श्रोतू, लता मंगेशकर यांनी गायलेलं हे भक्तिगीत आपण ऐकलं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: नितीन मुकेश यांच्या स्वरात कवी नारायण अग्रवाल यांची गीतरचना आपण ऐकलीत आणि संगीत होतं पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता इथेच संपला. मध्यम लहरी 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण.
1: केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
2: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला. उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
1: 12 वर्षे विश्वासाची विकासाची जन कल्याणाची.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती.

0: समृद्धि भरघोस उत्पादनाची खापरी मर्यादित साठा आजच घ्या
1: आजच पेरा।
2: श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण। सकाळचे आता 6:41 झालेली आहेत। आमच्या शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करीत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम। श्रोते आज या कार्यक्रमामध्ये ठिबक सिंचन संचाची देखभाल आणि निगा कशी करायची याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती ऐकूया।
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर मधुकर मोरे, प्राध्यापक मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभाग। आज आपणास ठिबक सिंचन संचाची देखभाल व निगा याविषयी माहिती देणार आहे। ठिबक सिंचन संचाचे आयुष्यमान वाढण्यासाठी त्याची नियमित देखभाल व निगा राखणे खूप गरजेचे असते। ठिबक सिंचन पद्धतीत ड्रिपर म्हणजे ठिबक तोट्यांची देखभाल व निगा राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे। ड्रिपर्समधून ठराविक प्रवाह दराने झाडास पाणी मिळते की नाही याचे निरीक्षण करणे आवश्यक आहे। झाडाजवळच्या जमिनीचा भाग सारख्या प्रमाणात ओला झाला की नाही तेही पाहावे। ड्रिपर्स उघडून स्वच्छ करावेत। जर ड्रिपर्सची छिद्रे पाण्यातील जीवाणू सूक्ष्मजीव जंतू तसेच शेवाळामुळे बंद पडू नये म्हणून ठिबक सिंचन संचास 15 दिवसाच्या किंवा महिन्याच्या अंतराने क्लोरीन प्रक्रिया करावी। यासाठी कॅल्शियम हायपोक्लोराईड, त्यालाच आपण ब्लिचिंग पावडर म्हणतो, किंवा सोडियम हायपोक्लोराईडचा उपयोग करावा। ड्रिपर्सची छिद्रे पाण्यातील क्षाराने बंद पडू नये म्हणून ठिबक सिंचन संचास 15 दिवसाच्या किंवा महिन्याच्या अंतराने आम्ल प्रक्रिया करावी। लॅटरल्स आठवड्यातून एकदा स्वच्छ कराव्यात। लॅटरलचे शेवटचे टोक उघडून त्या स्वच्छ कराव्यात। एकावेळी एक लॅटरल स्वच्छ करावी। लॅटरलमधून स्वच्छ पाणी येऊ लागल्यास तिचे शेवटचे टोक बंद करावे। तण काढणे कुळपणी करताना लॅटरलला इजा होणार नाही तेही पाहावे। लॅटरल ही झाडापासून योग्य अंतरावर ठेवलेली असावी। लॅटरल जर तुटली असेल तर कनेक्टरच्या सहाय्याने ती जोडून घ्यावी। मेन लाईन तसेच सबमेन लाईन आठवड्यातून एकदा स्वच्छ कराव्यात। त्यांच्या शेवटच्या टोकाजवळील फ्लश वॉल उघडून जास्त दाबाने मेन लाईन तसेच सबलाईन साफ कराव्यात। त्यांच्यामधून स्वच्छ पाणी येऊ लागल्यानंतर फ्लश वॉल बंद करावा। एकावेळी एक सबमेनची स्वच्छता करावी। ठिबक सिंचन पद्धतीत हायड्रोसायक्लोन फिल्टर, ग्रॅव्हल फिल्टर, डिस्क फिल्टर, स्क्रीन फिल्टर गरजेनुसार बसविला जातो। हायड्रोसायक्लोन फिल्टर अधूनमधून उघडून आणि खालच्या टाकीमध्ये जमा झालेली वाळू काढून हा फिल्टर साफ करता येतो। ग्रॅव्हल फिल्टर बॅक फ्लशिंगद्वारे साफ करता येतो। ग्रॅव्हल फिल्टर प्रणालीत एक फिल्टर किंवा अनेक फिल्टर्सचा संच जरुरीप्रमाणे वापरण्यात येतो। डिस्क फिल्टर साफ करण्यासाठी एकत्र जोडलेल्या चकत्या सैल करून आणि त्यामधून पाण्याचा स्रोत त्या गोल गोल फिरतील एवढ्या जोराने सोडून डिस्क फिल्टर साफ करता येतो। सफाई झाल्यानंतर चकत्या पुन्हा क्लॅम्पिंग प्रणालीने एकमेकापुढे घट्ट पकडून योग्य स्थितीत राहतील अशा ठेवाव्यात। स्क्रीन फिल्टर उघडताना सिंचन प्रणाली प्रेशर रहित करा, त्यामधील जाळी काढा आणि पाण्याच्या स्रोताखाली साफ करा। रबर सील्स काढा, ती स्वच्छ करा आणि काळजीपूर्वक होती तशीच बसवा। ठिबक सिंचन संचातील वॉल, वॉटर मीटर, प्रेशर गेज व्यवस्थित काम करतात की नाही हे तपासणे व व्यवस्थित काम करत नसल्यास बदलावीत। संचातील वॉल सहजरित्या उघडता व बंद करता यावे यासाठी वॉलला वंगण तेल लावावे। हंगाम संपल्यानंतर ठिबक सिंचन संच बंद करताना काळजी घेणे खूप जरुरीचे असते। मेन, सबमेन आणि लॅटरल स्वच्छ कराव्यात। फिल्टर युनिट स्वच्छ पाण्याने साफ करावे। वाळूचे फिल्टर युनिट उघडून त्यातील वाळू सुकू द्यावी। लॅटरल्स काढून त्यांचा गोल गुंडाळा करावा व तो सुरक्षित ठेवावा। हंगाम संपल्यानंतर ठिबक सिंचन संच बंद करताना काळजी घेणे खूप जरुरीचे असते। मेन, सबमेन आणि लॅटरल स्वच्छ कराव्यात। फिल्टर युनिट स्वच्छ पाण्याने साफ करावे। वाळूचे फिल्टर युनिट उघडून त्यातील वाळू सुकू द्यावी। लॅटरल्स काढून त्यांचा गोल गुंडाळा करावा व तो सुरक्षित ठेवावा। तसेच ठिबक सिंचन बंद करण्यापूर्वी आम्ल तसेच क्लोरीन प्रक्रिया करून घ्यावी। धन्यवाद।
2: ठिबक सिंचन संचाची देखभाल आणि निगा याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती आताच आपण ऐकलीत कृषीवाणी या कार्यक्रमातून। हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। FM बँडच्या 102 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण। यावेळी सकाळचे 6:45 होत आहेत। लगेचच आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून

0: प्रसारित होतील. तसंच त्यानंतर ठीक 6:55 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: दैनंदिन जीवनासाठी योग याविषयीची माहिती आपल्याला आहेत. त्यांना योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमार आहेत.
2: श्रोतो नमस्कार. आपले संपूर्ण शरीर निरोगी असणे ही आरोग्याची गुरुकुल होय. मानवाच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न वस्त्र निवारा या गरजात आता आरोग्याचाही अंतर्भाव करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. बिघडलेले आरोग्य सुधारण्याकरिता अनेक प्रयत्न आणि उपचार पद्धतींचा जन्म झाला आहे. परंतु उपचार पद्धतींच्या उपचारात बऱ्याच मर्यादा आहेत. आरोग्य टिकवणे सुधारणे आणि वाढवणे याकरिता त्यावरील रामबाण उपाय योगच आहे. योगाचे अनेक प्रकार आहेत. दैनंदिन जीवनात प्रत्येकाला प्रश्न पडतो की योग करावा का, कोणी करावा, किती वेळ करावा. तरुण वृद्ध अतिवृद्ध व्याधीग्रस्त वा दुर्बल कोणीही योगाभ्यास करू शकतो. 12 वर्षानंतर योगासने कार्यांचा अभ्यास करावा शकत नाही. भारतीय 16 वर्षाची मुले आसन कार्य करतात, मात्र त्यांना याकरिता बसवले जाते. जर ते स्वतःही इच्छुक असतील आणि भविष्यात त्यांना करिअर करायचं असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने जर ते करत असतील तर ते न केलेले बरे. या विद्यार्थी विद्यार्थिनींना सहनशक्तीत वाढ, एकाग्रतेत वाढ आणि अनुपरीक्षेच्या वेळी त्यांची शारीरिक तसेच मानसिक आरोग्य जर चांगले राहावे असे वाटत असेल तर त्यांनी योगाचा अभ्यास करावा. सूर्यनमस्कार आणि प्राणायाम, भ्रामरी, ओंकारनाद आणि ध्यान किंवा त्राटक याकरिता रोज 15 मिनिटं तरी देणे आवश्यक आहे. महिला आणि पुरुष यांनी आसनांच्या प्रत्येक प्रकारापैकी शरीर संवर्धनात्मक, शिथिलीकारक आणि ध्यानात्मक तसेच रोग प्रतिबंधात्मक, रोग निवारक आणि निर्मोक्ष अर्थात व्यसन वाईट सवयी घालवण्याकरिता या योगोपचार पद्धतींचा दैनंदिन जीवनात उपयोग करून घेता येतो. आपल्या दैनंदिन शारीरिक क्रिया प्रक्रियांमुळे स्नायूंना थोडासा ताठरपणा आलेला असतो. शरीरातील सांधे आखलेले असतात. हे सांधे आणि स्नायू मोकळे करून सहज स्थितीला आणण्याकरिता चलन क्रिया पूरक हालचाली करता येते. यात आपण 10 मिनिटे याकरता आपण वेळ देऊ शकतो. उभे राहून मान खाली वर करणे, मान उजीकडे डावीकडे वळवणे, मान गोल फिरवणे, 2-3 वेळा हळूहळू करावे. खांद्यांचा व्यायाम सुद्धा करावा, कमरेचा व्यायाम करावा, गुंड्यांचा व्यायाम 2-3 वेळा करावा. योगासन करता 20-25 मिनिटे वेळ दिला उभ्या स्थितीतील तालासन, वृक्षासन, त्रिकोणासन, अर्धचक्रासन, पादहस्तासन, उत्कटासन, नटराजासन, वीरासन, गरुडासन, संतुलासन या पिकांपेला जमतील असतील तासास असणे करावे. जेथे आसनामध्ये पर्वतासन आहे, भद्रासन आहे, उष्टासन, चंद्रासन, षष्कासन, वक्रासन, वज्रासन, पद्मासन, पश्चिमतासन, सुप्त वज्रासन यापैकी अवस्थेत जमतील असे आसने करावे. टोटल झोपून जे आहे शर्वासन, मकरासन, भुजंगासन, धनुरासन, तीर भुजंगासन, मार्जरासन यातही आपल्या शरीराला मानले असे करून द्यावे. पृथ्वीवर झोपून उत्तम पदासन, वर्धालासन, हलासन, सर्वांगासन, सेतुबंधासन, पौर्णिकासन, मत्स्यासन, नौकासन, शवासन यापैकी काही आसने आपण करावी. प्राणायाम, चंद्रबोधन, सूर्यबोधन, भस्त्रिका, कपालभाती, बंद लावणे, अनुलोम विलोम, भ्रामरी, नाडी शोधक, ध्यानात्मक या प्राणायामाकरिता 20 मिनिटांचा वेळ द्यावा. आपल्याला जर कमी वेळ असेल तर कमी कमी 7 सूर्यनमस्कार, काही पूरक हालचाली आणि जंतून प्राणायाम असे अर्ध्या तासाचे पॅकेजही होते. आपली पूरक हालचाली, कमी तासने, प्राणायाम या गोष्टींचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग करता येईल हे पाहिले.
1: दैनंदिन जीवनासाठी योग या विषयाची माहिती आपण ऐकली. आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमात तज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमार आहेत. कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी गोंदिया केंद्राची.

0: नमस्कार, आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोते नमस्कार. श्रोते, आपण एक सामान्य नागरिक म्हणून काय करावे तर आपण तातडीने ड्रेनेज आणि नाले साफ करायला हवे. नाल्यांना अडथळे तर एक माहीत ना, कचरा, वाळणी, पाणी, प्लास्टिक आणि इतर अडथळे आपण तात्काळ काढायला पाहिजे, जेणेकरून पाणी मुक्तपणे वाहून जाईल. महत्वाच्या रस्त्यावर आणि परिसरात पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. प्रवाही पाण्याच्या मार्गातील अडथळे पंपाच्या सहाय्याने तात्काळ दूर करावे. पिण्याचे पाणी फिल्ट्रेशन आणि क्लोरिनेशन करायला पाहिजे. पाणी उकळून प्यायला पाहिजे. वैयक्तिक स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाय, आपण बाहेरून आल्यानंतर नेहमी हात धुवायला पाहिजे. पावसाळ्यात जर आपल्याला जखम झाली तर अशा जखमांची विशेष काळजी घ्यायला हवी. पाण्याला देखील आपण अशा वेळी सुरक्षित ठिकाणी घालवणे महत्वपूर्ण ठरते. पावसाळ्याचा आनंद कसा असावा? पावसाळ्यात पचन शक्ती थोडी मंदावते, म्हणून हलका, ताजा आणि गरम आहार घ्यावा. उकळलेले पदार्थ, खिचडी, मूग डाळ, भाज्या, सूप, पोहे आणि स्वच्छ उकळलेले पाणी यांना प्राधान्य द्यावे. रस्त्यावरील पदार्थ, शिळे अन्न जास्त तेलकट तिखट खावे, तसेच थंड पेय टाळली पाहिजेत. भाज्या व फळे नीट धुवून वापरावीत. आहारात हळद, आलं, लसूण यांचा योग्य वापर केल्यास प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. स्वच्छता आणि योग्य आहार यामुळे पावसाळ्यात आरोग्य चांगले राहते. गृहकचरा वर्गीकृत करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे, जैववैद्यकीय व औद्योगिक कचरा वेगळा करून कचऱ्याचे योग्य पद्धतीने निवारण करावे. कचरा आणि स्थानिक पाण्याच्या मुख्य प्रवाहात सोडू नये. वृत्तपाणी व मानवी अवशेषांची योग्य व्यवस्थाही लावणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी आरोग्य विभागाचे निर्देश समजून घेणे आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच या अवशेषांचे व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. स्थानिक प्रशासनाचे प्रयत्न, रस्ते, पूल, ड्रेनेज व्यवस्था, रुग्णालय आणि आश्रय केंद्रे तयार ठेवावी. आवश्यक असल्यास लोकांचे स्थलांतर आणि तात्पुरत्या निवाराची सोय करावी. समुदाय सहभाग आणि जागरूकता, शेजाऱ्यांना मदत करणे, स्वच्छता मोहिमेत सहभागी होणे, जलप्रदूषण रोखण्यासाठी स्थानिक स्वच्छता परिषदेने प्रयत्न केले पाहिजे. ही सर्व उपाययोजना केवळ आपले आरोग्य आणि जीवनमान सुरळीत चालावी यासाठी नाही, तर वातावरणाचे संतुलनही या माध्यमातून राखले जाईल. पावसाळ्यातील आपली व आपल्या परिसरातील लोकांची काळजी घेण्यासाठी आपण नेहमी सतर्क राहायला हवे. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक नागरिकाची छोटीशी जबाबदारी खूप मोठा फरक घडवू शकते. नदी, नाले, पाण्याच्या स्रोतांची काळजी घेतली पाहिजे. तरच आपण जलजन्य रोगांपासून परिसराचे संरक्षण करू शकतो. स्थानिक प्रशासनाशी हात मिळवून काम केल्यानेच आपला परिसर सुरक्षित, स्वच्छ आणि दीर्घकालीन दृष्ट्या तंदुरुस्त राहील. थांबूया. धन्यवाद.
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. आणि श्रोतेहो, याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: Thank you.

0: केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
1: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला. उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची.
2: श्रोते हो, कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेत आहोत. सकाळी रूपरेषानंतर 7:10 मराठीतून प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. भावधारा अंतर्गत भावगीतांचा आनंद आपण घेऊ शकाल 7:40.

सकाळी 8:40 ITI ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया याविषयी प्राचार्य गोंधळ महर्षी राजारामबापू कदम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणीचे विकास आडे यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू आणि त्यानंतर भावगीत आपण ऐकू शकाल. 9:10 सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा लखलख चंदेरी हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 9:35 उर्दूतून कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेव सकाळी 10:00 मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 10:15 एक ही फिल्म के गीत यामध्ये आप मुझे अच्छे लगने लगे या चित्रपटातील इब्राहिम अश्क आणि देव कोहली यांच्या काही गीतांचा आज आपण आनंद घेणार आहोत. संगीतकार आहेत राजेश रोशन. 10:30 गाता रहे मेरा दिल हा माहिती आणि निवेदनाचा गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकाल. आज या कार्यक्रमामध्ये गायक आणि नट प्रसाद सावकार यांच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. 11:05 विशेष मुलाखत या अंतर्गत वाहतुकीचे नियम आणि आपली जबाबदारी याविषयी परभणी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांची आनंद पोहणेरकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. 11:35 स्वरलहरी हा श्रोत्यांच्या फोन फरमाईश्वर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. फोनवरून संवाद साधत आहेत सीमंतिनी कुंडीकर. श्रोतेव दुपारी 12:00 वनिता मंडळ हा महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1:05 गीतबहार. चाळीस मिनिटांनी भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. दुपारी 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेव दुपारी 3:55 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी PM किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याचे प्रकाशन करतील हा सोहळा मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

श्रोतेहो, आमच्या द्वितीय प्रसारण सभेत सायंकाळी 5:30 योग मित्र मैत्रिणींसाठीचा युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 आमच्या शेतकरी बांधवांसाठीच्या शेतशिवार या कार्यक्रमामध्ये शेवगा पावडर व्यवसायातून रोजगाराच्या संधी याविषयी डॉक्टर वैशाली देशमुख यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. श्रोतेहो, रात्री ठीक 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. असे आहेत आज प्रसारित आणि सहक्षेपित होणारे आमचे विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

श्रोते हो, दिनांक 25 जून गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमाअंतर्गत तोडी या रागावर आधारित चित्रपट गीत.

229 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्स या मध्यम लहरींवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:10 मराठीतून प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

युगा युगाची गणना तुझी, चूल आणि मूल हीच होती, भोगवादाची शिकार तू, शोभेची बाहुली होती, घटनाकारांनी न्याय दिला तुला सन्मानानं जगण्याचा, तू दाखविला कसब तुझ्यातला, गळून पडला अहंकार पुरुषातला, ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा।

0: कोल्हापूर तसंच इचलकरंजी दौऱ्यावर, मुंबई इथं राष्ट्रीय सूक्ष्म जीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन, नीट यूजी पुनर्परीक्षेसाठी एनटीएकडून अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी आणि केंद्र सरकारच्या बफर साठा योजनेअंतर्गत कांद्याच्या दरात प्रति क्विंटल 80 रुपये वाढ. आता सविस्तर बातम्या. विकसित भारताच्या उभारणीत कौशल्य, नवोन्मेष आणि उद्योजकता यांना मोठं महत्व असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण काल नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या योजनेतून आतापर्यंत 70 लाख रोजगार निर्माण झाल्याचा आणि लाभार्थ्यांना सामाजिक सुरक्षा कवच मिळाल्याचा उल्लेख त्यांनी केला. ते म्हणाले,
1: दुनिया भारत के युवाओं की क्षमता को भली भांति पहचानने लगी है और ऐसे समय में हमारी कोशिश है कि भारत का हर युवा अपनी क्षमता को अवसर में बदल सके और इसी सोच के साथ प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना का आरंभ हुआ.
0: दरम्यान प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेच्या 23व्या हप्त्याचं वितरण आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यात हा कार्यक्रम होईल. फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4.46 कोटी लाखांचा टप्पा ओलांडणार आहे. सैनिकांच्या शौर्याला पूरक ठरेल अशा मजबूत सामग्रीच्या स्वदेशी उत्पादनात वाढ करण्याची गरज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात अत्याधुनिक संयंत्रांची पायाभरणी काल राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाली, त्यावेळी ते बोलत होते. ऑपरेशन सिंदूरच्या यशात मेड इन इंडिया उपकरणांनी बजावलेल्या महत्वपूर्ण भूमिकेचा उल्लेख करताना ते म्हणाले,
2: हमने ऑपरेशन सिंदूर के दौरान अपने सेनाओं की कामयाबी को प्रत्यक्ष देखा है. एक वर्ष पूर्व हमारी आर्म फोर्सेज ने जो अदम्य साहस दिखाया था वह इतिहास में स्वर्ण अक्षरों में अंकित हो गया है और इस ऑपरेशन की सफलता में हमारे इक्विपमेंट का मेजर कंट्रीब्यूशन है और उनकी मजबूत और अच्छी क्वालिटी ने आतंकियों और उनके ठिकानों को नष्ट नाबूद कर दिया. सेनाओं के साथ साथ उनके जो इक्विपमेंट्स हैं उनकी मजबूती भी बनी रहनी चाहिए. अंबाझरी में बनने वाली यह सुविधा देश को उसी दिशा में मजबूत करने वाली है, ऐसा मेरा पक्का विश्वास है.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. या प्रकल्पामुळे देशाचं अवलंबित्व कमी होऊन आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळणार असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापूर आणि इचलकरंजी दौऱ्यावर आहेत. ते महालक्ष्मी मंदिर परिसरात विविध विकास कामांचं उद्घाटन, विकास प्रकल्पांचा आढावा तसंच कोल्हापूर इथं एका जाहीर सभेला संबोधित करतील. त्यानंतर ते इचलकरंजी इथं एका सहकारी बँकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासह शेतकरी मेळाव्यालाही संबोधित करतील. दरम्यान नवी दिल्लीत फिंगर प्रिंट विषयक 26व्या अखिल भारतीय परिषदेत शहा यांनी काल मार्गदर्शन केलं. फौजदारी न्यायव्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करण्यावर त्यांनी भर दिला. मुंबई इथं राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्म जीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन काल केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं तसंच छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सॅटेलाईट केंद्राचं आणि गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय चाचणी केंद्रातल्या बूट चाचणी सुविधेचं दूरस्थ पद्धतीनं त्यांनी उद्घाटन केलं. भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात या चाचणी सुविधा महत्वाची भूमिका बजावतील असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी केलं. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी पुनर्परीक्षा उद्या होणार आहे. या फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएनं एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 78 27 98 02 87 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्लू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात या परीक्षेसाठी 5568 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात 17 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. राज्यातल्या शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचं प्रगत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्या दरम्यान काल करार करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत पुढील 1.5 वर्षांच्या कालावधीत राज्यातल्या 4 लाखांहून अधिक

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विकसित भारताच्या उभारणीत कौशल्य, नवोन्मेष आणि उद्योजकता यांना मोठं महत्व, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सैनिकांच्या शौर्याला पूरक स्वदेशी उत्पादनात वाढ करण्याची गरज संरक्षण मंत्र्यांकडून व्यक्त. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज

0: शिक्षकांना गुगल AI एज्युकेटर सिरीज अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. केंद्र सरकारनं बफर साठा योजनेअंतर्गत नाफेड NCCA मार्फत खरेदी होत असलेल्या कांद्याला प्रति क्विंटल 80 रुपयाची वाढ दिली आहे. गेल्या 40 दिवसातली ही तिसरी भाववाढ आहे. आजपासून ही दरवाढ लागू होत असून कांद्याचा किमान हमी खरेदी दर आता प्रति किलो 17.5 रुपये झाला आहे. शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन काल साजरा झाला. यानिमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. उद्धव ठाकरे यांनी फोडाफोडीच्या राजकारणावरून भाजपावर टीका केली. काँग्रेसनं असं राजकारण केलं नसल्याचं सांगत काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या दाव्यांचं ठाकरे यांनी खंडन केलं. आंतरराष्ट्रीय योग दिन उद्या साजरा होत आहे. यानिमित्त काल मंत्रालयात योग प्रात्यक्षिकांचं सादरीकरण झालं. या कार्यक्रमात दिव्यांग योग साधिका अन्वी विजय झांझरुकिया हिचा मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चंदीगड इथं झालेल्या अखिल भारतीय नागरी सेवा योगासन स्पर्धेत महाराष्ट्रातल्या विजेत्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. योग दिनानिमित्त काल छत्रपती संभाजीनगर इथं भारतीय योग संस्थांच्या वतीनं योग दिंडी काढण्यात आली. बीड जिल्ह्यात उद्या विविध ठिकाणी सामूहिक योग प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा क्रीडा संकुल इथं सकाळी 6:30 वाजता मुख्य कार्यक्रम होणार आहे. नांदेड इथं केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम शहरातल्या शिवमंदिर इथल्या सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमात योग अध्यापकांचं प्रात्यक्षिक आणि आरोग्य तसंच जीवनशैली या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे. जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं सध्या योग पंधरवडा पाळला जात आहे. यानिमित्तानं दररोज एका आसनाची माहिती आपण घेत आहोत. योग अभ्यासक संजय औरंगाबादकर यांनी दिलेली अर्धचक्रासनाची माहिती आज आपण जाणून घेऊ.
1: अर्धचक्रासन, दोन्ही पायात खांद्यावडे अंतर घ्या, दोन्ही हात कमरेवर ठेवा, हळूहळू श्वास घेत मागे जा. आसन स्थितीत 10 ते 20 सेकंद थांबण्याचा प्रयत्न. आसन स्थितीत श्वास संतपणे चालू ठेवा. कमरेची व मणक्याची बळकटी वाढते. मानेचे, छातीचे, ओटाचे व पायाचे स्नायू मजबूत होतात. श्वसनाची क्षमता वाढण्यास मदत होते. हळूहळू श्वास घेत सावकाश पूर्वस्थितीत द्या. विश्राम.
0: नीट पेपर फुटी प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना सरकारनं 1 कोटी रुपयांची मदत करावी अशी मागणी काँग्रेस जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या संतूक पिंपरी या त्यांच्या मूळ गावी ते काल बोलत होते. या प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री जोपर्यंत राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा दिपके यांनी यावेळी दिला. राज्यातल्या अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांसाठी 15 ऑगस्टपर्यंत 4 तासांचा मराठी भाषा संवाद पाठ्यक्रम पूर्ण करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यानंतर हा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र नसलेल्या चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं परिवहन विभागाचे सहआयुक्त रवी गायकवाड यांनी सांगितलं. सर्व चालकांनी या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेऊन वेळेत प्रमाणपत्र मिळवावं असं आवाहनही त्यांनी केलं. लातूर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई करत तब्बल 12 किलो 740 ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत अंमली पदार्थांचा अवैध व्यापार करणाऱ्या 2 आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली. या आरोपींकडून 3,18,500 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4ही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विकसित भारताच्या उभारणीत कौशल्य, नवोन्मेष आणि उद्योजकता यांना मोठं महत्व, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सैनिकांच्या शौर्याला पूरक स्वदेशी उत्पादनात वाढ करण्याची गरज संरक्षण मंत्र्यांकडून व्यक्त. आणि केंद्र सरकारच्या बफर साठा योजनेअंतर्गत कांद्याच्या दरात प्रति क्विंटल 80 रुपये वाढ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.

0: आदित्य साठा आजच घ्या
1: आजच पेरा.
2: तुम्हाला माहित आहे का जगातील 56% डिजिटल व्यवहार कुठे होतात? भारतात. जगातील सर्वात स्वस्त इंटरनेट दर कुठे उपलब्ध आहेत? भारतात. स्मार्टफोनचा एक आघाडीचा निर्यातदार म्हणून कोणता देश उदयाला येत आहे? भारत. भारतीय असल्याचा अभिमान आहे.
3: अनुसंधान से आत्मनिर्भरता, सायन्स फॉर सेल्फ रिलायन्स, आज ये हमारा मंत्र बन चुका है.
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
4: आकाशवाणी परभणी केंद्राचे रंगतदार बहारदार कार्यक्रम आता आपण ऐकू शकता FM बँड 102 MHz वर. ऐकत रहा परभणी आकाशवाणी.
5: श्रोते हो, दिनांक 25 जून गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमा अंतर्गत तोडी या रागावर आधारित चित्रपट गीत.

0: मध्यम लहरी 229 अंश अर्थात 1305 kHz वर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र।
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी।

भारतीय चित्रपट सृष्टीत आपल्या प्रभावी लेखन आणि दमदार संगीतांनी सुपरहिट चित्रपटांचा नजराणा देणाऱ्या गीतकार संगीतकाराविषयी जाणून घेऊया. गीत झनकार या कार्यक्रमातून दर बुधवारी सकाळी 11:35 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.

0: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार कार्यक्रम आता तुम्ही ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर। तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र।
1: श्रोते हो, दिनांक 25 जून गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमा अंतर्गत तोडी या रागावर आधारित चित्रपट गीतं।

0: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार आणि रंगतदार असे कार्यक्रम आपण आता ऐकू शकाल FM बँड 102 मेगाहर्ट्झ वर। तेव्हा जरूर आनंद घ्या आकाशवाणी परभणी केंद्रावरील कार्यक्रमांचा।
1: मध्यम लहरी 229 अंश नोमीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि FM बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण। श्रोतेहो, आता सकाळचे 7:25 होत आहेत। दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत।

0: शेवटी नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने बिलकुल या कार्यक्रमात मी गिरीश पवार आपले मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, हवामानातील सातत्याने होत असलेले बदल, अनियमित आणि अनिश्चित पावसाचे स्वरूप आणि त्याचा शेती क्षेत्रावर होणारा परिणाम ही आजच्या काळातील अत्यंत महत्वाची बाब बनली आहे. बदलत्या हवामानामुळे पीक पद्धती, शेतीचे नियोजन आणि उत्पादन क्षमतेसमोर अनेक आव्हाने निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेणं महत्वाचं ठरतं. याच विषयावर आज आपण बिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर चर्चा करणार आहोत. आज आपल्या सोबत आहे ग्रामीण कृषी व्यवसाय सेवा केंद्र मुळदे येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर यशवंत मिठाळ. यंदाच्या मान्सूनची सद्यस्थिती, पावसाचे संभाव्य स्वरूप आणि त्याच्या पिकांवर होणारा परिणाम, शेतकऱ्यांनी घ्यायची काळजी, पीक नियोजन तसेच बदलत्या हवामानाशी सुसंगत शेती व्यवस्थापन या विविध मुद्द्यांवर त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत.
1: आमच्या शेतकऱ्यांना ॲनिमल विषयी जी महत्वाची माहिती सांगायची आहे त्याबद्दल मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो. हवामान विभागाच्या दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज यानुसार महाराष्ट्रातल्या त्यातल्या त्यात कोणत्या कोकणच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण आणि स्थानिक वितरण हे कसं राहणार? प्रथमता जर पाहायचं झालं हा जो दीर्घ मुदतीचा भारतीय हवामान विभागाने जाहीर केला होता तो प्रथमच्या नातीने दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज आहे. त्यानुसार पूर्ण भारतामध्ये नव्याच्या बसणी पावसाचं प्रमाण ते दीर्घकालीन सरासरीच्या 90 ते 95% दरम्यानची दाट शक्यता आहे. आणि त्याचबरोबर जर परिणामात्मक दृष्ट्या क्वांटिटेटिव्ह जर आपण जर पाहिलं तर इथल्या नव्याच्या बसणी पावसाचं पूर्ण भारतामध्ये जे प्रमाण आहे दीर्घकालीन सरासरीच्या 92% राहणार आहे. आणि या नैऋत्य बसणी पावसाची जी दीर्घकालीन सरासरी पूर्ण भारतामध्ये जी आहे 780 मिलीमीटर आहे त्या दीर्घकालीन सरासरीच्या 92% पाऊस पडण्याची जास्त शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेलं आहे. त्याचबरोबर स्थानिक वितरणाच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर स्थानिक वितरण पूर्ण भारतामध्ये त्यातल्या त्यात महाराष्ट्र व कोकणामध्ये सर्वच्या सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक वितरण हे सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचं भारतीय हवामान विभागाने म्हटलं. सद्यस्थितीला एल निनो हा शब्द सगळ्यांच्याच परवानगीचा झालेला आहे. नेमकं मग एल निनो ही हवामान घटना काय याबद्दल आमच्या शेतकरी बंधूंना माहिती सांगू. एल निनो ही एक जागतिक हवामान घटना आहे आणि त्याच्यामध्ये जर सांग

0: द्वारे दक्षिण अमेरिकेकडे चर्चा झाल्यामुळे दक्षिण अमेरिकेमध्ये अतिवृष्टी होते. या उलट राष्ट्रीय असेल दक्षिण आशियाई देश असतील किंवा भारतामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होते. प्रकल्पाचं प्रमाण कमी होत तीव्रतेचं वर्गीकरण नेमकं कसं करायचं? आता तीव्रतेचं वर्गीकरण करताना जर पाहिलं तर एक 4 ते 5 वर्ण पडतात. त्याच्यामध्ये जी तीव्रता आहे सुरुवातीला वीक असा येऊन ज्याची तीव्रता जी आहे तापमान मॉडरेट स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा जर येऊन निघू आला असतो त्यावेळेस प्रस्पेक्ट समुद्राचं तापमान हे प्रथम पंसाव्याचं तापमान हे सरासरीपेक्षा 1.4°C
1: कोकणातल्या पावसावरती काय परिणाम होऊ शकतो त्याविषयी आम्हाला माहिती सांगा.
0: आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर पाऊस झाला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस होतो 3000 मिलीमीटर. पावसाचं प्रमाण जरी 10-20% किंवा 20-25% कमी झालं तर फारसा परिचर आहे. याचा अर्थ की पावसाच्या प्रमाणाचाही आपल्याकडे काही फरक पडणार नाही. त्याचबरोबर स्थानिक वितरण जर पाहिलं झालं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व तालुक्यांमध्ये स्थानिक वितरणामध्ये स्थान पाहिलं येते. तर स्थान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाच्या प्रमाणावरती किंवा स्थानिक वितरणावरती एवढा परिणाम होणार नाही. परंतु स्थानिक वितरण जर पाहिलं जून महिन्यात पडणारा पाऊस, जुलै महिन्यात पडणारा पाऊस, ऑगस्ट महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यात पडणारा पाऊस तर याचं प्रमाण जर पाहिलं तर स्थानिक वितरणामध्ये असमानता होऊ शकते. हवामानाच्या सुरुवातीच्या काळामध्ये ढेंगाळणारा मान्सून, जुलैमध्ये सुरू होणारा पाऊस, पर्जन्यखंड, मध्यम भूगोलाच्या मध्यामध्ये पडणारे पर्जन्यखंड किंवा पावसाचे होणारे लवकर निर्गमन अशा स्वरूपाचा प्रभाव आपल्या कोकणातील किंवा समुद्र जिल्ह्यातील पावसावरती निर्माण होण्याचा आढळू शकतो.
1: मला शेतकरी बंधूंच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा असतो की जसा पावसाचा एल निनोचा प्रभाव होणार आहे तसाच इथल्या शेतीवर एल निनोचा काय प्रभाव होणार आहे?
0: आता शेतीवरती जर प्रभाव पाहायचं झालं तर मी तुम्हाला सांगितलं की स्थानिक वितरणामध्ये आपल्याकडं टेम्पोरल डिस्ट्रीब्युशन आहे पावसाचं त्याच्यावरती येण्याचा प्रभाव होणार आहे. त्याच्यामध्ये मग हंगामाच्या सुरुवातीला दुष्काळ होऊ शकतो. त्याच्यामध्ये भारतमसून पावसाचं वेळेपाठ होऊ शकतो, पेरणी वेळेत होऊ शकते, पण भाऊ पाटील व्यवस्थापन करण्यादरम्यान कोरडा होतो, 15-20 दिवसाचा कोरडा होतो, बॅस केली होऊ शकतो, त्यामुळे रोपांची वाढ निकृष्ट होऊ शकते. त्यानंतर मान्सूनचं आगमनही वेळेत होतं, पेरणीही होते, ज्यावेळेस आपण पुनर्लागवड करतो पुनर्लागवडीच्या वेळी त्यावेळेस कोरडा होतो, कोरड्या असतील 15-20 दिवसाचा होऊ शकतो, पुनर्लागवड पूर्ण होऊ शकते. त्यानंतर हे 2 आठवडे किंवा 4 आठवडे पावसाचे विलंबाने सुरुवात होऊ शकते. अशा स्वरूपाचे परिणाम आपल्याला शेतीवरती पाहायला मिळतात. त्याचबरोबर हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ ज्यावेळेस भात किंवा वरी असेल किंवा जे शेती पीक आहे ते पुनरुत्पादन अवस्थेत असतात अशा दरम्यान आपल्याकडे पावसाचा खंड निर्माण होऊन घट निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर हंगामाच्या उत्तरार्धामध्येही दुष्काळ निर्माण होऊ शकतात. अशा स्वरूपाचे विविध परिणाम एल निनोमुळे आपल्या कोकणातील पावसावरती होऊ शकतात.
1: तसं आता तुम्ही काय स्केल याचा उल्लेख केला तर मी प्रश्न विचारू इच्छितो की जर नैऋत्य मान्सून पावसाचा आगमन वेळेवरती होऊन पिकांची पेरणी वेळेत झाली त्याचबरोबर पेरणीनंतर पिकांची उगवण सामान्यपणे झाली पण त्यानंतर पावसाचा 15-20 दिवसांचा कोरडा त्रास केला त्यामध्ये झाला तर पिकांची उगवण वाढ निकृष्ट झाली तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपयोजना करावी?
0: नैऋत्य मोसमी पावसाचं वेळेत आगमन झालं, पेरणी वेळेत झाली आणि त्यानंतर जर आपल्या रोपवाटिकेची वाढ जर निकृष्ट दर्जेची झाली अशा वेळेस आपण त्यावेळेस धोकोडाऊन तुमच्या दरम्यान त्या रोपवाटिकेला संरक्षणात्मक संशोधन घेण्यात यावे. त्याचबरोबर रोपवाटिकेमध्ये डीएसीडी असेल गेल्या पोस्टाच्या पाण्याचे आच्छादन करावे जेणेकरून हवेमधील ओलावा टिकून राहील, रोपवाटिकेची वाढ चांगली होईल. त्याचबरोबर आणखी एक रोपवाटिकेची वाढ चांगली होण्याकरिता आपण रोपवाटिके 15 दिवशी झाल्यानंतर आपण त्याच्या प्रमाणात आपण मोठ्या मात्राही देऊ शकतो किंवा 1 युरिया म्हणजे 10 ग्रॅम युरिया प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण त्याच्यामध्ये फवारणी करून आपल्या रोपांची वाढ जोरदार करू शकतो. त्याचबरोबर जर पाऊस बराच लांबला तर त्या ठिकाणी हळदा जातींची व्यवसायी तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करावे अशा स्वरूपाच्या उपायांना अंमलात
1: आणावे. मी अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला की विलंब झाला तर काय उपाययोजना करावी. मी थोडस अजून त्याच्यात विस्तृत मार्गदर्शन तुमचं जाणून घेऊ इच्छितो. नैऋत्य मान्सून पावसाच्या आगमनाला 2-3 आठवडे उशीर झाला वरतो उशीर आला तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी याचं जरा मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांना.
0: आता 2 आठवडे उशीर झाला किंवा चार आठवडे उशीर झाला याचा अर्थ पीक पेरणी उशिरानं होणार आहे. पेरणी उशिरानं होणार म्हणजे दोन ते चार आठवड्याचा कालावधी आपला पूर्ण झाला. त्याकरिता आपल्याकडे मेनगंगा किंवा गरगा जातीची जाती 130 ते 115 दिवस कालावधीचा आहे याचा ऑप्शन आपल्याकडे राहतो. त्यामुळे ज्या कारणाने विलंबाला पाऊस सुरुवात झाला तर त्यावेळेस तो भाताच्या फायदा जाती उदाहरणार्थ रत्नागिरी काय रत्नागिरी 24 असेल रत्नागिरी 1 असेल रत्नागिरी 5 असेल किंवा कर्जत 3 या गरगा जातींची पेरणी करावी. चार आठवड्या उशिरा सुरुवात झाली तर त्यावेळेस ज्या हळव्या जाती आहेत रत्नागिरी 73 असेल गरजापेक्षा 4 अत्यंत हळव्या जातींची लागवड करावी. त्याचबरोबर जर पाण्याची अनुपलब्धता असेल तर माठ पद्धतीने किंवा चटई पद्धतीने आपण नर्सरी तयार करावी जवळपासची उपलब्धता करून घ्यावी. त्याचबरोबर नागली असेल वरी असेल त्यांच्या चार आठवड्याचा पाऊस आणला तर त्या ठिकाणी नागली वरी या पिकांची तोडणी करू शकत नाही. त्याच्याऐवजी चवळी असेल उडीद असेल किंवा करडई यासारख्या आपण पिकातून कोकणामध्ये घेऊ शकतो. आणि जर भूमुग करायची असेल तर चार आठवडे पाऊस आणला तर त्या ठिकाणी भूमुगाची खूप कमी कालावधीची जी कडे प्रगती म्हणून जात आहे ते पण आपण त्यांच्याशी पेरणी करू शकतो.
1: नैऋत्य मान्सून पावसाच्या आगमनाला म्हणजे व्यवस्थित त्याचं आगमन झालं पेरणीही व्यवस्थित झाली पण पुनर्वागवण करताना 15 दिवसाचा कोरडा म्हणजे ड्राय स्पेल आला तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी याबाबत आमच्या शेतकऱ्यांना थोडी माहिती
0: मिळते. हा जो आता हंगामाच्या सुरुवातीचा दुष्काळ म्हणतात आणि पुनर्वागवण हे भारतामधलं सगळ्यात महत्वाचं असतं ऑपरेशन मॉड्यूल किंवा आपण त्या ठिकाणी जी प्रॅक्टिस मॉड्यूल असते त्या पुनर्वागवणच्या दरम्यान जर 15 ते 20 दिवसाचा जर कोरडा ऋतू आला तर पुनर्वागवण न होता पीक परिसरता भारताची आपली धोक्याची निश्चित असते. अशा वेळी जर कोरडा ऋतू असेल तर आपण एका उपाय अंमलात आणावी. त्यामध्ये आपण बुंद्यामध्ये साधारणतः 2 ते 3 रोपं लावतो त्याच्याऐवजी 5 ते 6 रोपं लावेल जेणेकरून 1-2 रोपं दिले तर 2 ते 3 रोपं तरी जगतील कमी पाण्यामुळे. त्याचबरोबर नत्रखताची मात्रा ही 25% वाढवून देण्यात येईल चुकीच्या वेळेची. त्याचबरोबर कमी अंतराचा उपयोग करावा. आपण साधारणतः 20 ते 25 बाय 15 किंवा 20 बाय 20 या अंतरावर लागवड करतो त्याऐवजी 15 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी जेणेकरून जास्त रोपाची लागवड होईल. काही रोपं मिळली तरी काही रोपं तरी टिकून राहतील आणि रोपाची कमतरता नसल्यास अशा वेळेस आपण जास्त रोपं लावतोय मग त्यावेळेस रोपांची कमतरता नसल्यास मॅट पद्धतीनं किंवा रोग काढलेले बियाणे वापरून आपण रोपांची उपलब्धता करून घ्यावी.
1: हंगामाच्या मध्यावरती दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली तर नेमकी काय उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांनी त्या संदर्भात कोणती काळजी
0: घ्यावी. मध्ये हंगामाच्या मध्यामध्येही विस्तार करू शकतो. हंगामाच्या मध्यामध्ये विस्तार करणार तर भात किंवा वरी किंवा भूमग असेल ही सर्व शेती पिके ही पूर्ण उत्पादन अवस्थेमध्ये असतात. आपण फुलर अवस्था असेल किंवा दाणे भरण्याची अवस्था असेल कोळंबी बाहेर पडण्याची अवस्था असेल त्याच्यामध्ये जर कोरडा ऋतू आला तर उत्पादनामध्ये बरेच अंश घटवण्यास शक्यता असते. त्याच्यामुळे आपल्याला भारतामध्ये पाणी पातळी व्यवस्थापित करण्याकरता बाह्य स्रोतातून त्यामध्ये नदी असेल नाले असतील घोडा असतील किंवा इतर काही स्रोत असतील बाह्य स्रोतातून पाणी घेऊन उच्चसिंचन करून पाणी पातळी मेंटेन करावी. यावेळी पुनर्वागवणीनंतर पहिल्या 3 दिवसामध्ये 2.5 ते 5 सेंटीमीटर पाणी पातळी ठेवावी. त्यानंतर ज्यावेळेस खोटी अवस्थेत भारतात पीक असतं त्यावेळेस 5 सेंटीमीटर पाणी पातळी भारतात त्याच्यामध्ये मेंटेन करावी. आणि ज्यावेळेस ओंडी बाहेर पडण्याच्या 10 दिवस आहे आणि ओंडी बाहेर पडण्याच्या 10 दिवस भारतामध्ये 5 ते 10 सेंटीमीटर पाणी पातळी मेंटेन करावी आणि दाणे भरते वेळी ती पाणी पातळी 5 सेंटीमीटर असावी. ते सर्व ड्राय स्पेल असताना किंवा कोरडा ऋतू असताना पण बाह्य स्रोतातून पाणी घेऊन करण्यात यावं जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये घट होईल.
1: उत्तरार्धामध्ये दुष्काळ आला तर त्या संदर्भात पिकांची वाढ होण्यासाठी किंवा निगा होण्यासाठी शेती व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांनी घ्यायची विविध खबरदारीच्या उपाययोजनांची त्यांनी अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त मार्गदर्शन केले. दुसऱ्याच कार्यक्रमात आज म्हणाला आणि आमच्या श्रोत्याला अतिशय महत्वाची अशी माहिती दिली, त्याबद्दल आपलं मनापूर्वक आभार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आत्ताच आपण ऐकलात मुंबई केंद्रावरून. मध्यम लहरी 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो आता सकाळचे 7:40 झालेली आहेत. भावगीतांचा भावधारा हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करीत आहोत. तत्पूर्वी ऐकूया.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: आज तर पार्टी हवी,
3: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
4: आयडिया, इथेच करूया पार्टी.
2: पिझ्झा पार्टी,
3: येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे.
5: माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
2: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
3: ऐकलं नाही?
2: नो शेअरिंग.
5: RBI सांगते, जाण पारवाना सतर्क राहा.
0: श्रोतेहो कार्यक्रमातलं सुरुवातीचं भावगीत ऐकूया बेला शेंडे यांच्या स्वरात.

श्रोते हो, बेला शेंडे यांनी गायलेलं हे भावगीत आपण ऐकलं. संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. भावगीतांचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्रावरून.

0: शांताराम नांदगावकर यांची गीतरचना आताच आपण ऐकली दाशा भोसले यांच्या स्वरात, संगीत होतं अनिल अरुण यांचं.
1: लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

सुरेश भट यांची गीतरचना आपण ऐकलीत आशा भोसले यांच्या स्वरात. संगीतबद्ध केली होती पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आणि या गीताबरोबरच आजचा आपला भावधारा हा कार्यक्रम आता इथेच संपला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 229.9 MHz अर्थात 1305 KHz आणि FM बँड 102 MHz. श्रोते हो, यावेळी सकाळचे ठीक 8 वाजत आहेत. सुरुवातीला समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. तसंच त्यानंतर ठीक 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला समाचार प्रभात.

पण मंजुषा गायबीने आपल्या बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आजपासून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचं आयोजन. 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अल्युमिनियम एक्सप्लोजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी आणि भारत अफगाणिस्तान दरम्यान आज तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज ओडिशा दौऱ्यावर आहेत. ओडिशामध्ये राष्ट्रपतींच्या 68व्या वाढदिवसानिमित्त मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावात आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होतील. संथाली जाहिरात

ही जाहिरात या उपवनांमध्ये आयोजित प्रार्थना कार्यक्रमातही ते सहभागी होतील. तसंच 47,000 कोटी रुपयांनी अधिक किमतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यातील लखीमपूर इथं 25,000 कोटी रुपयांनी अधिक खर्चाच्या कोळशापासून वायू निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाची पायाभरणी करतील. कोळसा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हा प्रकल्प देशातील व्यावसायिक स्तरावरील कोळशापासून अमोनियम नायट्रेट बनवणारा पहिलाच प्रकल्प आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून या प्रकल्पात दररोज 2,000 टन अमोनियम नायट्रेटचं उत्पादन केलं जाणार आहे. पश्चिम बंगालच्या 2 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान आज हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर इथे होणाऱ्या पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी होतील. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण, कौशल्य, सेवा, उत्पादन अशा सर्वच पातळ्यांवर गुणवत्ता हेच यशाचं मुख्य सूत्र आहे. उत्कृष्टता हीच भारताची ओळख बनली पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारताचा मार्ग केवळ गुंतवणूकवर नाही तर कौशल्य, प्रतिभा आणि नवोन्मेषाच्या शक्तीवर आधारित असेल असं ते म्हणाले. देशातल्या 200 ठिकाणी या रोजगार कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात पुण्यातल्या 4 ठिकाणांचा समावेश होता. प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यापूर्वी पंतप्रधानांनी विज्ञान भवन इथं काही तरुणांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते काल यंत्र इंडिया लिमिटेडच्या नागपूरमधील अंबाझरी इथल्या आयुध निर्माणातील 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अल्युमिनियम एक्सप्लोजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. हा प्रकल्प म्हणजे देशांतर्गत उत्पादन क्षमतेला चालना देणारा महत्वाचा टप्पा आहे असं राजनाथ सिंग या प्रसंगी बोलताना म्हणाले. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूंची निर्मिती करेल असं सिंग म्हणाले. यावेळी त्यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. भारतीय नौदलासाठी 1.25 मेगावॅट क्षमतेचे मरीन गॅस टर्बाईन जनरेटरचे 12 संच खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने पुण्यातील भारत फोर्स लिमिटेड या कंपनीसोबत 425 कोटी रुपयांचा करार केला आहे. नवी दिल्ली इथं काल संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत बाय इंडियन या श्रेणीअंतर्गत हा करार करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्रातील कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिण मार्ग आणि परिवार देवती मंदिर संवर्धन कंपनीचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारने 1,445 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यावेळी कोल्हापुरातील पोलीस परेड मैदानावर शहा यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर इचलकरंजीत जवाहर साखर कारखान्याच्या नामांतर सोहळ्याच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकाता इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. निरोगी वृद्धित्वासाठी योग अशी 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे. सांस्कृतिक मंत्रालय देशभरातील 100 ठिकाणी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे. इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स आणि परदेशातील भारतीय दूतावास यांच्या समन्वयाने यावर्षी जगभरातील 1,50,000 ठिकाणी योग दिनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये 210 अधिक भारतीय दूतावास सहभागी होत आहेत अशी माहिती आयुष मंत्रालयाने दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारताचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विवेक अग्रवाल यांची 2026-27 या कालावधीसाठी आर्थिक विषयातील कृती दल अर्थात TATFचे पुढील उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. ते युनायटेड किंगडमच्या गाईन्स थॉम्सन यांची जागा घेतील. सध्या सांस्कृतिक मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत असलेले अग्रवाल यांनी यापूर्वी TATFमधील भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं आहे. तसंच पैशांचा गैरव्यवहार आणि भविष्यवादाला होणारा वित्तपुरवठा रोखणाऱ्या जागतिक संस्थेसोबत

भारताच्या सहभागात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 17 ते 19 जून दरम्यान झालेल्या टीएटीएफच्या अधिवेशनात ते निर्णय घेण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाने अग्रवाल यांची ही निवड भारतासाठी एक मोठं यश असल्याचं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानवर कडक टीका केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या उच्चायुक्तांच्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान पाकिस्तान आणि इस्लामिक सहकार्य संघटन यांनी जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्रामध्ये भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनुपमा सिंग यांनी प्रत्युत्तर दिलं. राजनैतिक चर्चा पुन्हा सुरू होण्यापूर्वी लेबनॉनमधील संघर्ष थांबला पाहिजे असा आग्रह इराणनं धरल्यानं अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि इराणचे वरिष्ठ वार्ताकार यांच्यात स्वित्झर्लंडमध्ये नियोजित असलेली चर्चा पुढे ढकलावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका, कतार आणि इराण यांच्या दरम्यान काल संध्याकाळी झालेल्या राजनैतिक प्रयत्नांनंतर इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात काही प्रमाणात युद्धविराम लागू झाला आहे. बँका, मालमत्ता पुनर्रचना कंपन्या आणि कर्जदार यांच्यातील संगणमताबाबत सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली असून मोठ्या प्रमाणावरील कर्ज थकबाकीची प्रकरणे ज्या पद्धतीने निकाली काढली जातात त्या पद्धतींबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची एकंदर 1500 कोटी रुपयांची कर्ज 2 एसेट रिकग्निशन कंपन्यांमार्फत केवळ 73.50 कोटी रुपयात निकाली काढण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक आणि इतर संबंधित पक्षांना नोटीस बजावली आहे. चिन्हांकित पदपत्रावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार आहे असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने काल दिला. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती ए एस चंदूरकर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं की चालण्याचा अधिकार हा प्राथमिक स्वरूपाचा असून मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा त्याला प्राधान्य दिलं जावं. शाळेत जाताना 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या वाहन अपघातातील नुकसान भरपाईच्या खटल्याच्या संदर्भातील प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयानं काल हे स्पष्ट केलं. राष्ट्रीय परीक्षा परिषदेच्या वतीने उद्या निघणारी पदवीपूर्व नीट यूजी पुनर् परीक्षा स्वयं निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. ही परीक्षा भारतातील 551 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये 22 लाखांनी अधिक उमेदवारांसाठी घेतली जात आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना आज चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यजमान संघाने 2-0 असे आघाडी घेत मालिका आधीच थकत घातली असून आता या 3 सामन्यांच्या मालिकेत संपूर्ण यश मिळवण्याचं उद्दिष्ट असेल. पश्चिम बंगालमध्ये मान्सून सक्रिय होत आहे. या भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे आजपासून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. जम्मू काश्मीर, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि उत्तर कर्नाटक या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळ होण्याची शक्यता आहे. दरम्यान पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, मध्य महाराष्ट्र आणि कोकण गोव्यामध्ये आज उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुण्याच्या बातम्या. पंतप्रधान आजपासून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचं आयोजन. 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अल्युमिनियम एक्सक्लुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी आणि भारत अफगाणिस्तान

एफ एम बँडच्या 102 MHz श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोते हो आता सकाळचे 8:40 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत ITI प्रवेश प्रक्रियेबाबत. गोंधळ महर्षी राजाराम बापू कदम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणीचे प्राचार्य विकास आडे यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत.

नमस्कार श्रोते हो, युवा मित्र मैत्रिणींनो, तुमच्यासाठी आजची खास विशेष अशी मुलाखत आहे. ज्यांना आय टी आयमध्ये करिअर करायचं आहे, आय टी आयमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, वेगवेगळ्या ट्रेडसाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही मुलाखत आजची खूप उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण आहे. तर श्रोते हो, गोंधळ महर्षी राजाराम बापू कदम शासकीय वैद्यकीय प्रशिक्षण संस्था परभणी

0: डॉक्टर आंबेडकर नगर जिंतूर रोड परभणी इथे असणारं हे जे आय टी आय सेंटर आहे, या आय टी आय सेंटरचे प्राचार्य विकास नामदेवराव आडे आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की आज ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नेमकी काय आहे, याबाबत निकष कसे आहेत, याविषयी आपण अधिक माहिती करून घेणार आहोत. तर प्राचार्य विकास नामदेवराव आडे सर, सर्वप्रथम आजच्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅडम.
0: सुरुवातीला मी जसं म्हटलं की औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी जिल्ह्यामध्ये जी आहे त्याची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सर्वत्र महाराष्ट्रभर घेतली जाते आहे, तर आपण आपले जे असंख्य विद्यार्थी आज आपली ही मुलाखत ऐकत आहेत त्यांना आपण सांगूयात की सुरुवातीला या प्रशिक्षण संस्थेअंतर्गत घेण्यात येणारी प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे, याचा कार्यक्रम कसा आहे हे विस्तृतपणे आपण आपल्या श्रोत्यांना सांगा सर.
1: नमस्कार श्रोत्यांनो, मी विकास आडे, प्राचार्य गोंधळ महर्षी राजारामबापू कदम, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी. आपण सर्वांना सांगू इच्छितो की प्रवेश प्रक्रिया 21 मे 2026 पासून सुरू झालेली आहे आणि प्रवेशाकरिता आपल्याला संकेतांक साईट उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि ती साईट आहे www.admission.dvet.goe.in. 21 मेपासून सुरू झालेली आहे आणि साधारणतः 21 जूनला त्याची मुदत आहे. तरी आपण सर्वांनी सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करणे, रजिस्ट्रेशन म्हणजे आपलं जे अकॅडमिक एज्युकेशन आहे, पर्सनल डिटेल आहे, वेबसाईटवर जाऊन अपलोड करणे. तदनंतर आपण जी माहिती ऑनलाईन भरलेली आहे ती नजीकच्या आय टी आयमध्ये जाऊन ती माहिती तपासून घेणे, म्हणजे कन्फर्म करणे. कन्फर्म केल्यानंतर आपल्याला ऑप्शन फॉर्म भरण्याची संधी मिळते, म्हणजेच आपण कोणत्या आयटीत आपण आय टी आय ॲडमिशन घेणार आहोत किंवा कोणते ट्रेड निवडणार आहोत त्याची प्रक्रिया आपल्याला पूर्ण करायची आहे. त्यानंतर आपल्याला मेरिट लिस्ट तयार होईल 25 जूनला आणि आपल्याला त्या मोबाईल नंबरवर SMS जाईल आपण कोणत्या राऊंडला अलॉटेड झालेले आहात.
0: साधारण विद्यार्थ्यांना या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस पात्र होण्यासाठी पात्रतेचे निकष नेमके काय आहेत, काय सांगाल सर?
1: आय टी आयमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी 10वी पास किंवा नापास हा पात्र ठरतो.
0: बरं, अच्छा, पास आणि नापास हे निकष कसे आहेत, म्हणजे कशासाठी आहेत, काय सांगाल याबद्दल?
1: काही व्यवसाय आमच्या डिपार्टमेंटनी 10वी नापास जो विद्यार्थी आहे त्याला सुद्धा पात्र ठरवलेलं आहे. त्यापैकी कार्पेंटर, प्लंबर आणि वायरमॅन हे व्यवसाय 10वी नापाससाठी पात्र ठरतात.
0: अच्छा.
1: आणि 10वी पाससाठी आपल्याकडे इतर व्यवसाय आहे त्यासाठी ते पात्र ठरतात.
0: बरं, यासाठी वयाची अट काही आहे का?
1: कमाल मर्यादा 14 वर्ष आहे आणि किमानला मर्यादा नाही आहे.
0: अच्छा. जसं आपण सुरुवातीला सांगितलं की आपल्या परभणी आय टी आय संस्थेमध्ये अनेक ट्रेड उपलब्ध आहेत, तर हे कोणकोणते ट्रेड उपलब्ध आहेत, किती ट्रेड उपलब्ध आहेत आणि त्यासाठी किती जागा उपलब्ध आहेत, काय सांगाल सर?
1: परभणी आय टी आयमध्ये 23 ट्रेड उपलब्ध आहे, त्यापैकी कार्पेंटर, बेसिक कॉस्मेटॉलॉजी, MABR, मेकॅनिकल डिझेल, ट्रॅक्टर मेकॅनिक, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, स्विंग टेक्नॉलॉजी, स्टेनोग्राफी इंग्लिश, संधाता, आरेखक स्थापत्य, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, मशिनिस्ट, मोटर मेकॅनिक व्हेइकल, RAC, सर्वेअर, टर्नर, पेंटर जनरल, वायरमन, ड्रॉपमेंट सिव्हिल, मशिनिस्ट ग्राइंडर, अशा 23 ट्रेड आय टी आय परभणी उपलब्ध आहे एकूण 840 प्रवेश क्षमतेसह.
0: अच्छा. साधारण हे जे ट्रेड आहेत सर, याचा कालावधी किती आहे, शिक्षणाचा कालावधी किती आहे?
1: 23 ट्रेड उपलब्ध आहे, त्यापैकी 1 वर्ष कालावधीचे 10 व्यवसाय आहे आणि 2 वर्ष कालावधीचे 13 व्यवसाय आहे.
0: अच्छा, बरं. आणि हे जे प्रवेश केले जातात, हे प्रवेश कसे केले जातात, आरक्षणासहित काय सांगाल?
1: आमच्याकडे जी प्रोसेस आहे ऑनलाईन प्रोसेस आहे आणि शासनाने जे समांतर आरक्षण लागू केलेले आहे, जसे SC साठी 14%, ST साठी 7.5%, OBC साठी 19%, तर सर्व गटासाठी समांतर आरक्षण लागू आहे. त्यापैकी 3 व्यवसाय जे आहे स्पेसिफिक अल्पसंख्याक समुदायासाठी राखीव आहे, त्याच्यात वेल्डर, मोटर मेकॅनिक व्हेइकल आणि डिझेल मेकॅनिक, या अल्पसंख्याक घटकासाठी 70% आरक्षित आहे आणि 30% जनरलसाठी उपलब्ध आहे.
0: अच्छा सर, काय सांगाल बरं की आपल्या आय टी आय सेंटरमध्ये ॲडमिशन जे होतात ते गुणवत्तेनुसार होतात का?
1: ॲडमिशनची प्रोसेस सेंट्रलाइज असल्या कारणाने मेरिटनुसार आणि गुणवत्तेनुसार जागा त्यांना अलॉट होतात.
0: अच्छा. अर्ज निश्चित करणे हा एक शब्द वापरला होतात, अर्ज निश्चिती करणे म्हणजे नेमकं काय, आपल्या विद्यार्थ्यांना काय समजून सांगाल?
1: विद्यार्थी हा ऑनलाईन प्रोसेसपासून अनभिज्ञ असतो आमच्या डिपार्टमेंटच्या, त्यामुळे त्यांनी जे ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे आणि जे त्यांनी मार्क मेमध्ये मार्क भरलेले आहे सब्जेक्ट वाईज,

0: तपासण्याकरिता त्याला प्रत्यक्ष आय टी आयमध्ये यावं लागतं मूळ डॉक्युमेंटसह, आणि मूळ डॉक्युमेंटवरून आम्ही जे ऑनलाईन मार्क भरलेले आहे आपण ते आम्ही क्रॉस चेक करतो, त्याला अर्जंटची प्रक्रिया आपण म्हणता येईल.
1: अच्छा, ट्रेड तर वेगवेगळे आहेत सर, परंतु एका विद्यार्थ्याला अनेक ट्रेडसाठी अर्ज करता येतो का?
0: एका विद्यार्थ्याला अनेक ट्रेडसाठी अप्लाय करता येतो, परंतु रिपीटेडली त्याला रजिस्ट्रेशन करता येणार नाही.
1: अच्छा,
0: अन्यथा तो त्या पात्रता फेरीतून बाद होईल.
1: अच्छा, बरं बरं. म्हणजे एकदाच ऑनलाईन आपण रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे, त्यानंतर अनेक ट्रेडसाठी तो प्रवेश घेऊ शकतो.
0: एकदा रजिस्ट्रेशन करणे आवश्यकतेसाठी आहे. ऑनलाईन प्रोसेसमध्ये त्याच्या रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड जनरेट होतो.
1: हां हां.
0: आणि रिपीटेडली त्यांनी नाव आणि आधार नंबर साईडवर असल्या कारणाने त्याला पुनश्च त्याला करता येणार नाही, आणि जर सेम नाव आधार नंबर रिपीट झालं तर तो परीतून बाहेर बाद होतो.
1: अच्छा, बरं. रजिस्ट्रेशन करताना किंवा अर्ज निश्चिती करताना, अर्ज भरताना काही महत्त्वाच्या गोष्टी असतात जेणेकरून बऱ्याचदा विद्यार्थ्यांकडून काही चुका होऊ शकतात, तर काही महत्त्वपूर्ण बाबी अशा तुम्ही सांगाल का की चुका होऊ नयेत विद्यार्थ्यांच्या, काय सांगाल याबद्दल?
0: ऑनलाईन प्रोसेस ही यावर्षी आमच्या डिपार्टमेंटने आधार बेस केलेली आहे, तर मार्क मेमो आणि टी सीवर जे नाव आहे त्याप्रमाणेच नाव तर रेखांकन आधार कार्डवर असणे आवश्यक आहे, जेणेकरून आधार कार्डवरील नाव आणि आपल्या टी सीवरील नाव मॅच होईल. त्याचप्रमाणे जो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड उपलब्ध होतो तो इतर व्यक्तीला शेअर करू नये, जेणेकरून आपल्या माहितीमध्ये इतर व्यक्ती अफरातफर करून आपला मेरिट किंवा गुणवत्ता क्रमांक मागे किंवा नाव बाद होण्यासाठी प्रयत्न करू शकतो. तरी पासवर्ड गोपनीयता ठेवावी, आधार बेस असल्या कारणाने आधारवर जे नाव आहे त्याची खातरजमा करावी, डेट ऑफ बर्थ बरोबर आहे की नाही हे तपासावे, आणि वेबसाईटला आपण टचमध्ये राहावे जेणेकरून आपल्याला रजिस्टर कार्यालयाकडून जी येणारी माहिती आहे त्याचा आपल्याला लाभ घेता येईल.
1: बर बर. शेवटची तारीख काय आहे अर्ज करण्याची?
0: शेवटची तारीख 21 मेला ही प्रोसेस सुरू झाली आणि 21 जूनला शेवटची तारीख आहे रजिस्ट्रेशन करण्याची.
1: 21 जून पूर्वी हे अर्ज करणं खूप आवश्यक आहे.
0: बर. रजिस्ट्रेशनची तारीख 21 मे ते 21 जून आहे, परंतु शासनातर्फे वरिष्ठ काळातर्फे निर्देश येणे शक्यत आहे की 21 जून नंतर सुद्धा आपल्याला रजिस्ट्रेशन प्रक्रिया पुढे चालू असतील.
1: बर. काय सांगाल बरं सर की आजपर्यंत आपल्या परभणी ITI सेंटरमधून अनेक विद्यार्थी ITI पात्र झाले असतील, तर अशा काही विद्यार्थ्यांना आपल्या इथून प्लेसमेंट जॉब मिळालेले आहेत का?
0: आपल्या ITI ट्रेनिंग व्यतिरिक्त पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्किल, त्याचबरोबर विद्यार्थी हा पासआउट झाल्यानंतर रोजगार, स्वयंरोजगार, एंटरप्रेन्युअरशिप व्हावा असं आमच्या डिपार्टमेंटचं ध्येय आहे. त्या अनुषंगाने पासआउट झालेले विद्यार्थी भारतात तसेच भारताच्या बाहेर सुद्धा नोकरी करत आहे आणि आपल्या ITI नाव हे रोशन करत आहे. उदाहरणार्थ सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रेल्वे ऑर्डनन्स फॅक्टरी या स्थापनामध्ये, तसेच बाहेर देशात जापान, जर्मनीमध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी कार्यरत आहेत.
1: वा छान. साधारण आपल्याकडे जे 23 ट्रेड आहेत, तर यापैकी असे कोणते ट्रेड आहेत खास की ज्यातून खास विद्यार्थी ट्रेड निवडतात, त्याच्यामध्ये पास होतात आणि त्यामध्येच त्यांना जॉब पण मिळतो, असे काही विशिष्ट ट्रेड आहेत का?
0: आपल्याकडे 23 ट्रेड आहे आणि ते कौशल्य आधारित आहे, परंतु विद्यार्थ्यांनी आपल्या मित्राकडून किंवा नात्याकडून ऐकलेलं असतं, त्यामुळे त्यांचा कल हा इलेक्ट्रिशियन, फिटर, डिझेल मेकॅनिक आणि मोटर मेकॅनिकल व्हेकल या ट्रेडकडे असतो. परंतु आपल्याकडे उपलब्ध सर्वच ट्रेड हे यशोआधारित आहे आणि त्यांना जास्तीत जास्त संधी जीवनात उपलब्ध करून देतात.
1: बर. या सगळे जे ट्रेड आहेत सर, या ट्रेडचा उपयोग मुलींसाठी पण होतो का? काही विशेष ट्रेड मुलींसाठी पण उपलब्ध आहेत का?
0: आपल्या 23 ट्रेडमध्ये शासनाच्या धोरणानुसार 30% जागा मुलींसाठी आरक्षित आहे. त्यातही स्पेसिफिक आपल्याकडे बेसिक कॉस्मेटॉलॉजी, कटिंग, स्विंग हे 100% रिझर्व मुलींसाठी आरक्षित ठेवलेले आहे.
1: बरं. अच्छा, मग आपल्या परभणी सेंटरमध्ये मुलींची प्रवेश क्षमता किती असते? पूर्ण क्षमता होते का? सगळ्या मुली भरल्या जातात का?
0: यावर्षी आपल्याकडे 840 जागा पूर्ण प्रवेश क्षमता आहे. त्याप्रमाणे 30% 240 होतात, परंतु मुलींचा प्रतिसाद आपल्या परभणी तालुक्यामध्ये कमी आहे. साधारणतः 240 पैकी 150 मुली ॲडमिशन घेतात. हा आपला बॅकलॉग आहे. तर मी विनंती करतो मुलींना सुद्धा, आपण आता पुरुष किंवा महिलाचा भेदभाव न करता आपण पुरुषाच्या खांद्याला लावून आपण त्यांना समोर सुद्धा काम करू शकतो. तर मुलींना मी आवाहन करतो, त्यांनी या संधीचा लाभ घेऊन आय टी आय प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा आणि आपलं भविष्य उज्ज्वल करावं.
1: नक्कीच. मला वाटतं आजची ही मुलाखत असंख्य श्रोते आज ऐकत आहेत, त्यामध्ये बरेचसे विद्यार्थी पण असतील, 10वी पास, नापास, आणि हे जे वेगवेगळे ट्रेड आहेत, या ट्रेडचा परभणी जिल्ह्यामध्ये या संस्थेमध्ये ॲडमिशन

0: घेऊन ते त्यांच्या उज्ज्वल करिअर, उज्ज्वल भविष्यासाठी नक्कीच विचार करू शकतात. सर, उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती देत आहात. मुलींना आपण खास सांगूयात, जे आपल्याकडे ट्रेड आहेत, 2-3 ट्रेड मुलींसाठी खास राखीव ठेवलेले, त्या ट्रेडमधून त्यांना कोणकोणत्या संधी उपलब्ध होतात, त्या त्याच्यामध्ये कसं करिअर करू शकतात, विस्तृतपणे कसं सांगाल, जेणेकरून अधिकाधिक मुली ही मुलाखत ऐकून आपल्या संस्थेमध्ये प्रवेश घेतील.
1: मुलींसाठी बेसिक कॉस्मेटिक जे हा व्यवसाय आहे, त्यामध्ये ध्यान आत्मसात करून ते स्वतःचा ब्युटी पार्लर व्यवसाय सुरू करू शकतात, किंवा लॅकमे, ओरेल यासारख्या कंपनी सुद्धा जॉब करू शकतात. त्याचप्रमाणे कटिंग स्विंग हा व्यवसाय आहे, ज्यातील आमच्या माजी विद्यार्थिनी ॲलन सोनी, ब्लॅकबेरी या ब्रँडेड कपडा फॅक्टरीमध्ये नोकरीत आहे. तर मुलींनी स्वतःला नुणगुंड न बाळगता त्यांनी आयटीआयमध्ये प्रवेश करून आपल्या ज्ञानात भर करून आपलं जीवन सुकर करावं अशी मी त्यांना आवाहन करते.
0: जाता जाता पुन्हा एकदा आपण आपल्या विद्यार्थी मित्रांना एकदा आपली वेबसाईट सांगूयात सर, आणि शेवटची तारीख सांगूयात, की जेणेकरून जर काही विद्यार्थी राहिले असतील प्रवेश घेण्यासाठी तर ते ऑनलाईन प्रवेश घेतील. एकदा वेबसाईट आणि शेवटची तारीख सांगूयात त्यांना.
1: आमच्या डिपार्टमेंटची वेबसाईट आहे www.admission.dvet.gov.in. या संकेतस्थळावर जाऊन आपण आपला प्रवेश निश्चित करावा असे आपणास आवाहन करते. शेवटची तारीख आहे 21 जून 2026.
0: तर श्रोते हो, तुम्ही जर ही मुलाखत ऐकत असाल आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणीने उपलब्ध करून दिली आहे. दरवर्षी या संस्थेमार्फत अनेक ट्रेडसाठी अनेक विद्यार्थी परभणी जिल्ह्यातले प्रवेश घेतात आणि हे कोर्स पूर्ण करून उज्ज्वल भविष्यासाठी वाटचाल करतात. तर तुम्ही देखील ही मुलाखत ऐकत असाल तर आजच गोंधळ महर्षी राजाराम बापू कदम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी, डॉक्टर आंबेडकर नगर, जिंतूर रोड, परभणी इथे या ITI संस्थेमध्ये आपण प्रवेश घ्या. वेगवेगळे ट्रेड आपल्यासाठी उपलब्ध आहेत. पुन्हा एकदा हे ट्रेड मी सर आपल्या विद्यार्थी मित्रांना सांगते. व्यवसायाची नावं असणारे हे जे ट्रेड आहेत, 23 ट्रेड आहेत. त्याच्यामध्ये लाकूड काम तंत्रज्ञ, कॉस्मेटॉलॉजी, मेकॅनिक ॲटोबॉडी रिपेअर, मेकॅनिकल डिझेल, मेकॅनिक ट्रॅक्टर, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, स्विंग टेक्नॉलॉजी, स्टेनोग्राफी इंग्रजीमधलं, संधाता, आरेखक, स्थापत्य, वीज तंत्री, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, जोडारी, यंत्रकारागीर, यांत्रिक मोटारगाडी, मेकॅनिक रेफ्रिजरेटर अँड AC, सर्व्हेअर, कातारी, पेंटर जनरल, तारतंत्री, आरेखक, यांत्रिकी आणि यंत्रकारागीर चर्षक, असे हे 23 ट्रेड आपल्यासाठी इथं उपलब्ध आहेत. आणि जे विद्यार्थी 10वी उत्तीर्ण आहेत, अनुत्तीर्ण आहेत, अशांसाठी देखील बऱ्याचशा ट्रेडमध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता. तेव्हा ही मुलाखत तुम्ही ऐकून औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणीमध्ये आपला प्रवेश निश्चित करा आणि उज्ज्वल भवितव्याच्या दिशेनं वाटचाल करा. प्राचार्य आडे सर, तुम्ही आज वेळात वेळ काढून आलात आणि आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना, अनेक श्रोत्यांना आजच्या या मुलाखतीमधून या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेविषयी खूप उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण विस्तृत अशी मुलाखत आपण श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत.
1: धन्यवाद.

श्रोतो, आत्ताच आपण ITI प्रवेश प्रक्रियाबाबत गोंधळ महर्षी राजाराम बापू कदम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणीचे प्राचार्य विकास आडे यांची सिमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. मध्यम लहरी 229.9 meters अर्थात 1305 kHz आपण ऐकताय आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, आता ऐकूया एक भावगीत.

श्रोते हो, श्रीधर फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. आणि याबरोबरच भावगीताचा कार्यक्रम इथेच संपला. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्स या मध्यम लहरींवर. श्रोते हो, यावेळी सकाळचे 9 वाजत आहेत. उर्दूतून प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: द्यायला येत आहे. भारत भारतीय असल्याचा अभिमान आहे.
1: अनुसंधान से आत्मनिर्भरता, सायन्स फॉर सेल्फ रिलायन्स, आज ये हमारा मंत्र बन चुका है.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
2: श्रोतहो, लखलख चंदेरी या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आंदोलन या चित्रपटातलं हे गीत. गायलं आहे अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी.

0: श्रोते हो समीर यांची गीतरचना नदीम श्रवण यांच्या संगीतात आपण ऐकली. गायक स्वर अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांचे होते आणि चित्रपट होता आंदोलन. लखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: यापूर्वी जेव्हा कधी कोणी परदेशातून परत यायचे तेव्हा ते त्या देशांमधील पायाभूत सुविधांची सातत्याने प्रशंसा करायचे, परंतु आता अटल सेतू, सुदर्शन सेतू, जिनाब रेल्वे पूल, बोगी बिल पूल, अटल बोगदा आणि पामबंद सागरी पुलाकडे पहा. या सुविधा प्रत्येक ठिकाणी अधिक जवळ असल्याची अनुभूती देतात आणि प्रत्येक प्रवास अधिक आनंददायी बनवतात.
2: 21वी सदी का भारत आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर के जिस नए युग में प्रवेश कर रहा है वो अभूतपूर्व है, अकल्पनीय है.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
3: ओ यारो माफ करना, कुछ कहने आया हूं.

0: आ अब लौट चले या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं. कुमार सानू, सोनू निगम, अभिजीत, शब्बीर कुमार, विजेता, सौद खान आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. समीर यांची गीतरचना होती आणि संगीत होतं नदीम श्रवण यांचं. लखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्रावरून.
1: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे. ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे. आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे.
2: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है. दिल्ली के भी पास है.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

0: श्रोतेहो सलीम सुलेमान यांनी संगीतबद्ध केलेली जयदीप साहनी यांची ही गीतरचना आपण ऐकलीत सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या युगलस्वरात. आणि चित्रपट होता आजा नचले. आणि श्रोतेहो या गीताबरोबरच आजचा आपला लखलख चंदेरी हा कार्यक्रम आता इथेच संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: तुम्हाला माहित आहे का, जगातील अनेक विकसित देशांमध्ये आरोग्य विषयक मोफत सेवा हे आजही एक स्वप्नच आहे, पण भारतात मात्र हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 60 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहे. आणि 19,000 पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून तब्बल 90% कमी किमतीत औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत.
3: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता.

0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
1: आकाशवाणी परभणी केंद्राचे रंगतदार बहारदार कार्यक्रम आता आपण ऐकू शकता FM बँड 102 MHz वर। ऐकत रहा परभणी आकाशवाणी। श्रोते हो, दिनांक 25 जून गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमाअंतर्गत तोडी या रागावर आधारित चित्रपट गीत। श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार आणि रंगतदार असे कार्यक्रम आपण आता ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर। तेव्हा जरूर आनंद घ्या आकाशवाणी परभणी केंद्रावरील कार्यक्रमांचा।

0: भारतीय चित्रपट सृष्टीत आपल्या प्रभावी लेखन आणि दमदार संगीतांनी सुपरहिट चित्रपटांचा नजराणा देणाऱ्या गीतकार संगीतकाराविषयी जाणून घेऊया. गीत झनकार या कार्यक्रमातून दर बुधवारी सकाळी 11:35 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार कार्यक्रम आता तुम्ही ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र.

229 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्स या मध्यम लहरींवर आणि FM बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, आता सकाळचे 9:35 होत आहेत. उर्दूतून कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेलं कवी कुसुमाग्रज यांचं हे गीत आपण ऐकलं, रामदास कामत यांच्या स्वरात.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: श्रोते हो, हे कोळी गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच आजचा आपला मिश्र संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपला.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

FM बँड 102 मेगाहर्ट्सवर आपण ऐकताय आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 10:15 झाली आहेत. एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.

श्रोते हो, आज आपण आप मुझे अच्छे लगने लगे या चित्रपटातील इब्राहिम अश्क आणि देव कोहली यांच्या गीतांचा आनंद घेणार आहोत. संगीत आहे राजेश रोशन यांचं. ऐकूया हे शीर्षक गीत.

0: श्रोतेहो कार्यक्रमातलं हे शीर्षक गीत आपण ऐकलं अलका याज्ञिक आणि अभिजित यांच्या युगलस्वरात. एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमात आज आपण आप मुझे अच्छे लगने लगे या चित्रपटातील गीतांचा आनंद घेत आहोत.
1: तुम्हाला माहित आहे का, जगातील अनेक विकसित देशांमध्ये आरोग्य विषयक मोफत सेवा हे आजही एक स्वप्नच आहे, पण भारतात मात्र हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 60 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहे आणि 19,000 पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून तब्बल 90% कमी किमतीत औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत.
2: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी

उदित नारायण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत श्रोते हो आपण ऐकलं. आणि या गीताबरोबरच आजचा आपला एक ही फिल्म की गीत हा कार्यक्रम इथे संपला. आप मुझे अच्छे लगने लगे या एकाच चित्रपटातील इब्राहिम अश्क आणि देव कोहली यांच्या गीतांचा आज आपण आनंद घेतला. संगीतकार होते राजेश रोशन. एक ही फिल्म की गीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. सकाळचे आता 10:31 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत सर्व श्रोत्यांच्या आवडीचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

नमस्कार रसिक श्रोते हो, आपल्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते.

श्रोतेहो, तुम्हाला अंदाज आलाच असेल. आज आपण गातार है मेरा दिल या कार्यक्रमामध्ये नाट्यगीतांचा आनंद घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमामध्ये नाट्यसंगीताचे स्वरयोगी पंडित प्रसाद सावकार यांनी गायलेली काही नाट्यगीतं आपण ऐकणार आहोत.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी विभा आपणा सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज आपण नाट्यगीतांचा आनंद घेणार आहोत. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतलं एक मोठं नाव म्हणजेच प्रसाद सावकार. प्रसाद सावकार हे नाटककार, दिग्दर्शक आणि अभिनेता तसंच गायकही होते.

श्रोते हो, अनेक प्रतिभावंत गायकांपैकी प्रसाद सावकार हे एक मोठं नाव. नुकतंच त्यांचं निधन झालं. आज आपण या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून त्यांच्या आठवणी जाग्या करत आहोत. श्रोते हो, मराठी संगीत नाटक, नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीत आणि अभिनय क्षेत्रातील अत्यंत मानाचं नाव म्हणजेच प्रसाद सावकार. त्यांना 2006 साली भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कारानंही गौरविण्यात आलं होतं.

श्रोतेहो, प्रसाद सावकार यांचं पूर्ण नाव सांबप्रसाद रघुवीर सावकार असं होतं. त्यांचा जन्म बडोदा इथं झाला. मूळ कुटुंब गोव्याशी संबंधित होतं. घरातच संगीत आणि नाटकाची परंपरा असल्याने लहानपणापासूनच त्यांना संगीताचे संस्कार लाभले. त्यांचे वडील रघुवीर सावकार हे प्रसिद्ध गायक आणि अभिनेते होते. प्रसाद सावकार यांना संगीताचं प्राथमिक शिक्षण वडिलांकडून मिळालं. पुढे त्यांच्यावर जितेंद्र अभिषेकी आणि निवृत्तीबुवा सरनाईक यासारख्या दिग्गज संगीतकारांचा प्रभाव पडला. त्यांना हिंदुस्थानी शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि भक्तिसंगीताचा सखोल अभ्यास केला. श्रोतेहो, अगदी अतिशय लहान वयात त्यांनी जिंजीहून सुटका या नाटकात बालशिवाजीची भूमिका केलेली होती. पुढे त्यांनी मराठी रंगभूमीवरील अनेक गाजलेल्या संगीत नाटकात काम केलं. 1960 ते 1972 हा काळ मराठी संगीत नाटकांच्या पुनरुज्जीवनाचा काळ मानला जातो आणि या काळात प्रसाद सावकार यांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यांनी संगीत नाटकाला पुन्हा लोकप्रियतेच्या शिखरावर नेण्यात मोठी भूमिका बजावलेली आहे. आपण जाणून घेणारच आहोत. ऐकूया एक छानसं गीत.

श्रोतेहो, त्यांनी अनेक अजरामर संगीत नाटकांमध्ये भूमिका केलेल्या आहेत. सौभद्र, मानापमान, पंडितराज जगन्नाथ, सुवर्णतुला, मंदारमाला, जय जय गौरीशंकर आणि कट्यार काळजात घुसली. प्रसाद सावकार यांच्या कारकिर्दीतलं सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे कट्यार काळजात घुसली. श्रोतेहो, या नाटकात त्यांनी सदाशिव आणि पुढे कविराज यांच्या भूमिका साकारल्या. या नाटकात त्यांना वसंतराव देशपांडे, पुरुषोत्तम दारवेकर आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्यासारख्या दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळाली. ऐकूया याच नाटकातलं हे सुंदरसं नाट्यपद.

श्रोतेहो, रंगभूमीबरोबरच त्यांनी काही मराठी चित्रपटांमध्येही काम केलं. पेडगावचे शहाणे, गोरा कुंभार असे त्यांचे चित्रपट. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मान प्राप्त झाले. 2006 पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाचा जीवन गौरव पुरस्कारही त्यांना मिळाला. मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आणि पंचरत्न पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. श्रोतेहो, प्रसाद सावकार यांना लोक केवळ गायक म्हणून नाही तर नाट्यसंगीताची चालती बोलती परंपरा म्हणून ओळखत. त्यांच्या गायकीत शास्त्रीय संगीताची बैठक होती, अभिनयात सहजता होती आणि शब्दोच्चारात विलक्षण स्पष्टता होती.

श्रोतेहो, त्यांचं शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक मराठी रंगभूमीचं वादळ ठरलं. विजय तेंडुलकरांनी लिहिलेलं आणि प्रसाद सावकारांनी दिग्दर्शित केलेलं हे नाटक आजही 50 वर्ष होऊनही आजही तितकंच ताजं आहे. श्रोतेहो, प्रसाद सावकार यांना नाटकातली फेक फेक नाटकीपणा काढून टाकून प्रेक्षकांना पात्राच्या मनात डोकावायला लावत. सावन घन

श्रोते हो, संगीत नाटकाला पुन्हा एकदा लोकप्रियतेच्या शिखरावर नेणारे महान गायक प्रसाद सावकार 17 जून 2026 रोजी आपल्याला सोडून गेले. त्यांना आकाशवाणी परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. श्रोते हो, नाट्यरसिकांना हा कार्यक्रम नक्कीच आवडला असेल. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी विभा आपला निरोप घेते. पुन्हा भेटू येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोतेहो, गाता रहे मेरा दिल हा माहिती आणि मनोरंजनावर आधारित कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 229.9 MHz अर्थात 1305 KHz.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: यापूर्वी जेव्हा कधी कोणी

0: परदेशातून परत यायचे तेव्हा ते त्या देशांमधील पायाभूत सुविधांची सातत्याने प्रशंसा करायचे. परंतु आता अटल सेतू, सुदर्शन सेतू, जिनाब रेल्वे पूल, बोगीबिल पूल, अटल बोगदा आणि पामबंद सागरी पुलाकडे पहा. या सुविधा प्रत्येक ठिकाणी अधिक जवळ असल्याची अनुभूती देतात आणि प्रत्येक प्रवास अधिक आनंददायी बनवतात.
1: 21वी सदी का भारत आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर के जिस नए युग में प्रवेश कर रहा है वो अभूतपूर्व है, अकल्पनीय है.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची. तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे. ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे. आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे.
1: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
2: श्रोते हो, दिनांक 25 जून गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमा अंतर्गत तोडी या रागावर आधारित चित्रपट गीत.

0: आकाशवाणी परभणी केंद्राचे रंगतदार बहारदार कार्यक्रम आता आपण ऐकू शकता FM बँड 102 MHz वर. ऐकत रहा परभणी आकाशवाणी.
1: मध्यम लहरी 229.9 meters अर्थात 1305 kHz आणि FM बँडच्या 102 MHz. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, आता सकाळचे 11:05 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत विशेष मुलाखत. या अंतर्गत वाहतुकीचे नियम आणि आपली जबाबदारी याविषयी परभणी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांची आनंद पोहनेरकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. श्रोतेहो, संविधानानं आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. हा अधिकार देत असताना संविधान वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच हा अधिकार देतं. तसंच आपल्याला वाहन चालवण्यासाठी मिळणारा परवाना हा देखील 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच मिळतो. पण सध्याची स्थिती जर आपण पाहिली तर काही पालक आपल्या पाल्यांची वयाची 18 वर्ष पूर्ण झालेली नसताना देखील त्यांच्या हातामध्ये दुचाकी चारचाकी वाहन देतात आणि परिणामी अपघाताची संख्या ही वाढत आहे. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार सरांनी एक अभिनव उपक्रम हा सुरू केला आहे. यामध्ये पालकांना योग्य ते समजावून सांगणं, त्याचप्रमाणे मुलांना देखील या संदर्भातली जनजागृती करून त्यांना सजग करणं अशा प्रकारचे उपक्रम शहर वाहतूक शाखेच्या वतीनं सुरू करण्यात आले आहेत. या संदर्भामध्ये आणखी काही तरतुदी आहेत का याविषयी आपण चर्चा करण्यासाठी आज आमंत्रित केला आहे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार सरांशी. सर, सुरुवातीला आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद. मी दीपक दंतुलवार, शहर वाहतूक शाखा, परभणी शहर.
0: सर, सुरुवातीला आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की पवईन मुलांना वाहन चालवण्यात देणं हा कायद्यानं गुन्हा का मानला जातो?
1: मुळात अल्पवयीन हा शब्द जेव्हा आपण उच्चारतो त्यावेळेस तो निश्चितच 18 वर्षाच्या खालील आहे हे समजलं जातं. आणि 18 वर्षाखालील जो कोणी असेल तर त्याला जबाबदारीची तेवढी जाणीव नसते. कायद्याने 21 वर्ष हे जरी प्रौढ वय समजलं असेल तरी संविधानाने 18 वर्ष हा मतदानाचा अधिकार दिलेला आहे. म्हणून 18 वर्ष हे परिपक्वतेचं समजलं जातं.
0: बरं.
1: आणि ती परिपक्वता ज्यांच्यात नाही, म्हणजे जे 18 वर्षाखालील आहे ते अल्पवयीन समजलं जातं.

0: सर, आता वाहन चालवताना किंवा जे अल्पवयीन मुलं आहेत त्यांना पालक वाहन चालवायला देतात, किंवा एखाद्या दुकानात जर पाहिलं आपण तर दुकानचा मालक जो असतो, त्या दुकानात काम करणारे नोकर असतात, ते अल्पवयीन असतात, ते अशा वाहन चालवताना आपल्याला दिसतात. तर या संदर्भामध्ये पालक किंवा वाहन मालकांनी नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे बरं सर? आता
1: मुळात पालकांनी आपली जी मुलं 18 वर्षाखालील असतील आणि त्यांचं हट्ट जरी असेल
0: हो
1: का मला अमुक अमुक ठिकाण जाण्यासाठी आपली गाडी द्या,
0: आपल्याला
1: जरी वाटत असेल की तो मोठा झालेला आहे, तो समजूतदार झालेला आहे, परंतु कायदा जोपर्यंत त्याने 18 वर्षे पूर्ण केली नाही तोपर्यंत त्याला समजूतदार किंवा परिपक्व मानत नाही. अशांकडे आपण जेव्हा नकळतपणे मानण्यापेक्षा आपल्याला माहिती आहे तो 18 वर्षाचा नाही तरी आपण देतोय,
0: जाणून बुजून म्हणता येईल,
1: म्हणजे जाणून बुजून आपल्याला त्या परिणामांची जाणीव आहे पण तरी आपण त्याच्याकडे देत आहे.
0: हो,
1: परंतु अल्पवयीन व्यक्ती जेव्हा चालवते तर त्याला परिपक्वता नसती,
0: हो,
1: वाहतूक नियमांची माहिती नसती, त्याच्यानंतर अचानक येणाऱ्या ज्या

0: अठरा वर्षाखालील असतील आणि त्यांचं हट्ट जरी असेल
1: हो
0: का मला अमुक अमुक ठिकाण जाण्यासाठी आपली गाडी द्या, आपल्याला जरी वाटत असेल की तो मोठा झालेला आहे, तो समजूतदार झालेला आहे, परंतु कायदा जोपर्यंत त्याने 18 वर्षे पूर्ण केली नाही तोपर्यंत त्याला समजूतदार किंवा परिपक्व मानत नाही. अशांकडे आपण जेव्हा नकळतपणे म्हणण्यापेक्षा आपल्याला माहिती आहे तो 18 वर्षाचा नाही तरी आपण देतोय
1: जाणून बुजून म्हणता येईल,
0: म्हणजे जाणून बुजून आपल्याला त्या परिणामांची जाणीव आहे पण तरी आपण त्याच्याकडे देत आहे.
1: हो,
0: परंतु अल्पवयीन व्यक्ती जेव्हा चालवते तर त्याला परिपक्वता नसती,
1: हो,
0: वाहतूक नियमांची माहिती नसती,
1: हो,
0: त्याच्यानंतर अचानक येणाऱ्या ज्या गोष्टी असतात
1: हो
0: रस्त्यावरच्या,
1: हो,
0: त्याला फेस कसं करायचं आपल्याला,
1: बरोबर,
0: ती समज सूचकता त्यामध्ये नसती,
1: बरोबर,
0: आणि म्हणून कायद्याने जे 18 समजलेले
1: हो
0: का तो विचार करूनच एखाद्याला मतदान करू शकतो,
1: तसं
0: तो गाडी चालवताना त्याला जे काही सांगितलेलं आहे
1: हो
0: मोटर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये ए बी सी डी वगैरे,
1: हो,
0: तर ते त्याला समजतं आणि ज्याला समज नाही तो निर्णय घेऊन स्वतःचा जीव धोक्यात घालू शकतो, परिणामी आपल्या पाठीमाग बसल्याचा जीव धोक्यात घालू शकतो
1: आणि समोरच्या
0: परिणामी रस्त्यावर चालणाऱ्या इतरांचा जीव धोक्यात घालू शकतो. म्हणून त्याला मोटर ऍक्ट 1988 वेगवेगळे विविध कलम आहे त्या अंतर्गत त्याला अटकाव करण्यात आलेला आहे.
1: बरोबर सर, या संदर्भामध्ये अजून एक आहे की मोटर वाहन कायद्यानुसार अल्पवयीन मुलगा आहे तो गाडी चालवत आहे, तर पालकांवर या संदर्भात मग काही जबाबदारी येते, कारण संबंधित मुलांकडं किंवा मुलींकडं वाहन चालवण्याचा परवाना नाही आहे, पालकांचा परवाना आहे, मग गुन्हा जो दाखल होतो तो नेमका मग पालकांवरच होतो का?
0: यामध्ये तो जो वाहन चालक असतो आणि जर तो अल्पवयीन असेल
1: हो
0: तर त्याला जबाबदार हे त्याचे पालकच असतात.
1: बर,
0: परंतु काही बाबींमध्ये उदाहरणार्थ त्यांचं जर वाहन हे कमी इंजिन क्षमतेचं असेल, उदाहरणार्थ 50 cc पेक्षा जर असेल तर ते 16 वर्षे पूर्ण झाल्यानंतर
1: हो
0: ते वाहन चालवण्याचा त्या वाहन चालकाला अधिकार प्राप्त होतो. परंतु त्यामध्ये अट अशी आहे की त्याच्या पालकांनी त्याला संमती दिली पाहिजे आणि दुसरं ते वाहन हे 50 cc पेक्षा कमी क्षमतेचं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ कायदा किंवा जो वाहनाचा जो रचनाकार आहे त्यांनी ते वाहनाची रचनाच अशी बनवलेली आहे की 16 वर्षाचा मुलगा 50 cc वाहन सांभाळू
1: शकतो.
0: पण जर रेग्युलर वाहन त्याच्याकडे जर आलं
1: तर
0: अपरिपक्वतेमुळे खूप नुकसान होऊ शकतं.
1: बर सर, या संदर्भात आपण माहिती सांगतानाच आता दंड आणि शिक्षेच्या कडे आपण येऊया. दंड आणि शिक्षेबाबत नागरिकांनी देखील कोणती माहिती जाणून घेणं आवश्यक आहे सर? आता
0: सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यावर वाहन चालवताना मला असं वाटतं जर एखाद्या जंगलामधून जर जायचं असेल
1: हो
0: तर सोबत एक टॉर्च घ्यावा लागतो,
1: हो,
0: तरच आपल्याला रस्ता सापडणार आहे. तसं हा जो रस्ता आहे
1: हो
0: त्याच्यावर अचानक कोणीतरी येऊ शकतं, कोणीतरी वाहनाचा काहीतरी डिफेक्ट होऊ शकतो, त्याच्यासाठी त्या वाहनची निर्मिती कशी झालेली आहे, वाहनाचे पार्ट्स काय आहे, त्याच्यानंतर वाहन चालवताना आपल्याला जे नियम पाळायचे ते समजून घेतले पाहिजे.
1: बर,
0: तुम्ही जर टू व्हीलरचा वापर करत असताल
1: हो
0: तर सर्वप्रथम बसायच्या आधी आपण त्याच्याला हेल्मेट घातलं पाहिजे. जर हेल्मेट घातलं नाही तर उद्या जर एखादा अपघात झाला
1: हो
0: तर स्वतःच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो. असं दिसून आलेलं आहे की जे काही प्राणांतिक अपघात होतात तर त्या प्राणांतिक अपघातामध्ये टू व्हीलरवरून एखाद्याचा अपघात होऊन जर तो मयत झाला तर त्यामध्ये 99% मध्ये असं पाहिलं तर की त्याला हेल्मेट
1: नव्हतं. बरोबर,
0: इतर ठिकाणी झालेली इंजुरी ही तुम्हाला
1: कव्हर
0: होऊ शकेल, अपंगत्व येऊ शकेल परंतु जीव वाचू शकेल, परंतु हेड इंजुरी जर झाली तर देर इज नो एक्सक्यूज. त्याच्यामुळे आपण त्याचा हेल्मेटचा वापर केला पाहिजे. त्याच्यासाठी शहर वाहतूक शाखा, जिल्हा वाहतूक शाखा, पोलीस विभाग, महामार्ग पोलीस विभाग हे केसेस करत असतात. महामार्गावरून तुम्हाला विना हेल्मेट जाण्याचा अधिकारच नाही.
1: बरं,
0: आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी RTO विभाग असेल, पोलीस विभाग असेल, महामार्ग सुरक्षा पथक असेल, ते त्यांच्या प्रमाणे विना हेल्मेटच्या केसेस करत राहतात. आता तसंच फोर व्हीलरचं, आपण फोर व्हीलरमध्ये बसल्यानंतर सीटबेल्ट लावणं गरजेचं आहे. सीटबेल्ट हा काही फॅशन म्हणून किंवा पॅशन म्हणून लावायचा नसतो तर तो आपल्या जीवनाचा सेफ साईड असती त्यासाठी लावायचा असतो. का त्या गाडीची रचनाच अशी केलेली आहे जर एखादा अपघात झाला आणि जर सीटबेल्ट जर नसेल तर तुमच्या गाडीचं एअरबॅगच ओपन
1: होत नाही. बरोबर.

0: आणि तुम्ही जर सीट बेल्ट लावला नाही यदाकाची वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी अंमलदारांनी जर कारवाई केली उदाहरणार्थ आणि आपल्यावर काही दंडात्मक कारवाई जर होत तर जो काही त्यातून एक पॅनिकनेस येतो का पोलिसांनी माझ्यावर दंड मारला
1: बरोबर
0: परंतु हा दंड काही तुम्हाला फक्त तो फाईन वाढाव म्हणून मारलेला नाही त्याच्याकडे जर तुम्ही सकारात्मक जर विचार केला तर अपघात झाल्यानंतर जे काही पुढच्या गोष्टी होणार तर ते टाळण्यासाठी कुठंतरी त्याचं ते प्राविधान केलेलं आहे. कंपनी तुम्हाला इटसेल्फ सांगते की जोपर्यंत सीट बेल्ट लावणार नाही तोपर्यंत आम्ही दिलेले एअरबॅग ओपन होणार नाही. गाडी घेताना तुम्ही विचार करतात की त्याला एअरबॅग किती
1: हो हो
0: मग एक साधी गाडी असते एखादी तिच्यात एअरबॅग नसतात त्यामुळे तिची किंमत
1: कमी असते
0: आणि ज्या काही हाय क्लास क्लासिफाय गाड्या असतात तर त्यांच्या किमती जास्त असतात त्यात एअरबॅग एक एअरबॅग एक दोन दोन लाखाचे असतात. तुम्ही त्यावेळेस घेताना याचे सेफ्टी फीचर्स काय
1: ते पाहतो
0: हे पाहतो आणि गाडीत बसताना त्या सेफ्टी फीचरचा काहीच वापर करत नाही जेणेकरून तुम्ही स्वतःहून त्या अपघाताला कारणीभूत ठरायला किंवा आमंत्रण देत आहे. तर कृपया करून सीट बेल्टचा वापर केला पाहिजे. सीट बेल्ट न वापरला नाही तर विदाउट सीट बेल्ट 1000 रुपये तुम्हाला तो दंड बसू शकतो.
1: हो
0: मान्य आहे की तो दंड तुम्ही अनपेड आम्ही तो दंड करणार तुम्ही तो दंड पेड करा नाही तर तो तुमच्या अकाउंटवर तसंच राहणार. ज्यावेळेस कधी मोटर अपघाताशी काही संबंधित येईल किंवा RTO साहेबांकडे जाऊन तुम्ही काही तुमचा व्हेकल क्लिअरन्स असेल गाडी विकताना असेल किंवा त्याचा इन्शुरन्स भरणं असेल त्यावेळेस सर्व गोष्टी समोर येणार आहे रिगार्डिंग इन्शुरन्स सुद्धा. तर गाडीला इन्शुरन्सच नसेल त्या गाडीत बसणं म्हणजे त्या गाडीत नाही का तुम्ही बॉम्ब घेऊन जाण्यासारखं आहे.
1: बरं
0: पिन काढलेले बॉम्ब म्हणतो आम्ही आमच्या भाषेत पिन काढलेले बॉम्ब म्हणजे कधी काही होऊ शकतं.
1: बरोबर
0: इन्शुरन्स काढणं म्हणजे गाडीला प्रोटेक्शन देणं.
1: बरोबर
0: जर तुम्ही प्रोटेक्शन दिलं तर अपघात झाला तर कमस कम विमा कंपन्या तुमच्या गाडीला सिक्युअर करू शकतील. तुमचा वैयक्तिक स्वतः इन्शुरन्स काढणं गरजेचं आहे. अशा बऱ्याचशा अशा काही गोष्टी असतील.
1: बरोबर सर आता ह्या मोहिमेमध्ये अल्पवयीन वाहन चालक जे आता गाडी चालवतात तर त्यांना प्रतिबंध करण्यासाठी आपल्या विभागामार्फत काही मोहीम सुरू करण्यात आली आहे का.
0: तर हा जो अल्पवयीन जो गट आहे तर आम्ही एक ऑब्झर्व केलं की रस्त्यावरती वाहन चालवत असताना काही अल्पवयीन मुलं मुली वाहन चालवतात
1: हो
0: टू व्हीलर चालवत असतील किंवा अजून एखादी स्कूटी चालवत असतील किंवा काही ज्या इलेक्ट्रिक गाड्या आलेल्या आहेत तर त्या चालवत असतील. जरी ते 50 CC खाली जरी असतील परंतु त्यांच्यात परिपक्वता आलेली नसती विचार करण्याची ताकद आलेली नसती
1: जे तुम्ही सुरुवातीला
0: सांगितलं लायसन्स नसते त्यांच्याकडून. आणि बरेचसे असा कधी कधी वाद होतो की हे 50 CC पेक्षा कमी आहे आणि त्याच्यामुळे ते वाहन मी चालवते किंवा चालवतो परंतु माझा त्यांना प्रश्न असतो वाहन जरी 50 CC आहे तुम्ही जरी 16 वर्षाच्या वरचे आहेत पण इन बिटवीन 18 आत 16 to 18 आणि तुमचं वाहन हे 50 CC पेक्षा कमी ते म्हणतात त्याला लायसन्सची गरज नाही. RTO विभागाच्या सांगण्यानुसार जोपर्यंत ते त्यांना परवाना देत नाही तोपर्यंत ती गाडी रस्त्यावर आणण्याचा अधिकारच नाहीये. तर त्यात असं प्राविधान आहे का तुम्ही ऍटलिस्ट तुमच्याकडे लर्निंग लायसन्स पाहिजे. लर्निंग लायसन्स जे 16 वर्षानंतर 50 CC पेक्षा कमी इंजिन क्षमता असलेल्या वाहनांना देतात
1: 16 ते 18 पर्यंत. मग
0: 16 ते 18 पर्यंत ते लर्निंग
1: लायसन्स तुम्ही वापरू शकता
0: आणि आफ्टर 18 तुम्ही त्याला
1: परमनंट करू शकता.
0: तसंच ह्यांचा जो एरिया आहे
1: हो
0: यांचं जर असं बघितलं तर हे कुठं सापडतात हे अशा प्रकारचे मुलं मुली तर तो जास्त मेजरली तो असतो 10वी 12वीचा तो पिरियड असतो आणि मग ट्युशनला जात तर ट्युशन एरियात सापडतात. ट्युशन एरियात सापडताना पार्क एरिया गार्डन एरिया मग त्या ठिकाणी ते मुलं सापडतात. सकाळी घाईगडबडीत येणं घाईगडबडीत जाणं आणि मग परिणामांची जाणीव नाही त्यानंतर मित्रपरिवार असतो आल्लड असतो मग एका गाडीवर ट्रिपल
1: सीट झाला
0: एक तर तुम्ही विदाउट लायसन
1: ट्रिपल सीट
0: आणि बाकीच्या काय फॉर्मॅलिटी त्यात आहेच
1: हो.
0: आणि मग म्हणजे काय जर आमचं तर असं म्हणणं आहे ट्रिपल सीट जर कोणी जातोय तर तो त्या तिसरा जो व्यक्ती आहे त्याला तो मदत करत नाही तर तो त्याला अजून धोक्यात आणतो. कारण जर ऍक्सिडेंट झाला तर दोघांनी तर तिघांचा ऍक्सिडेंट झाला म्हणजे त्याला आणि विशेष म्हणजे त्या गाडीचं प्रत्येक गाडीचं एक कॅरिंग कॅपॅसिटी जसं जो ट्रॅक्टर असतो तर त्याचा एक तो वेटेज 7 ते 8 टन तो जो काय मागचा जो त्याचा टनेज आहे उसाचं वजन तर तो वळत असतो आणि त्याला जर अचानक काही प्रॉब्लेम झाला तर त्याला ब्रेक अप्लाय केले जातात तर तो जो ब्रेक अप्लाय होतो तो फक्त 8 टनापुरताच होतो.

0: नंतरच्या नाही
1: परंतु कुठंतरी त्या चालकाच्या एकच चालक
0: हो
1: चालवल,
0: हो
1: त्याच्यानंतर अडचणी आहेत,
0: हो
1: त्याच्यानंतर पटकन ऊस साखर कारखान्यात जावा
0: जाओ
1: म्हणून एका ट्रॉली दुसरी ट्रॉली
0: दुसरी
1: लावली
0: ट्रॉली
1: जाते, म्हणजे 8 टन 8 16 टन, पण ॲक्च्युली त्या इंजिनमध्ये ताकदच नाही आहे,
0: ताकदच
1: ब्रेक
0: नाही
1: ब्रेक आहे, त्या
0: हो
1: ब्रेकमध्ये ताकदच नाही का, तो 16 टनाचा तो ट्रॅक्टर आहे तो
0: तो
1: थांबवल,
0: थांबवाल बरोबर
1: मग असं तुम्ही त्याच्यावर ब्रेकवर उभे जर राहिले
0: हो
1: तरी तो ट्रक आहे ना तो थांबत नाही,
0: हो
1: तो 50 मीटर तो तसाच जातो, आणि समोर एखादा जर कुणी वाहन आहे कुणी व्यक्ती आहे तर ब्रेक मारून सुद्धा तिथं अपघात 100% होणार.
0: काही महिन्यापूर्वीच मला वाटतं आपल्या उड्डाणपुलावर देखील अशी घटना घडली होती सर, आणि त्यामुळं तुम्ही आता ते बायपास ट्रकला दिलेलं आहे, ट्रक किंवा हे जड वाहनं जे आहेत
1: येस येस
0: यांना रस्त्याच्या बाजूनं बायपास केलेलं आहे,
1: अगदी
0: तो एक
1: बरोबर.
0: स्तुत्य उपक्रम वाहतूक शाखेचा आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: ह्यावेळेस मी 4 नोव्हेंबर 2025 रोजी शहर वाहतूक शाखेचा पदभार घेतल्यानंतर, तर तो जो काळ होता तो
0: हो
1: हा साखर कारखान्याचा तो हंगाम होता,
0: बरोबर
1: ऊस
0: सर
1: हंगाम होता,
0: हो
1: आणि त्या काळामध्ये मला असं जाणवलं की बरेचसे ट्रॅक्टर्स ट्रॉलीज बैलगाड्याज वगैरे
0: हो
1: उड्डाणपुलावरून प्रवास करताना, उड्डाणपुलावरून जाताना शहरातली जी वाहतूक आहे वाहतूक
0: हो
1: कोंडी कुठं तर होती, कारण
0: बरोबर
1: शेवटी बैलगाडीचा स्पीड एक लिमिटेड असतो आणि
0: हो
1: यांचा जो टनेज वाढलेला असतो त्याच्यामुळे
0: हो
1: ट्रॅक्टरसुद्धा एक संथ
0: ठराविक
1: गतीने चालू असतो आणि
0: बरोबर
1: त्याच्यामुळे येणारी जाणारी वाहतूक खोळंबते, मग त्याच्यावर पर्याय म्हणून आम्ही असं केलं की उड्डाणपुलावर समजा जर तो जर जिंतूरकडून येत असेल तर त्यांनी
0: हो
1: उड्डाणपुलावर न जाता तर त्यांनी उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूला जो काही आपण साईड रोड दिलेला आहे
0: हो
1: खालून, तर तो त्या साईड रोडचा वापर करेल
0: हो
1: आणि तो त्या बस स्टँडच्या बाजूला निघेल
0: हो
1: आणि पुन्हा रेग्युलर रस्त्यावर येईल,
0: बरोबर
1: आणि ॲज वेल ॲज बस स्टँडकडून वसमत रोडून येणारा जो ट्रॅक्टर आहे
0: हो
1: तो उड्डाणपुलावर न जाता तो त्या उड्डाणपुलाच्या उजव्या बाजूने
0: हो
1: ज्याला गंगाखेडला
0: जायचं आहे
1: रोडला जायचं आहे, तर तो
0: हो
1: उड्डाणपुलावरून तिकडून डाव्या बाजूने जाण्यापेक्षा
0: हो
1: तर तो जर उड्डाणपुलाच्या खालून साईड रोडचा वापर करून गेला, रेल्वेच्या
0: हो
1: पटरीवरून गेला, तर तो गंगाखेड रोडला लागू शकतो,
0: हो
1: त्याच्यासाठी त्यांनी सुरक्षित जावं यासाठी ह्या दोन्ही बाजूची जी
0: हो
1: काही मधी अस्ताव्यस्त वाहनं उभे होते, काही
0: हो
1: व्यावसायिक होते, काही
0: बरोबर
1: गाड्यांच्या दुरुस्तीचे काही दुकानं होते,
0: हो
1: तर त्या सर्वांना सांगितलं, तशा
0: हो
1: त्यांना नोटिसा दिल्या का
0: बरोबर
1: रस्ता हा पूर्णतः मोकळा राहील, तसंच रस्त्यावर काही भाजीपाला विक्रेते फळ विक्रेते हे जे
0: हो
1: थांबत
0: हो
1: होते गंगाखेड रोडच्या साईडला,
0: बरोबर
1: तर त्यांना आम्ही त्यांच्यावर कारवाई केल्या, त्यांना सांगितलं की तुम्हाला रस्त्यावर येऊन आपल्या वस्तू विकण्याचा अधिकार नाही, नाही तर महाराष्ट्र पोलीस ॲक्ट 102 117 अन्वये तुमच्यावर कोर्टामध्ये कारवाई केली जाईल, आणि त्यांना आम्ही बाजूला करून घेणं, वारंवार आमचे बीट मार्शल यांना पाठवून त्यांना बाजूला करून देऊन यांच्यासाठी आम्ही तो रोड्स तयार केला, त्याच वेळेस मी आणि माझ्या पथकाने माझ्या जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार यांनी ज्यांच्या ज्यांच्या हद्दीमध्ये एकूण जे काही साखर कारखाने आहेत तर त्यांची आम्ही यादी बनवलीत, त्या साखर कारखान्यांना भेटी दिल्यात आम्ही, त्याच वेळेस त्यांना आम्ही हे समुपदेशन केलं की तुमचे जे काही ट्रॅक्टर्स ट्रॉलीज बैलगाडी ज्यांना तुम्ही रिफ्लेक्टर लावा
0: हो
1: जेणेकरून रात्रीच्या वेळेस पाठीमागच्या वाहनाला दिसल,
0: दिसल हो
1: इवन कधी कधी त्या बैलांची शेपटी असेल त्या
0: त्यांना
1: शेपटीला सुद्धा रिफ्लेक्टर लावले
0: हो
1: जेणेकरून ते शेपटी हलताना काहीतरी हलतं
0: हलतोय
1: आहे
0: हलतोय
1: एवढं तर
0: आणि
1: दिसल, आणि त्यांना तिथं समुपदेशन केलं की रात्रीच्या वेळी तुम्ही तुमच्या ट्रॅक्टरवर जे काही स्पीकर्स लावता
0: हो
1: तर त्या स्पीकरचा वापर तुमच्या पुरता ठेवा,
0: बर बर
1: आजूबाजू झोप मोडण्यासाठी तुम्ही ट्रॅक्टर चालवू नका,
0: हो
1: तिथं समुपदेशन केलं, तसंच बऱ्यापैकी की तुम्ही वाहन चालवताना मद्याचं सेवन करून वाहन चालवू नका,
0: बर बर
1: आणि जर तुम्हाला तसं आम्हाला आढळून आलं तर आम्ही ड्रंक अँड ड्राईव्हची
0: किस हो
1: ब्रीथॅनायझरद्वारे तपासणी करून केस केली जाईल, त्याला तो 10,000 रुपये फाईन आहे,
0: बर
1: नंतर काही दंडात्मक अजून दुसऱ्या काही पनिशमेंट लागतील, समुपदेशन केलं त्याच्या
0: हो
1: मीटिंग्स घेतल्या
0: बर
1: संबंधित कारखान्याचे व्यवस्थापक यांनी आम्हाला त्यात सहकार्य केलं, त्यावेळेस आम्ही
0: हो
1: जवळजवळ एक साधारणतः 2 ते 3 हजार रिफ्लेक्टर
0: क्या
1: हे
0: बात
1: ट्रॅक्टर ट्रॉलीज इवन बैलगाडीज यांना लावण्यात आले,
0: हो
1: आणि तो जो हंगाम आहे
0: हो
1: तसंच हे देखील पाहिलं की यदाकदाचित जर एखादं वाहन त्या उड्डाणपुलावर आलं आणि ते
0: हो
1: बंद पडलं

0: हो
1: तर आता काय करणार, सगळं झालं, एज्युकेशन दिलं, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग वापरलं, आता काय करणार? अशा आजूबाजूला जे स्थानिक मेकॅनिक्स आहे जे ट्रॅक्टर्सचे असतील, फोर व्हीलरचे असतील किंवा काय, त्यांना आम्ही संपर्क केला, त्यांचे मोबाईल नंबर्स घेतले, आणि असं जर बंद पडलं तर काय करता येईल त्याच्यासाठी आम्ही काही कारखानदारांकडून काही समजून घेतलं की तुमचं वाहन बंद पडल्यानंतर मॅनेजर्स यांचे नंबर घेतले आम्ही, त्याच्यानंतर तुमच्याकडे काही जर असं वाहन, शेवटी वाहन तुमचं आहे,
0: हो हो,
1: बंद पडलं ते आमच्या रस्त्यावर,
0: बरोबर,
1: पण नुकसान होणार, अपघात झाला तर वाहनाला नुकसान होऊन तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं,
0: हो,
1: मग त्यांचे काही त्यांचे मेकॅनिक्सचे नंबर घेतले, त्यांची सिस्टीम समजून घेतली, त्यांना काही इमर्जन्सीजमध्ये जर त्यांचं ट्रॅक्टर समोर जर जातं जर मागं यायला लागलं, मागचा जो काय जर ट्रॅव्हल्सवाला किंवा टू व्हीलरवाला फोरून, तर तो कसा सुरक्षित राहील, त्याच्यासाठी आम्ही काही लाकडी ठोकळे किंवा इव्हन काही ब्लॉक्स ते सुद्धा प्रत्येक ट्रॅक्टर ट्रॉलीला ठेवायला सांगितलं, अशाच आणि क्लिनर ठेवायला सांगितलं, क्लिनरचं काम एका गाडी जर अनकंट्रोलेबल व्हायला लागली तर क्लिनरने उतरून पटकन त्याचे काही जॅमर्स असतील किंवा जे ढोकळे असतील ते पटकन अप्लाय करा, जेणेकरून मागचं सुरक्षित
0: राहील, म्हणजे
1: अशा पद्धतीने उपाययोजना केल्या.
0: सर, या संदर्भातच जनजागृती आपण ज्येष्ठ नागरिक किंवा ट्रॅक्टर चालकांना केलेली, तर शाळा आणि महाविद्यालयामध्ये जाऊन देखील आपण जनजागृती केली आहे का?
1: अगदी बरोबर. तर जे जो मागाचा एक विषय आपला चालला होता,
0: हो,
1: अल्पवयीन मुलं किंवा ट्युशन वगैरे,
0: हो,
1: तर त्यामध्ये आम्ही एक मोहीम सुरू केली आता की समुपदेशन करणं गरजेचं आहे,
0: हो,
1: आणि दंडात्मक कारवाई करणं देखील गरज, नुसतं समुपदेशन करूनच देश सुधारल असं नाही राहणार. मुळात याच्यात काम करत असताना आपल्याला एज्युकेशन इज गरजेचं आहे, त्याच्यानंतर इमर्जन्सीज गरजेचं आहे, इफिशियन्सी गरजेचं आहे, तर ह्या गोष्टींचा अवलंब करून आम्ही आमच्या शहर वाहतूक शाखेमार्फत एक गुड मॉर्निंग स्क्वॉड तयार केलेला आहे.
0: बरं.
1: सकाळच्या वेळेला त्यांच्याकडून असं कर्तव्य करून घेत असतो की काळी कमान,
0: हो,
1: या ठिकाणी जो भाजी विक्रेते
0: मोठ्या प्रमाणात,
1: फळ विक्रेते सकाळी येत असतात, नागरिक येत असतात, सकाळी मॉर्निंग वॉकला येत असतात, त्याच भाजीपाला घेत असतात, तर त्यांना तिथे पाठवून त्या ठिकाणी दुहेरी पद्धतीमध्ये जे भाजीपाला विक्रेते बसले असतात त्यांना आम्ही वारंवार लेखी, तोंडी, सूचनेद्वारे गाडीतील जे मेगाफोन आहे त्याच्याद्वारे सकाळी सूचना देत असतो की आपण कृपया करून जी विद्यापीठाची जी भिंत आहे तर त्याच्या कडेला बसावे आपण, जे दुहेरी पद्धतीत बसलेलं आहे रस्त्याच्या कडेला आलेलं आहे, रस्त्याच्या कडेला आल्यानंतर त्या बऱ्यापैकी जो फुटपाथ आहे त्याचा वापर त्यांनी करून घेतलेला असतो, आणि जो काही आमचा सर्वसामान्य नागरिक जो फ्रेश भाजीपाला मिळावा म्हणून तिथं जो आलेला असतो तो काय करतो, रस्त्यावर त्याचं टू व्हीलर फोर व्हीलर लावतो आणि भाजीपाला घेण्यामध्ये दंग होऊन जातो, आणि परंतु जो आमचा वाहन चालक असतो ज्याचा त्या भाजीपाल्याशी काही संबंध नसतो त्याला परभणी शहरातून बाहेर जायचं असतं किंवा परभणी शहरात जायचं असतं, तर त्याला जो काही रस्ता आहे, जो काही 15-30 फुटी रस्ता आहे, तर 30 फुटी रस्त्यावरून तो
0: 15 फुटीवर
1: येतो आणि वाहन तिथून घेऊन जात असताना त्याला कसरत करावं लागते, तर त्याच्यासाठी आम्ही आमच्या जी काही PA सिस्टीम आहे त्याच्याद्वारे तिथं सूचना देत असतो, त्या जी दुसरी लाईन बसलेली आम्ही त्यांना उठवत असतो तिथून, त्यांना सिंगल लाईनमध्ये तुमचेच बांधव येते त्यांना पण व्यवसाय करू द्या, जरी तुम्ही व्यापारी असताल आणि ते शेतकरी असताल आणि उशिरा आले म्हणून ते दुसऱ्या लाईनला बसले तर त्यांना आपल्या समाविष्ट करून घ्या,
0: बरोबर,
1: आणि त्यांना सुद्धा मदत करा, आणि जेणेकरून जर सकाळी एखादा ट्रक चालक रात्रभर गाडी चालवत येतो आणि त्याला झोप लागली, त्याचं नियंत्रण अचानकच संतुलन त्याचं जर गमावलं तर मोठा अपघात होऊ शकतो, आता हे टाळण्यासाठी ही मी मोहीम सुरू केलेली आहे. ह्या मोहिमेमध्ये मला माननीय पोलीस अधीक्षक कुमावत साहेबांनी, तसेच यापूर्वीचे माजी पोलीस अधीक्षक परदेशी सर असतील, त्यांनी सूचना दिलेल्या होत्या तशा, आणि त्या पद्धतीने पोलीस मुख्यालयातील एक अंमलदार, तसंच वाहतूक शाखेतील एक पोलीस अंमलदार, एक महिला अंमलदार, कारण ट्युशन क्लासेसला मुली पण असतात, त्यांना सुद्धा त्या त्या पद्धतीनेच
0: समजून सांगणं
1: गरजेचं असतं, तर गुड मॉर्निंगचं ते त्या ठिकाणी थांबून व्यवस्थितपणा केल्यानंतर सुरळीतपणा वाहतूक दिसते ते केल्यानंतर आम्ही जो काही उघडा महादेव आहे, त्यानंतर देशमुख हॉटेल परिसर आहे, त्याच्यानंतर जो ट्युशन क्लासेस आहे त्यामध्ये पेट्रोलिंग करतो.
0: सर, हे सर्व आपण सांगत असताना पालकांनी

0: देखील हे पूर्ण आपली मुलाखत ऐकली आहे सर. तर आता यामध्ये पालकांनी आपल्या मुलांना दुचाकी देऊ नये किंवा देताना कोणती काळजी घ्यावी या संदर्भात आता आपण काय सांगाल पालकांना?
1: मुळात पालकांनी आपला पाल्य जर हा 18 वर्षे पूर्ण झालेला नसेल तर माझं वैयक्तिक मत हे राहील त्याला त्यांनी वाहनच दिलं नाही पाहिजे.
0: बर,
1: जर तो 16 वर्षाचा पुढचा असेल त्याचं लायसन्स काढलेलं असेल.
0: बर,
1: लायसन्स परत सांगतो लर्निंग लायसन्स,
0: LL
1: म्हणतो लर्निंग लायसन्स, ते काढलेलं असेल. वाहन जर 50 CC पेक्षा कमी असेल ते देताना ह्या फॉर्मॅलिटीज बघून त्याला हेल्मेट दिलं पाहिजे.
0: बर, बर.
1: तसेच त्याला मोटर व्हेकल ॲक्टचे वाहन चालवताना जे काय काय नियम आहेत ते सांगितले पाहिजे. त्याच्याकडून जसं तुम्ही परीक्षेची तयारी करून घेतात तसं त्याच्याकडून ती तयारी करून घेतली पाहिजे की त्याला त्या रिगार्डिंग ती परिपक्वता कशी येईल तर हे बघितलं पाहिजे की आपण आपल्या मित्रांना ट्रिपल शीट घेऊन जाऊ नये, विदाऊट हेल्मेट आपणही गाडी चालवू नये, अशा गोष्टी त्याला ते सांगाव्या लागतील.
0: हां श्रोते हो, आत्ताच दंतुलवार साहेबांनी अल्पवयीन मुलांनी वाहन चालवू नये आणि चालवल्यास नेमकी दंडाची आणि शिक्षेची तरतूद काय आहे हे सांगितलं. पालकांनी देखील कोणती काळजी घ्यायला पाहिजे या संदर्भात देखील सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. दंतुलवार सर, आज आपण या ठिकाणी आलात आणि जी उपयुक्त माहिती आमच्या श्रोत्यांना दिली, पालकांना दिली, त्याबद्दल परभणी आकाशवाणी केंद्राच्या वतीनं आपले खूप खूप धन्यवाद सर.
1: धन्यवाद सर.
2: श्रोते हो, आत्ताच आपण विशेष मुलाखत या अंतर्गत वाहतुकीचे नियम आणि आपली जबाबदारी याविषयी परभणी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांच्या आनंद पोहनेरकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. ही विशेष मुलाखत आम्ही आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित केली. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 229.9 MHz अर्थात 1305 KHz आणि FM बँडच्या 102 MHz.
3: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: श्रोते हो, दिनांक 25 जून गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमाअंतर्गत तोडी या रागावर आधारित चित्रपट गीतं.
1: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार कार्यक्रम आता तुम्ही ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र.

भारतीय चित्रपट सृष्टीत आपल्या प्रभावी लेखन आणि दमदार संगीतांनी सुपरहिट चित्रपटांचा नजराणा देणाऱ्या गीतकार संगीतकाराविषयी जाणून घेऊया. गीत झनकार या कार्यक्रमातून दर बुधवारी सकाळी 11:35 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.

आनंदाने खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ, खोडकर, निरागस, मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक। श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ। ऐकायला विसरू नका।

आकाशवाणी परभणी केंद्राचे रंगतदार बहारदार कार्यक्रम आता आपण ऐकू शकता FM बँड 102 MHz वर. ऐकत रहा परभणी आकाशवाणी. श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार आणि रंगतदार असे कार्यक्रम आपण आता ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा जरूर आनंद घ्या आकाशवाणी परभणी केंद्रावरील कार्यक्रमांचा.

एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, आता सकाळचे 11:35 होत आहेत. स्वरलहरी हा श्रोत्यांच्या फोन फरमाईशवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करीत आहोत. आपल्याशी फोनवरून संवाद साधलेला आहे सिमंतिनी कुंडीकर यांनी. ऐकूया स्वरलहरी.

0: नमस्कार श्रोते हो, स्वरलहरी या फोन इन कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मी सीमंतीनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, तुम्हा सर्व श्रोत्यांच्या आग्रहास्तव तुमच्या आवडीचा कार्यक्रम स्वरलहरी आणि हॅलो आकाशवाणी आम्ही पुन्हा नव्याने सुरू केलेला आहे. अर्थात तुम्ही सर्वजण आनंदात असाल, तुम्ही या कार्यक्रमांचा स्वीकारही केलेला आहे. तुमच्या दूरध्वनी संवादावरून असं वाटतं की तुम्हाला हे कार्यक्रम फक्त अर्ध्या तासाचे नव्हे तर तुम्हाला हा कार्यक्रम आणखीन जास्त ऐकायचा आहे. तर श्रोते हो, तुमचा आनंद तुमचा उत्साह आम्ही समजू शकतो. सध्या आपले हे कार्यक्रम अर्ध्या तासाचे सुरू आहेत, तेव्हा आनंद घेऊयात या कार्यक्रमांचा. चला तर मग आज स्वरलहरी या फोन इन कार्यक्रमामध्ये भरपूर श्रोत्यांनी आपल्याला संवाद साधलेला आहे, परंतु वेळेअभावी काही निवडक श्रोत्यांचेच दूरध्वनी आपल्याला स्वीकारता आलेले आहेत. चला तर मग कोणते श्रोते आज संवाद साधत आहेत ऐकूयात त्यांच्या मनातल्या भावना. दूरध्वनीवरून आपल्याशी संवाद साधत आहे सीमंतीनी कुंडीकर आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सदानंद कांबडी. ऐकूयात हा पहिलाच दूरध्वनी कोणाचा आहे.
1: हॅलो आकाशवाणी कार्यक्रम स्वरलहरी.
0: हो, स्वरलहरी कार्यक्रम. कोण बोलताय दादा, नाव सांगा.
1: मी मुक्काम पोस्ट नागठाणा तालुका जिल्हा वाशिम येथून एकनाथ महाराज सुरशे बोलतो. नमस्कार ताई.
0: नमस्कार, स्वागत आहे आपलं स्वरलहरी या कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद, थँक्यू. मी आपल्या आकाशवाणीचा नियमित श्रोता आहे आणि परभणी आकाशवाणी सारखे कार्यक्रम स्वाभिमानानं सांगायचं झालं म्हणजे कुठेही सादर होत नाहीत, कारण आपण जेवढे उद्घोषक आहात, सुंदर बोलता, सर्व श्रोत्याशी मनमोकळेपणानं बोलता, प्रत्येक श्रोत्याला बोलण्याची संधी देता, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
0: अरे वा, खूप खूप धन्यवाद सुरुसेजी. मला एक सांगा की खूप वर्षानंतर आपला स्वरलहरी हा कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू झालाय, कसं वाटतंय आपल्याला?
1: त्यामध्ये त्याला दुग्ध शर्करा योग म्हणतात, शास्त्रामध्ये सांगितलं दुग्ध शर्करा योग. दूध कसं आहे, ज्ञानोबार आहे, ज्ञानेश्वरीच्या एका भूमी मध्ये म्हणतात पाहे पा दूध पवित्र आणि गोड. दूध पवित्र आहे, गोड आहे, पण त्यात थोडी साखर जर टाकली तर आणखीन ते गोड लागतं. तसं परभणी आकाशवाणी आणि परभणी आकाशवाणीतील सर्व उद्घोषक दुधावाणी गोड आहेत, पवित्र आहेत, पण स्वर लहरी आणि आकाशवाणी फोन इन कार्यक्रम चालू केले हा दुग्ध शर्करा योग आहे. हा एवढा आनंद आहे की याला म्हणतात आनंदी आनंद गडे.
0: वाणी आनंद खूपच छान. रामकृष्ण हरी, काय सांगाल दादा आकाशवाणीच्या कार्यक्रमांबद्दल, निवेदिकांबद्दल इतकं कौतुक करत आहात तुम्ही. तुम्हाला तुम्ही सगळे कार्यक्रम ऐकता आकाशवाणीचे?
1: मी सर्व कार्यक्रम ऐकतो आणि मी स्वाभिमानानं सांगतो, मी 1991 ला मॅट्रिक 12वी पास झाली, मी डीएड झालो, पण

0: मी वयाच्या 10व्या वर्षापासून परभणी आकाशवाणी श्रवण करतो. त्या आकाशवाणीमुळे मला सुद्धा वाटत होतं की आपणही समाज प्रबोधनकार व्हावं आणि परभणी आकाशवाणीमुळे माझ्या जीवनाला एक दिशा मिळाली. मी आळंदीला शिकायला गेलो, 9 वर्ष जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलं आणि आज हजारो समाजामध्ये तुमच्या सारखं बोलणं करत असतो, समाज प्रबोधन करत असतो आणि या माध्यमातून लोकांनाही सुद्धा सांगत असतो की आकाशवाणी जरूर श्रवण करा, आकाशवाणी जरूर श्रवण करा.
1: वा वा वा, खूपच छान काम करता आपण. आता आपल्याला इतर श्रोत्यांनाही बोलण्यासाठी वेळ द्यावा लागेल, तर स्मरलहरी कार्यक्रमामध्ये आपले मराठी चित्रपटातली गीतं सांगायची आहेत, भावगीतं सांगायची आहेत, तर तुमच्या आवडीचं आज मराठी गीत कोणतं ऐकायचं?
0: मंदिरात अंतरात तोच नांदत आहे, नाना देही नाना रूपी तुझा देव आहे. हे गीत ऐकायचं मला धाकटी सून या चित्रपटातील.
1: चालेल, नक्की ऐकूयात तुमच्या आवडीचं हे छान सगळं.
0: माझा फोन घेतला, मला बोलायला संधी दिली, त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद.
1: धन्यवाद आपले पण. ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्र.
0: थँक्यू.

0: नमस्कार, कोण बोलत आहे?
1: नमस्कार ताई, मी शहाजी बोडखे बोलतो, खेरडावाडी तालुका, जिल्हा हिंगोलीवरून।
0: स्वागत आहे आपलं स्वरलहरी कार्यक्रमामध्ये।
1: धन्यवाद
0: काय
1: सर।
0: करता?
1: काय, मी शेती करतो ताई।
0: बर, अच्छा। आणि आकाशवाणी परभणी केंद्राचे कोणकोणते कार्यक्रम ऐकता?
1: आकाशवाणी परभणी केंद्राचे सर्वच कार्यक्रम ऐकतो। किसानवाणी मध्ये आपला आवड बळीराजाची, अभिप्राय बळीराजाचा, आपली आवड आपकी पसंद, गाता रहे मेरा दिल।
0: वा, सगळेच कार्यक्रम
1: आणि
0: ऐकता तुम्ही?
1: हॅलो सर, सौरलहरी, हॅलो आकाशवाणी, आता नवीन चालू झाला आहे, आपण ऐकतो।
0: आता नव्याने सुरू झालेत हे दोन्ही कार्यक्रम, कसं वाटतंय आपल्याला?
1: खूप खूप छान वाटतंय ताई, बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता कार्यक्रम चालू झाला, तर खूप आमच्या श्रोता मंडळींना सर्वांनाच आनंद झालाय।
0: बरं, स्वरलहरी आणि हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमांसाठी या आपण आधी फोन लावत होतात का?
1: हा, पहिले लावत होतो ना, बिलकुल लावत होतो पहिले, म्हणजे कोरोना काळाच्या आधी जेव्हा कार्यक्रम चालू होते ना पहिले,
0: हो हो,
1: तेव्हा बार आम्हीच कॉल लावायचो मी आणि ऐकायचो सुद्धा।
0: अच्छा अच्छा, आवडायचं कार्यक्रम?
1: बिलकुल बिलकुल, आता पण ताई मी कार्यक्रम आपले आकाशवाणी परभणीचे कार्यक्रम ऐकतो आणि त्याची रिपोर्टिंग, हस्तलिखित रिपोर्टिंग करतो आणि ती रिपोर्टिंग पूर्ण भारत देशामध्ये ग्रुपच्या माध्यमातून जाते।
0: वा
1: ताई,
0: दादा आज कोणतं गाणं ऐकायचं?
1: आता तर आम्ही शेतकरी असल्यामुळे पावसाची प्रतीक्षा करतो आहो।
0: हो,
1: पड रे पाण्या, पड रे पाण्या।
0: ठीक आहे, मग ऐका तुमच्या आवडीचं हे छानसं गाणं।
1: बिलकुल बिलकुल,
0: आणि
1: धन्यवाद
0: धन्यवाद फोन केलात त्याबद्दल।
1: धन्यवाद धन्यवाद।

0: हाँ
1: नमस्कार.
0: नमस्कार भाई, सोर लाई मध्ये फोन लावलं ताई.
1: हो, स्वरलहरी कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलतोय? आपलं नाव सांगा दादा.
0: गंगाधर सावनकर, कुंडलवाडी नांदेड तून बोलतो ताई.
1: वा वा, स्वागत आहे स्वरलहरी कार्यक्रम. खूप वर्षांनी पुन्हा एकदा नव्याने तुमच्यासाठी खास सुरू केलाय, कसं वाटतंय तुम्हाला?
0: धन्यवाद ताई, सर्व आकाशवाणी केंद्राचे अधिकारी, आपल्या उद्घोषकांना सर्वांना अभिनंदन, धन्यवाद. कारण का एवढं चांगलं कार्यक्रम चालू केल्या,
1: हा हा,
0: मनापासून मी धन्यवाद देतो तुम्हाला.
1: बर बरं. आधीचे स्वरलहरी आणि हॅलो आकाशवाणी जे कार्यक्रम व्हायचे त्यामध्ये आपण फोन लावायचात का बरं?
0: हो बिल्कुल, 8:30 वाजता लावत होतो ताई.
1: अच्छा अच्छा अच्छा, बर.
0: आपले सोलरी किंवा आलो आकाशवाणी हे यार परिवार साहेब होते.
1: हो, आता म्हणजे हे कार्यक्रम तुम्हाला आवडत होते तर खूप.
0: हो ताई, कारण का आकाशवाणीला फोन येईल कार्यक्रम जरुरी असते.
1: बर, कस काय सांगा बरं.
0: गुळ असतं बघा, गुळाचं मागे ये काय म्हणतात ताई, हिंदी मध्ये म्हणतात गुड के पीठ चे मक्या भागरे बोलून. तर आकाशवाणी मध्ये फोन कार्यक्रम असल्यामुळे श्रोत्याचा सहभाग होतो आणि श्रोत्याचे संपर्क अधिकाऱ्यांना होतो आणि उद्योजकांना होतो, सर्व चांगला होतो ताई.
1: वा वा, छान. चला मग आता स्वरलहरी कार्यक्रमात तुम्ही दूरध्वनी केलाय आम्हाला, छान संवाद साधता आहात, तर आज कार्यक्रमात गाणं कोणतं ऐकायचंय तुम्हाला?
0: नाव मोठं लक्ष्मण खोट ताई.
1: बर, अच्छा.
0: याच्या मधले की लावणी गात ऐकायचं आहे.
1: बर बर, अच्छा.
0: या रावजी बसाबावजी आशा भोसले यांचं गाणं आहे.
1: अच्छा अच्छा, नक्की नक्की ऐका तुमच्या. हो, तुमच्या
0: ऐकायचं मला, मित्राचं नाव घेतो.
1: हा सांगा.
0: मोठा मारुतीचे संजय मुरंबेकरजी, भगवान खेतकरजी, तुकाराम जाधव, गौतमजी रायबोले, सुरेश जाधव पैठणचे, आणि फुटटवार यवतमाळचे, आणि आमचे खास मित्र आहेत ताई.
1: कोण?
0: जीवलग मित्र म्हणजे संजय थोरात साहेब.
1: अरे बापरे, बर बर, आमचे संजय थोरात सर तुमचे मित्र आहेत.
0: हो ताई.
1: वा वा वा, छान.
0: दररोज त्यांचं बोलणं होते आणि त्यांनी त्यांचाही या गाण्याचाही आवडीचं आहे गाणं.
1: म्हणजे तुमच्या सगळ्यांना मित्रांना मिळून थोरात सरांसहित सगळ्यांना हे गाणं ऐकायचंय, लावणी ऐकायची आहे तर.
0: हो ताई, ताई, ताई.
1: चला धन्यवाद. ऐका तुमच्या आवडीचं हे छानसं गाणं, ही लावणी खास तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रांसाठी.

तुमची वळख धरीन, वय तुमची तुमची भी वळख धरीन, तुमची वळख धरीन बाकी चुकती करीन, समजी बाकी चुकती करीन।

0: नमस्कार ताई, स्वर लहरी।
1: हॅलो, स्वर लहरी कार्यक्रम नमस्कार। कोण बोलताय, नाव सांगा।
0: मॅडम, संजय मुरुंबेकर बोलतो, मोठा मावळ देशमुखलीतून।
1: स्वागत आहे दादा आपलं आजच्या स्वर लहरी कार्यक्रमात।
0: धन्यवाद ताई।
1: काय म्हणता, स्वर लहरी कार्यक्रम पुन्हा एकदा तुमच्यासाठी खास सुरू झालाय, काय म्हणता त्याबद्दल?
0: खूप खूप धन्यवाद तुमचे आणि आकाशवाणीचे। जे श्रोते दूर गेले होते ते श्रोते पुन्हा एकदम जवळ आले परभणी आकाशवाणी केंद्राच्या।
1: स्वर लहरी कार्यक्रम खूप आवडीचा ना श्रोत्यांच्या?
0: हो, टाइम आता थोडा चेंज झालाय मॅडम। आम्ही आधी फोन होतो 8:30 ते 9 दर सोमवारी,
1: हो हो,
0: आणि हॅलो आकाशवाणी कार्यक्रम 8:30 ते 9 बुधवारी,
1: हो हो,
0: प्रसारण त्या दिवशी व्हायचं संध्याकाळी,
1: हो
0: 10 ते 11 मध्ये। पण थोडं चेंज झाले
1: अगदी,
0: त्याबद्दल काही नाही। खूप खूप धन्यवाद तुमचे, आकाशवाणी केंद्राचे तिथले अधिकारी जे असतात त्यांचे पण, बरं का?
1: बर, अधिकाऱ्यांमुळे सुरू झाला हा कार्यक्रम। पुन्हा एकदा खास श्रोत्यांची आवड लक्षात घेऊन आपण हे कार्यक्रम सुरू केलेले आहेत, आणि उद्देश हाच आहे की श्रोत्यांशी गप्पा मारता याव्यात, श्रोत्यांशी कनेक्ट होता यावं, त्यांच्या आवडीची गाणी त्यांना ऐकता यावीत, यासाठी पुन्हा एकदा हा कार्यक्रम। तर आकाशवाणीच्या इतर कार्यक्रमांबद्दल काय सांगाल?
0: आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम खूपच छान आहेत। हो, आवड बळी राजा, महिलांविषयी, बालमंडळीविषयी, ज्येष्ठाविषयी, सर्वांविषयी कार्यक्रम खूपच छान आहेत।
1: नक्कीच।
0: आणि हे चॅनल असं होतं महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये आपण नंबर एकला होतो परभणी आकाशवाणी केंद्र।
1: हो हो,
0: आणि आता पण जाईन अजूनच्या माहिती करता।
1: नक्कीच।
0: आणि श्रोत्यांना ओढ लागलेली परभणी आकाशवाणी केंद्राची,
1: अगदी
0: हे बंद झाल्यामुळे पण आता पुन्हा ओढ लागली श्रोत्यांना पुन्हाची परभणी आकाशवाणी केंद्राची मॅडम।
1: नक्की नक्की नक्की।
0: आणि आज फोन लागला, खूप मला इतका आनंद वाटला की बऱ्याच दिवसानंतर फोन आला परभणी आकाशवाणी केंद्राला।
1: नक्कीच। तर मग आता इतका छान फोन लागलाय, तुम्हाला भरपूर आनंद झालाय खूप, तर या आनंदाच्या भऱ्यामध्ये आता छानसं गाणं स्वर लहरी मध्ये ऐकायचंय तुम्हाला। कोणतं गाणं ऐकायचंय
0: दादा? कोणकिन गुलशान चव्हाणचं आहे।
1: हा हा,
0: जुनं ते सोनं म्हणतात ना।
1: हो,
0: झाल्या तिन्ही सांजा करून सिंगार सांजा, वाट पाहते मी येणार साधन माझा।
1: वा, खूपच छान, ऐका मग तुमच्या आवडीचं हे छानसं गाणं।
0: माझे दोन मित्र नाव घेऊ त्यांचे?
1: हो हो, घ्या।
0: आमच्या कुंडलवाडीचे गंगाधरजी सावंतकर आहेत, आणि जवरडीचे गौतम रायबोली आणि गुरुंजी कडू।
1: बर,
0: त्यांना पण गीत ऐकायचं।
1: तुमच्या मित्रांसह तुमच्या आवडीचं हे छानसं गाणं आपण स्वर लहरी कार्यक्रमात ऐकूयात। दादा खूप खूप धन्यवाद फोन केला त्याबद्दल।
0: ताई आपण फोन स्वीकारल्याच्या तुमचे खूप आभार ताई तुमच्या।
1: धन्यवाद। ऐकत राहा आकाशवाणी परभणी केंद्र।
0: धन्यवाद, नमस्कार।

0: नमस्कार,
1: हेलो, नमस्कार। तो कार्यक्रम
0: स्वर लहरी कार्यक्रम कोण बोलत आहे?
1: साडेगाऊन बोलाय, गोपाळ नाथकर।
0: स्वागत आहे आपलं स्वर लहरी या फोन इन कार्यक्रमामध्ये। काय करता दादा आपण?
1: मी शेती करतो।
0: अच्छा, आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम कोणकोणते आवडतात आपल्याला?
1: कार्यक्रम सर्वच आवडतात मॅडम।
0: अच्छा, आणि हा स्वर लहरी आणि हॅलो आकाशवाणी हे दोन्ही कार्यक्रम आपण खूप वर्षांपासून पुन्हा एकदा सुरू केलेत नव्याने तुमच्यासाठी खास, कसं वाटतंय तुम्हाला?
1: हो, खूप आनंद झाला हे कार्यक्रम सुरू करून। खूप दिवस बंद होते कार्यक्रम, आधी रात्री लागत होता 10 वाजता।
0: अगदी।
1: हो,
0: आज कसं वाटतंय आता इतका छान कार्यक्रम तुमच्यासाठी पुन्हा एकदा सुरू झालाय?
1: एकदम आनंद वाटतोय मॅडम।
0: बर बर, मग आज स्वरलहरी कार्यक्रमामधून तुम्हाला गाणं कोणतं ऐकायचंय?
1: गाणं सिंब पावसानं राणा झालं आबादानी।
0: बर, पाऊस होतोय तुमच्या गावामध्ये?
1: नाही, पाऊस नाही जास्त, रात्री पडा थोडासा।
0: बर, पण पावसाची खूप प्रतीक्षा आहे नाही का? असं चिंब होऊन जा वाटतं पावसात।
1: हो, पावसाची प्रतीक्षा आहे।
0: छान, गाणं तर खूप छान निवडलंय आणि आशा करूयात सगळेच जण आपण चिंब होऊन जाऊ पावसामध्ये, पाऊस भरपूर पडू दे अशी आशा करूयात।
1: हो हो,
0: चला हे छानसं गाणं तुमच्यासाठी खास।
1: हॅलो मॅडम, मला एक सांगायचं होतं की कार्यक्रम 1 तासाचा व्हायला पाहिजे होता, आकाश हॅलो आकाशवाणी आणि सोर लरी कार्यक्रम।
0: बर, अच्छा, बघूयात
1: मध्ये 1-1 तासाचा जमलं तर हे करा।
0: बर बर, अधिकारी याच्यावर नक्कीच विचार करतील, बघूयात आपण हा कार्यक्रम। सध्या तरी आपण 1/2 तासाचा कार्यक्रम आहे, त्याचा आनंद घ्या।
1: हो हो, पहिले कार्यक्रम 1-1 तासाचे होते मॅडम।
0: हो हो हो, पहिल्यांदा कार्यक्रम आधी 1 तासाचाच व्हायचा, आता 1/2 तासाचा होतोय, आपली ही सुरुवात आहे।
1: बर बर,
0: तर नक्की आनंद घेत राहा या कार्यक्रमांचा आणि तुमच्या सूचनेचा नक्कीच विचार केला जाईल, आकाशवाणी नक्कीच विचार करेल। धन्यवाद दादा।
1: धन्यवाद, धन्यवाद मॅडम।

श्रोते हो, अनेक श्रोत्यांच्या या दूरध्वनी संवादावर आधारित असणारा हा बहारदार असा मराठी चित्रपट गीतांवर आधारित स्वरलहरी कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमामध्ये अनेक श्रोत्यांनी संवाद साधला. दूरध्वनीवरून या श्रोत्यांशी संवाद साधत होते सीमंतिनी कुंडीकर. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. तर श्रोते हो, आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतो आहोत. आणि हो, स्वरलहरी, हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमांसोबतच आकाशवाणी परभणीच्या इतर कार्यक्रमांचाही आस्वाद घेत रहा, ऐकत रहा आकाशवाणी परभणी. आता मात्र सीमंतिनीला निरोप द्या. श्रोते हो, टेक केअर अँड बाय बाय.

स्वरलहरी हा शो त्यांच्या फोन फरमाईशवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम श्रोते आत्ताच आपण ऐकला. फोनवर संवाद होता सीमंतिनी कुंडीकर यांचा. हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोते हो आता दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आंतरराष्ट्रीय योग दिवस त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना आणि मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा।

0: Apino, nos interesa la línea. Para Sharon, Juan, y apenas volverá, extenderse tú. Haz yoga de la sabra de la ganada, ante la este yoga divas. La cola cancha de la arroja, anando, y sacar a su cariño. Con Shato Matrino, ¿tú no me toca? Ante la este yoga divas, sabra que la chisura, ¿no te pedirá? La presenta el personal de hoy. El charco. Yo tengo que estar con el día de hoy. Y la misma hora, tengo que hacer azúcar solitar. Cada vez que estoy teniendo una lista en la receta. Tengo que tenerlo a tapia, saber que me voy a hacer con la receta. Y ahora me voy a hacer al cáncer de tal. Y ahora se me queda la baja. Y aunque yo voy a cuidar, yo me voy a ir con la cara.
1: Yo le tengo que hacer un doctor que te pide una yoga de no te gusta pagar a usted. Aquí hay un hombre que habrá un poder de un gran congreso así, sagrado de la ciudad de Jerry. Quería usar un poco de sangre.
2: Ser de un lugar tan hija pasó una playa de chocas en el que están por la vista no de yog dios a escuchar la falla por mi que se paran para la ciudad de Jerry. A mí yo que yog sexo es a mí yoga así que yoga chare a gente en la Bharata Pil. Entonces me lo chaita me to vata ahora en el mandalo. A mí la diosa que me está en el yoga gara gara por un poco de la ciudad de Jerry. Animal a todo aquí, ha, sabía yo que te suerna para esa manavala de él, que aunque hasta por un poquito de sadhana, y barata por un poquito de ti, tiene semudro de la mila, a mí de su vida no de yo que es para mucha tramana sagrada de la ciudad de él, para un que yo que ha cutlay dharma sa, cutlay yatisa, hasta de dharma verta, ha purna manua se piaje. No me es que da si tiene aquí, y yo que es aquí prima de, y yo que para un mini piaje.
1: Pero yo que ha manido en aquí, para usted, donde yo que me quedo con el que se siente, que प्रकार असतात
2: का योगाचे असे वेगवेगळे प्रकार आहेत भक्ती योग आहे ज्ञान योग आहे कर्म योग आहे आणि जर तुम्ही श्रीमद भगवद्गीतेचा अध्ययन केलं तर सर्व योगाचं एक परिपूर्ण ज्ञान तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून तर मिळणार आहे परंतु योगाचं खरं ज्ञान जर तुम्हाला घ्यायचं असेल तर वेद उपनिषद श्रीमद भगवद्गीता या सगळ्या ग्रंथांमधून जे काही योग आला आहे त्याचा जो निकड आपण म्हणूया ते सर्वात अगोदर महर्षी पतंजलींनी त्याची निर्मिती केली आणि हा वेद आणि उपनिषदांमधला योग तुम्ही एकत्र केला पतंजली योग सूत्रामध्ये त्यानंतर गोविंद ऋषींनी ग्रंथ उतारली हाती स्वामी सातवाराम यांनी हे ग्रंथ लिहिले आणि मग या योगाला एक शास्त्र म्हणून मान्यता मिळाली फिलॉसॉफिकल दृष्टिकोनातून योग हा एक फिलॉसॉफी आहे आणि त्याच्या ज्या वेगवेगळ्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत त्यामध्ये अष्टांग योग आहेत यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी पर्यंतच्या
1: तुमच्या बोलण्यातून असं जाणवलं की योग हा आपल्या पौराणिक ग्रंथामध्ये होता अध्यात्म आणि योगाचा संबंध
2: खूप जवळचा संबंध आहे जर तुम्हाला अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल तर तुम्हाला योग शब्द करावाच लागणार आहे आणि मी पुन्हा पुन्हा तुम्हाला भगवद्गीता याच्यासारखं सांगतोय की श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा अर्जुनाला हा सल्ला दिला होता की योगी हो योगी झाल्यावरती तुझ्या मनातले सगळे प्रश्न सुटतील आणि तुला एक शाश्वत मार्ग सापडेल आणि भगवद्गीतेचा अजून एक कोट देतो की योगाचा जर परिपूर्ण अर्थ आपल्याला विचारात घ्यायचा आहे योग म्हणजे काय अनेकांचा अनेक प्रश्न असतात सर्वात कॉमन प्रश्न आहे अनेक लोकांचा की योग म्हणजे नेमकं काय तर भगवद्गीता असं म्हणते योग कर्मसु कौशल्यम अर्थात तुम्ही जे कर्म करत आहात त्या कर्मामध्ये तुमचं कौशल्य येणे कौशल्य रीतीने तुम्ही ते कर्म करणे आसक्ती न ठेवता कर्म करणे म्हणजेच योग म्हटलं आहे मग डॉक्टर असो वकील असो इंजिनियर असो शिक्षक असो प्राध्यापक असो विद्यार्थी असो गृहिणी असो प्रत्येकाच्या जीवनाशी हा योग निगडीत आहे प्रत्येकाच्या कर्माशी योग निगडीत आहे म्हणून अध्यात्म आणि योगाचा फार जवळचा संबंध आहे पुन्हा सांग

0: ज्यामध्ये प्रगती करायची असेल तर आपल्याला आपल्या चित्तावरती आपल्या मनावरती नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे. महर्षी पतंजली म्हणतात योग चित्तवृत्ती निरोध आहे. तुमच्या चित्ताच्या वृत्तींचा निरोध करण्यासाठी योग आहे. स्वामी सत्यनारायण असं म्हणतात की मन आणि प्राण यांची एकी म्हणजे योग, आत्मा आणि परमात्म्याची एकी म्हणजे योग. म्हणजे एक रूप होणे. त्यांनी अनेक उदाहरणं दिली आहेत. जशी पाण्यामध्ये मीठ टाकल्यावरती मिठाचं अस्तित्व उरत नाही, ते एक जीव होऊन जातं पाणी आणि मीठ. त्याप्रमाणे तुमच्या मनाला तुमच्या आत्म्याशी आत्म्याला परमात्म्याशी एक रूप होणे, एक जीव करून घेणे म्हणजेच योग आहे. आणि म्हणून योग आणि अध्यात्म हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत.
1: सर, शरीरावर किंवा मनावर नियंत्रण घेतलं की श्वासाचं प्रमाण आलं आणि प्राणायाम आणि योग यामध्ये फरक आहे का?
0: अजिबात नाही. मी आता जसं तुम्हाला सांगितलं की अष्टांग योगामध्ये म्हटलंय की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार या ज्या पायऱ्या आहेत त्याचा आसन करून शरीर दृढ झाल्यानंतर सुदृढ झाल्यानंतर मनाला नियंत्रित करण्यासाठी प्राणायाम सांगितलेला आहे. मी वारंवार तुम्हाला ग्रंथाचे कोट देईल कारण की आपल्या ग्रंथांमध्ये खूप सुंदर याचं वर्णन केलेलं आहे. स्वामी सातवाराम असं म्हणतात

0: तुम्हाला सांगितलं की अष्टांग योगामध्ये म्हटलं आहे की यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार या ज्या पायऱ्या आहेत त्याचा आसन करून शरीर दृढ झाल्यानंतर सुदृढ झाल्यानंतर मनाला नियंत्रित करण्यासाठी प्राणायाम सांगितलेलं आहे. मी वारंवार तुम्हाला ग्रंथाचे कोट देईल कारण की आपल्या ग्रंथांमध्ये खूप सुंदर याचं वर्णन केलेलं आहे. स्वामी सातवाराम असं म्हणतात चले वाटे चलम चित्तम निश्चले निश्चलम भवेत. अर्थात जसा तुमचा श्वास चालेल तसा तुमच्या मनाची स्थिती असेल आणि मनाला जर लय करायचं आहे मनावर जर नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे तर तुम्हाला श्वासावर नियंत्रण प्रस्थापित करावं लागेल तर तुम्ही तुमचं मन नियंत्रित ठेवू शकता म्हणून प्राणायाम सांगितलेले आहेत. भगवान आदिनाथ महादेव म्हणजे योगाचे खरे रचयिता प्रथम उद्गाता किंवा योगाचे परमगुरु आपण म्हणू की ज्यांनी योगशास्त्राची निर्मिती केली तर या योगशास्त्राचे निर्मितीकार जे आहेत ते भगवान शिव यांना मानलेले आहे आणि त्यांनी 84 आसनांचा उल्लेख केलेला आहे की मनुष्यांनी 84 आसनं करावी. त्यात स्वामी सत्यरामांनी त्यापैकी 15 आसनांना महत्व दिलं, महर्षी गिरंडेंनी 32 आसनांना महत्व दिलं, तर पतंजल म्हणतात की स्थिर सुखम आसनं जे स्थितीमध्ये तुमची स्थिरता आणि सुखकारकता असेल ते तुमचं आसन. मग आजच्या युगाचा जर विचार केला आता ही ग्रंथ फार पूर्वी पुरातन लिहिल्या गेले जवळपास 2000 वर्षा पहिले 500 वर्षा पहिले ही सगळी ग्रंथ लिहिल्या गेली. आता 21वा युग सुरू आहे विज्ञानाचे युग सुरू आहे. म्हणजे विज्ञानाच्या युगामध्ये ज्यावेळेस आपण सर्वसामान्य लोकांना याबद्दलच आपण महत्व सांगतो पटवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस ते सर्व लोक याची पुरावे मागतात. उदाहरणार्थ सांगते की पवन मुक्तासनासारख्या एखाद्या छोट्या आसनामुळे वायू विकार दूर होऊ शकतात याचे काय पुरावे आहेत. ग्रंथात सांगितल्या म्हणून ठीक आहे पण प्रत्यक्षामध्ये खरं होतं का म्हणून वैज्ञानिक पुरावे देण्यासाठी सध्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप साऱ्या संस्था कार्यरत आहेत. कैवल्य धामसारखी एक संस्था की जी वैज्ञानिक दृष्टिकोनातून आसनांचे पुरावे देते. योग निमांत सारखे असे अनेक नियतकालिक सध्या योगावरती निघत आहेत आणि मग वयोमानानुसार प्रकृतीनुसार काही आसनाची जी केली पाहिजे. लहान मुलांना तुम्ही जर योगा शिकवायचं म्हटले तर त्याची पण एक वयाची अट आहे म्हणजे जवळपास 12-13 वर्षानंतर त्या मुलाला 14 वर्षानंतर या मुलाला तुम्ही योग शिकवू शकता. वयस्क लोकांसाठी ज्यांचं वय झालं आहे ज्यांची फ्लेक्झिबिलिटी ज्याला आपण म्हणतो ती जर कमी असेल त्यांना काही अस्थींचे विकार असतील तर अशा लोकांसाठी सूक्ष्मक्रिया सांगितल्या आहेत. प्राण्यांनी सर्वांना चांगल्या करता येते. प्राण्यां सुद्धा कसे केले पाहिजे तर शांत बसून आणि शांततेने श्वासावर नियंत्रण प्रस्थापित करून तुम्हाला प्राणायाम करायचे आहेत. तर निश्चितच आसनं खूप साऱ्या प्रकारची आहेत पण ती वयोमानानुसार करावी आपल्याला भेटेल आपल्या प्रकृतीनुसार करावी असा मी आपल्या माध्यमातून नक्की सल्ला देईन. बऱ्याच वेळेस असं होतं आणि माझ्या बघण्यात पण आलंय की आपला शेजारचा व्यक्ती कशा प्रकारचं आसन करतो तसंच आत्ताच आपण करण्याचा प्रयत्न करतो पण अशा वेळेस आपण हे नक्की विसरतो की त्याच्या वयामध्ये माझ्या वयामध्ये फरक आहे त्याच्या शरीराची रचना माझ्या शरीराची रचना वेगळी आहे तो जे काही आसन करू शकतो कदाचित आपल्याकडनं होणार नाही पण आपण त्याचा आत्ताच करण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी मसल्स इंजर होऊ शकतात कुठेतरी त्रास होऊ शकतो याचा पण विचार केला गेला पाहिजे. तर एकंदरीत वयाच्या अनुषंगाने आपल्या शरीराच्या रचनेप्रमाणे आपण आसनांची निवड करावी आणि हे करत असताना योग्य गुरु यांचं मार्गदर्शन आपण घ्यायलाच हवं.
1: योग्य पद्धतीने जर योग केला तर त्याचे काही फायदे होतात.
0: जर तुम्ही योग पद्धतीने वैज्ञानिक पद्धतीने जर योगाचा अवलंब केला तर पहिले तुमचे शरीर स्वास्थ्य मिळतं. तुमच्या शरीरामध्ये असलेले वात पित्त कफ या तीनही प्रकारच्या दोषांवर तुम्ही नियंत्रण मिळवतात. शिवाय मानवाच्या शरीरामध्ये असलेले जे सप्त धातू आहे रस रक्त अति मेध मज्जा शुक्र या सातही धातूंना पुष्ट करण्याची क्षमता साधनामध्ये आहे योगामध्ये आहे. शरीर स्वास्थ्यानंतर मानसिक स्वास्थ्य प्राप्त होतं आणि मानसिक स्वास्थ्य करून जगाने जर साधन निरंतर ठेवली तर त्याला अनेक प्रकारच्या सिद्धींची सुद्धा प्राप्ती होऊ शकते. इतकं योगशास्त्र हे महान आहे. योगामध्ये जर तुम्ही सातत्य ठेवलं तर विश्वास ठेवा योगासाठी तुम्ही जितकी वेळ द्याल त्यापेक्षा काही पटीने योग तुम्हाला पुन्हा परत करणार आहे. तुमचं स्वास्थ्य तुम्हाला देणार आहे तुमचं आयुष्य तुम्हाला देणार आहे तुमच्या भावनांवर तुमच्या मनावर ती नियंत्रण ठेवण्याची कला तुम्हाला योग देणार आहे. धन्यवाद.
2: योगामधील आसनं आणि त्यांचे प्रकार यांनी कुणाल महाजन यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत मैत्रिणी न वाटता आता घेतली.

0: म्हणून स्त्री हे कुटुंबाचा आधारस्तंभ असते. घर, नोकरी, मुलांचा सांभाळ आणि अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना ती अनेक वेळा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. अशावेळी संतुलित आहार आणि नियमित योग तिच्या आयुष्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतो. योग मनाला शांतता, सकारात्मकता आणि मानसिक स्थैर्य प्रदान करतो. योगामुळे शरीर लवचिक राहतं, ताणतणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे आपल्या चोरीत मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया योग आणि आहार यांविषयी डॉक्टर प्रीती पाटील यांची विजय भोवार यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार.
0: नमस्कार सर,
1: आमच्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत.
0: धन्यवाद सर.
1: सर्वप्रथम मॅडम मला असं सांगा की आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये माणूस वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जातो आणि सतत धावपळ करत असतो, पण त्याला त्याचं शरीर तंदुरुस्त राखण्यात किंवा त्याच्या शरीराचं स्वस्थ राखण्यात योग मदत करू शकते.
0: सध्याचं खरंच जीवन जसं तुम्ही म्हटलं तसं धावपळचं झालेलं आहे आणि खरं पाहिलं तर होने देखील हेल्थची व्याख्या हीच केलेली आहे की हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल, इंटेलेक्च्युअल, इमोशनल अँड सोशल वेलबिईंग अँड नॉट नियरली ऍबसेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फॉर्मिटी. अर्थातच आपलं जे हेल्थ आहे किंवा आपलं जे आरोग्य आहे ते म्हणजे केवळ शारीरिक किंवा मानसिक आरोग्य नाही तर हुने त्यात इतरही म्हणजे जसे स्पिरिच्युअल आहे, आध्यात्मिक, इंटेलेक्च्युअल, इमोशनल, भावनिक आणि सामाजिक सुद्धा त्यात ऍडिशन केलेलं आहे. तर योगाचा ह्या सर्व आस्पेक्टवर खूप छान आपण उपयोग होऊ शकतो. योग म्हणजे केवळ आसनं करणं किंवा प्राणायाम करणं म्हणजे योग नाहीये. तर योग हा आपल्या आपण दैनंदिन जीवनात उतरवायला पाहिजे आहे. ऍज अ दिनचर्या आपण योग आपल्या जीवनात जर उतरवला तर आपण ह्या सर्व गोष्टींवर आपलं स्वास्थ्य जे आहे ते टिकवून ठेवू शकतो.
1: साधारणतः योगासनं करण्यासाठी आपण जो आहार घेतो त्या आहारानंतर किती काळानंतर योगासनं करायला हवी किंवा आहाराच्या अगोदरची किंवा आहाराच्या नंतरची योगासनं असं आपण असे प्रकार करू शकतो का?
0: कोणतेही आसनं किंवा कोणताही व्यायाम हा आहार घेण्याच्या पूर्वी म्हणजे अंशनपोटी करावा असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे तुमचं पोट रिकामं असताना कोणतेही आसनं, व्यायाम किंवा आसनं केले तर त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो आणि तुम्ही चांगल्या रीतीने करू शकता. त्याच्यामुळे शक्यतो आहार घेण्यापूर्वीच योगासनं करावीत किंवा व्यायाम करावा. फक्त आहार घेतल्यानंतर एक वज्रासन असं आसन आहे की जे तुम्ही आहारानंतर लगेच करू शकता ज्याच्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते, तुमचं खाल्लेलं अन्न पचन होतं व्यवस्थित. त्याच्यामुळे तेवढं एकच आसन तुम्ही खाल्ल्यानंतर करू शकता. आणि साधारण जेवणानंतर जर तुम्ही म्हणाल तर साधारण 5 ते 6 तासांचा गॅप निश्चित हवा. तेवढ्या वेळात आपलं अन्न पचायला मदत होते. अन्न पचन झालेलं असल्यामुळे आपल्या शरीराला लाघवता येते, म्हणजे शरीर लघू झालेलं असतं आणि आपण आसनं चांगल्या प्रकारे करू शकतो.
1: एखाद्या अजीर्ण होते, अन्न पचतात किंवा जड अन्न जाते तर या जड आहाराचा आपल्या योग अभ्यासावर
0: निश्चितच. कारण जेव्हा तुम्ही आसन करतात किंवा आसनाची जी स्थिती तुम्हाला प्राप्त करायची असते तेव्हा तुमचं पोट रिकामं असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे शक्यतोवर योगा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा उठल्यानंतर वापस काही करण्यासाठी सजेस्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे जेव्हा अजीर्ण असतं किंवा अपचन असतं तेव्हा तुम्हाला ती जी स्थिती आहे, शारीरिक स्थिती आहे, ती तुम्ही त्या लेवलपर्यंत म्हणजे जे योगाची जी पोझिशन सांगितलेली आहे ती स्थिती तुम्हाला प्राप्त करता यायला पाहिजे. ती नाही तुम्ही करू शकत त्याच्यामुळे अपचनाचा आणि त्याचा निश्चितच त्रास होतो.
1: योगाने किंवा व्यायामाने आपली शारीरिक तंदुरुस्ती किंवा शारीरिक स्वास्थ्य सांगलं जातं. शारीरिक तंदुरुस्ती किंवा शारीरिक स्वास्थ्य म्हणजे संपूर्ण आपलं स्वास्थ्य तरी कुठेतरी आवश्यक असतं. योगाद्वारे साधल्या जाऊ शकते का?
0: योगाची व्याख्याच ही आहे की योगश्च चित्त वृत्ती निरोधः. योग म्हणजे काय तर जोडणे. जो आपल्याला परमात्म्याशी किंवा त्या अत्युच्च शक्तीशी जोडतो तो योग आहे. आपण जोडलं कशाद्वारे जातो तर मनाच्या शक्तीद्वारे आपण परमात्म्याशी जोडले जातो. त्याच्यामुळे मानसिक आरोग्य किंवा तुमचं आध्यात्मिक आरोग्य, आत्मिक

0: सगळ्या गोष्टी तुम्हाला योगाने साध्य करता येऊ शकतात. अष्टांग योग त्याच्यासाठी सांगितलेला आहे. अष्टांग योगात आठ अंगांचा विचार केलेला आहे. त्यात फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आध्यात्मिक सगळ्या विकासाचा त्यांनी पतंजली ऋषींनी त्यात तसा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितच सर मनासाठी योगासारखा उत्तम पर्याय नाही आहे. दुसरं
1: सर्वात शेवटी तुम्ही योग प्रशिक्षक आणि आरोग्य तज्ञांनी संतुलित आहार हा कसा असावा याबद्दल काय सांगा?
0: संतुलित आहारात सर्वात महत्वाची गोष्ट जे आजकाल फास्ट फूड कडे सगळं पुढची पिढी चालली आहे तर ते फास्ट फूड बंद होणं खूप गरजेचं आहे. आता काळानुसार आपण टोटली बंद नाही करू शकत कारण काही गोष्टींना लिमिटेशन्स आहेत, काही गोष्टी ऍक्सेप्टही कराव्या लागतात. त्याच्यामुळे वन्स इन अ व्हाईल 15 दिवसातनं 8 दिवसातनं एकदा ठीक आहे. पण जर तुम्ही रोजच पॅक फूड खात आहेत, रोजच फास्ट फूड खात आहेत तर ते चुकीचं आहे. शक्यतो अन्न हे ताजं असावं, म्हणजे सकाळी बनवलेलं अन्न सकाळी खावं आणि रात्री तयार केलेलं रात्री खावं. फ्रीज मधलं अन्न जेवढं शक्य आहे तेवढं टाळावं. त्याच्यानंतर वरण भात भाजी पोळी असा चौरस आहार असावा. आणि सगळ्यात महत्वाचं सीझनल फळभाज्या पालेभाज्या आणि फळ हे याचा आहारात जरूर समावेश असावा. जनरली आजकाल काय होतं वर्षभर सगळे फळ मिळतात, वर्षभर सगळ्या भाज्या मिळतात, पण शक्यतो जे सीझनल आहे ते खाण्याकडे जर आपण कल ठेवला तर ते जास्त बेटर आहे. त्याच्यानंतर सगळ्या डाळींचा समावेश आपल्या आहारात असायला हवा. म्हणून थोडक्यात आपला संतुलित आणि चौरस आहार असावा. आजकाल सर कॅलरीज आणि त्याच्यामुळे इतके लोक कॉन्शियस झालेले आहेत, पण बऱ्याचदा काय होतं डाएटच्या नावाखाली इतकं चुकीचं अन्न खाल्लं जातं किंवा इतकं मिसगाईड केलं जातं किंवा बऱ्याचदा भुकेला ठेवलं जातं, ते सुद्धा चुकीचं आहे. नीट व्यवस्थित सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळा जेवण करावं. शक्यतो संध्याकाळचं जेवण जर सूर्यास्तापूर्वी झालं तर ते खूप उत्तम, पण आजकालच्या आपल्या दैनंदिन वेळात ते शक्य नाहीये. तरी पण रात्रीचं जेवण आणि झोप यात कमीत कमी 1.5 ते 2 तासाचं अंतर ठेवणं गरजेचं आहे. फक्त आहार घेणं उपयोगाचं नाहीये तर आहार तुम्ही कसा घेत आहात हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ताट घेतलंय, समोर टीव्ही चालू आहे, ताटात काय माहितीच नाहीये, आणि आपण जेवतोय त्याला काहीच अर्थ नाही. तुम्ही नीट व्यवस्थित खाली बसा, टेबलचेअर जसं तुम्ही कम्फर्टेबल असाल तसं, पण पूर्ण लक्ष तुमचं जेवणाकडे असायला पाहिजे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जेवताना तुमचं मन प्रसन्न असायला पाहिजे. आणि जसं जेवताना मन प्रसन्न असायला पाहिजे तसंच स्वयंपाक करताना स्वयंपाक करणाऱ्याचं मन सुद्धा प्रसन्न असणं गरजेचं आहे. ह्या खूप सूक्ष्म गोष्टी आहेत पण यांचा इतका इम्पॅक्ट होतो तो नॉनटर्म असतो, लगेच लक्षात येत नाही, पण याचा खूप छान खूप इम्पॅक्ट होत असतो आपल्या दैनंदिन जीवनावर. आणि तिसरी गोष्ट शांततेने आणि अन्न चावून चावून खावं. आणि सगळ्यात महत्वाचं उदरा भरण नव्हे जाणी जे यज्ञ कर्म हे लक्षात घेऊन अन्न ग्रहण करावं. आजकाल मुलं काय करतात, आई हीच भाजी बनवली, आई तीच, आई ती असंच करते, असं नाही. जे समोर तुमच्या आलेलं आहे ते आनंदाने आणि एक यज्ञ कर्म करतो आहोत आपण. त्यात तसं संविधा टाकल्या जातात तसं अन्न आपण संविधा म्हणून टाकतो आहे हे ध्यानात घेऊन त्याच्यानुसार आहार सेवन करावा.
1: योग आणि आहार हा आपल्या जीवनासाठी कसा आवश्यक आहे हे आम्हाला आणि आमच्या स्वतःला योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी योगा करते मी आपला धन्यवाद मानतो.
0: धन्यवाद सर. योग आणि आहार याविषयी डॉक्टर प्रीती पाटील यांची विजय भियार यांनी घेतलेली मुलाखत माझ्याकडे 9 आता आपण घेत.

0: ही शरीर प्रसन्न मन आणि आनंदी जीवनासाठी प्रत्येक स्त्रीने आपल्या दैनंदिन जीवनात योग्य आहार आणि योगाचा समावेश करणं ही काळाची गरज आहे. कारण स्वतः निरोगी असलेली स्त्रीच कुटुंब आणि समाजाला सशक्त बनवू शकते. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने आपण सर्वांनी नियमित योगाभ्यासाचा संकल्प करूया आणि निरोगी आनंदी आणि समृद्ध जीवनाकडे वाटचाल करूया. आणि आता श्रोतेहो मैत्रिणींना निरोगीने सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याची. आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची सुरुवात 21 जून 2015 रोजी झाली. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनाचा संदेश देणारा हा दिवस आज संपूर्ण जगाला एकत्र आणतो. तेव्हासाठी आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या छाया पायडे यांची सरिता डांगडी यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींना नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आज आपण शाळेच्या चिट्टी मेहनती आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत. त्यांनी वयाच्या 60 नंतरही आपली स्वप्न जपली आणि ती पूर्णही करून दाखवली. राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावून जळगाव जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करणाऱ्या छाया पाले आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचा हा प्रवास, त्यांची जिद्द आणि त्यांच्या यशामागचं रहस्य जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधणार आहोत. तेव्हा मैत्रिणींना स्वागत करूया त्यांचं. छाया पाले ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. ताई, सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक अभिनंदन या यशाबद्दल. आणि तुम्हाला हे यश मिळालेलं आहे तर तुम्हाला कसं वाटतं?
1: यश मिळाले मला खूप समाधान वाटतं, खूप आनंद वाटतो. माझ्या बरोबर माझ्या कुटुंबालाही खूप आनंद झाला. कारण हे यश मला सहज मिळालेलं नाहीये. मी जवळजवळ 9 ते 10 वर्षापासून स्पोर्ट मध्ये म्हणजे खेळ खेळते आहे.
0: बरं,
1: हा जिल्हास्तरीय खेळून झालेलं, राज्यस्तरीय झालं आणि राष्ट्रीय स्तरावर पण मी गुंटूर, चेन्नई, मणिपूर, इंफाळ, हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी नोंदवला आहे. परंतु मग मला पाहिजे तसे यश मिळत नव्हते. यावेळी जेव्हा राज्यस्तरीय स्पर्धा शिर्डी येथे पार पडल्या, त्यानंतर मग मी राष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी केली. सराव करत राहिलेले चंदीगडला होणार होते ह्या स्पर्धा. तेव्हा सराव करायचा कसा, आपला आधी नेमकं चुकत कुठे होतं, शोध मी घेतला. आणि 5 किलोमीटर आपण किती वेळामध्ये येतो तर ती वेळ आपल्याला कशी कमी करता येईल याकडे मी लक्ष दिले आणि मला यश मिळालं. त्याबद्दल मी खूप आनंदी आहे, सवालांनी आहे.
0: खूपच छान ताई. मग ताई, आता तुम्ही खेळ खेळता आहात, तुम्हाला खेळाची आवड आहे, तुम्ही पूर्ण देशभरात सगळीकडे जाऊन आले आहे स्पर्धांसाठी. मग खेळाची आवड तुम्हाला नेमकी कधी आणि कशी निर्माण झाली?
1: खेळाची आवड म्हणजे आम्ही कुटुंब कल्याण भिवंडी रोडच्या तिथे कोंडगाव म्हणून गाव आहे छोटेसे, तिथे आम्ही राहत होतो. मुलाचं लग्न होऊन मुलगा इथेच जळगाव मध्ये त्याच्या पत्नी संग स्थायिक झालेला आणि माझ्या मुलीचंही लग्न होऊन मुलगी सासरी होती. तर मग आम्ही दोघेच तिथे राहत होतो. परंतु अचानक माझ्या पतींना डेंग्यूची लागण झाली आणि डेंग्यू मुळे ते

2000 पंधरा साली मुंबईमध्ये त्यांचं निधन झालं. या घटनेने मी फार खचून गेले. मुलगा माझा जळगावला घेऊन आला सगळं सामाना सही कारण स्वरूपी. पण मग मी इथे सारखी विचारात असायची, तासन तास एका ठिकाणी बसून असायची, जेवढं केलं होतं तिथेच बाजूला तास सरकवायचं आणि बसायचं. आठवण आली की रडायची. मुलाने सुनीने मला खूप समजवले की आई आता पप्पा तर गेलेच आहे, तू पण तोच मार्ग धरलाय का? का अशी करते? तू काळजी घेत तब्येतीची. परंतु असं बोलल्यावर मला आणखी खूप रडू यायचं. मग मुलगा समजवायचं, मग मी असं चालू असायचं. पण मग या गोष्टीने काय झालं, माझ्या आरोग्यावर परिणाम झाला. माझे वजन वाढत गेलं. मला जिना वगैरे चढताना दम लागायला लागला. मग मुलगा मला डॉक्टरांकडे घेऊन, मग डॉक्टरांनी मला चेक केल्यावर सांगितलं की यांना बीपीचा त्रास चालू झालाय म्हणे. मग मग गोळ्या दिल्या तर आटोक्यात येऊन जाईल, त्यासाठी यांनी रोज थोडस फिरलं पाहिजे. मग मी मुलाने मला सांगितलं तर आई आपण फिरत जाऊ. मग मुलगा मला थोडे दिवस सोबत घेऊन गेला, म्हणजे एक सात आठ दिवस मी ते सांगली. पण मग त्याच्यानंतर माझे गुडघे दुखायला लागले. मग गुडघे दुखायला लागल्यानंतर मग हाडांच्या डॉक्टरकडे गेला. मग हाडांच्या डॉक्टरकडे तिकडे माझी ट्रीटमेंट चालू केली. पण काही पाहिजे तसा फरक पडत नव्हता. डॉक्टरांनी एक दोन असे चेंज केले. मग त्यानंतर डॉक्टरांनी गुडघ्यामध्ये इंजेक्शन दिली माझ्या. बरं, इंजेक्शन दिली. ते इंजेक्शनाने मला थोडं दोन चार महिने फरक वाटायचा. असं दोन वेळेस मी गुडघ्यांमध्ये इंजेक्शन घेतले, दोघी गुडघ्यांमध्ये. मग तिथं तात्पुरता फरक पडतो. पण असं बऱ्याच ठिकाणी असं ऐकायला मिळालं की ते इंजेक्शन घेणं वळण असतात, त्याच्याने आणखी जास्त प्रॉब्लेम मध्ये याल. मग काय करायचं? मग परत ते गुडघे आणि पाय माझे दुखायला लागले. मग परत डॉक्टरकडे गेले असता मग डॉक्टरांनी सांगितलं की मॅडम तुमचं हाडांचा ठिसूळपणा चेक करायला लागेल. मग पुण्यावरून दर 14 तारखेला एका महिन्यात प्रत्येक महिन्याला डॉक्टर यायचे हाडांचा ठिसूळपणा चेक करण्याकरता. मग त्यावेळी मी तिथे गेली आणि त्या मशीन मध्ये माझा पाय टाकला हाडांचा ठिसूळपणा चेक करण्यासाठी. तर तिथे ठप्पे होते, हिरवा रंग, पिवळा रंग आणि लाल रंग. तर माझा पाय त्या मशीन मध्ये टाकल्यावर तो बाण अगदी लाल रंगाकडे गेला. लाल रंगाकडे गेला. मग तो त्यांनी रिपोर्ट तयार केला. आम्हाला परत डॉक्टरांकडे गेलो. मी त्या रिपोर्ट बघितल्यावर डॉक्टर म्हणाले की तुमचे हाडं खूप प्रमाणात ठिसूळ झालेले आहेत, तर ह्या हाडांना मजबूती आणण्यासाठी तुम्हाला जॉगिंग करावं लागेल. मग मी घरी आली आणि मग जॉगिंग करायला लागले. 3 ते 4 महिने जॉगिंग करत राहिले मी. माझं जरा जे रुटीन होतं ते चालू होतं, चालणं धावणं थोडं थोडं. मग त्यामध्ये माझं वजन कमी झालं थोडंफार. वजनही कमी झालं आणि माझ्या पाय दुखायही कमी झाले. मग 4 महिन्यानंतर तो हाडांचा ठिसूळपणा परत चेक करण्यासाठी आम्ही गेलो. मग जेव्हा तो हाडांचा ठिसूळपणा चेक केला तर त्या मशीन मध्ये बाण डायरेक्ट हिरव्या रंगाकडे गेला. खूपच छान. हिरव्या रंगाकडे गेल्यानंतर मग मला वाटत की 4 महिन्यापूर्वी, 3 ते 4 महिन्यापूर्वी ही टेस्ट केली असता आपण तो बाण लाल रंगाकडे होता आणि आता हा हिरव्या रंगाकडे केला. मी एवढं वेगळं काही केलं नव्हतं. मी त्यानं आणि धावलं हे केलेलं होतं. पण त्याच्याने जर एवढा फरक पडतो तर मग हे का नाही केलं पाहिजे? नक्कीच. तर मग मी ते धावणं आणि चालणं खऱ्या अर्थाने मी धावपटू झाली ते तेव्हापासूनच. तेव्हापासूनच मला धावण्याची आणि चालण्याची आणि खेळायची आवड निर्माण झाली. वा, खूपच छान. काही तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला सांगितला आणि तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली ते सुद्धा तुम्ही खूप छान शब्दात आम्हाला सांगितलं. आणि मग आता तुम्ही देशभरामध्ये विविध स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, त्यासाठी तुम्ही कशी तयारी केली? प्रेरणा म्हणजे मला आणि आमचं कोंडगाव आहे तिथे मी आमच्या घराच्या संदर्भात काही कामानिमित्त गेली होती. तर तिथे गेल्यानंतर पटांगावर मी त्या दुसऱ्या दिवशी मैत्रिणींच्या घरी राहिले आणि दुसऱ्या दिवशी पटांगावर गेले सवयीप्रमाणे. मग तिथे कोण गावातील एकनाथ पाटीलांना मी आम्ही ओळखतो त्यांना, तर ते 72 वर्षाचे गुरु असतो ते सुद्धा तिथे आले होते खेळायला. ते मास्टर ॲथलेटिक म्हणून ग्रुप आहे, म्हणजे तो 30 वर्षापासून अगदी 100 वर्षापर्यंत ते त्यामध्ये भाग घेऊन घेतलं. तर ते त्या मास्टर ॲथलेटिक मध्ये सहभाग घेत असत. ते परदेशातही जात होती, म्हणजे लाभात आता पण त्यांची कधी कधी तिकडे कोंडगावमध्ये बॅनर लागत असत हे ऐकून मला माहिती होतो. तर मग मी तिथे वॉकिंग करायला लागले. चालता चालता ते अण्णा माझ्या जवळ आले, एकनाथ पाटील अण्णा. तर ते म्हणाले की मॅडम तुमचा चालण्याचा स्पीड तर खूपच छान आहे, तर तुम्ही मास्टर ॲथलेटिक मध्ये भाग घ्याल का?

0: la sangre, un sangre. Pero más de mi mujer, la sangre, la sangre, la sangre, la sangre, la sangre, la sangre, la sangre, la sangre, la sangre, la sangre, la sangre, la sangre, la sangre, la sangre, la sangre, la sangre, la sangre, la sangre, la sangre, la sangre, la sangre, la sangre, la sangre, la sangre, मला त्या स्पर्धेत भाग घ्यायला सहकार्य केलं आणि तशी स्पर्धा माझी 2016 साली यवतमाळ येथे पडली यशस्वीरित्या पार पडली आणि त्यानंतर मग साडीमध्ये माझी पहिली स्पर्धा मी साडीमध्ये ज्या माझ्या प्रायव्हेट ज्या ऑर्गनाईज करतात मॅरेथॉन धावते तर मॅरेथॉन म्हणजे मी साडीत धावते त्यामुळे माझी प्रॅक्टिस साडीमध्ये झालेली आहे. तर मग तिथे मी साडीमध्ये धावते तर पहिली आपली 31 ऑक्टोबर 2017 साली एकता दौड म्हणून सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त एकता दौड आयोजन केलेले होते. मग त्या एकता दौडमध्ये मी स्वतःहून सहभागी झाले होते. हा आणि मग जेव्हा ती एकता दौड झाली आपल्या स्टेडियमच्या तिथे ती सांगता झाली मग तिथे फोटो वगैरे काढण्यात आले. तर सर्वात पुढे म्हणजे माझ्या पुढे ही मुलं होती त्यामुळे लेडीज मध्ये वगैरे खूप पुढे होती. हा तर मग तेव्हा दूरदर्शनवर वगैरे ते 2 दिवस बातम्यांना दाखवत होते. हा तर मग ही जो प्रेरणा मला मिळाली होती कोण गावातील आपल्या एकनाथ पाटील अण्णांकडून मला ती प्रेरणा मिळाली. खूप छान. काय तुम्ही आता सांगितलं की 2017 आता 2026 आहे म्हणजे 9 वर्षांपासून तुमचा हा सराव सुरू आहे. तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत आणि तुम्ही धावण्याचं यश एक सांगितलं यश तुम्हाला मिळतच आहे. तर एक वैशिष्ट्य तुम्ही जे सांगितलं की तुम्ही साडीवर धावतात हो म्हणजे ही खरंच एक नवलाईची गोष्ट आहे की धावणे म्हणजे सहज आपण साडी घालतो आपली साडी घालतात ते पायांमध्ये आपण तळण्याची भीती असते. मग हे कसं काय सांगाल तुम्ही याबद्दल?
1: मी हेच सांगेल की जेव्हा मला डॉक्टरांनी जॉगिंग करायला सांगितलं तिथे नातेवाईक आमचे भरपूर आहे जळगावमध्ये आजूबाजूला माझे नात्यांनी जावळी लागतात ते सुद्धा आहे. तर मला थोडस ते अवघडल्या सांगतो वाटायचं की पॅन्ट शर्ट कसं टाईट घालतं. तर मग मी प्रॅक्टिसच साडीमध्ये केली थोडी निळ्या थोड्या वरती असायच्या माझ्या. पण मग मी साडीमध्ये प्रॅक्टिस करायला लागली आणि मला ते ड्रेस पेक्षा साडीमध्येच आरामशीर वाटतं सवय झाली. अनेक मॅरेथॉन मी आजपर्यंत साडीमध्येच पूर्ण केलेले आहे. क्रिकेट मध्ये साडी चालत नसल्यामुळे तिथे मला
0: काही आता 5 किलोमीटर चालणे आणि 3 किलोमीटर धावणे या स्पर्धांमध्ये तुमचा अनुभव कसा होता? आता चालणं आणि धावणे तुमच्या सोबत तुमच्या सहभागी स्पर्धांमध्ये जे तुमचे कॉम्पिटेटर सुद्धा असतील तो अनुभव तुमचा कसा होता?
1: अनुभव खूपच छान होता मॅडम. तुम्ही आपल्या ज्या स्पर्धा झाल्या छान थोडा थोडा पाऊस पडत होता आणि तेव्हा आमच्या स्पर्धा चालू झाल्या. आता असं चालणं फिरणं नॉर्मल आणि स्पर्धेत चालणं धावणं याच्यामध्ये खूप फरक असतो. त्याच्यामध्ये आपल्याला एकच ध्येय असतं आपल्याला जिंकायचं आहे आणि ते जिंकण्याच्या दृष्टीने माझा मी सराव यावेळेस केलेला होता. कारण मी आधी तुम्हाला सांगितलं की राष्ट्रीय स्पर्धा मी बऱ्याच वेळा खेळले होते. हा पण मग 2 नंबर पर्यंत मी थांबलेले होते पण 1 नंबर मला मिळालेला नव्हता. मग त्यासाठी मी यावेळेस खूप प्रयत्न केलेला होता. तर खूप छान आनंद होता. खूप म्हणजे मला खूप बरं वाटलं.
0: तुमची जिद्द तुम्ही कायम ठेवली.
1: माझी जिद्द माझी टीका की मला सर्वजण माझं खूप कौतुक करत असतात मॅडम की ज्या वयामध्ये की ज्या वयामध्ये पाय दुखतो कंबर दुखले डायबिटीस आहे बीपी आहे हे सगळे या वयामध्ये असतं. पण मी एक ह्या आजारपणातून हा जो मला मार्ग मिळालेला आहे याच्यातून म्हणजे मला असं वाटतं की जर आपण हे अंगी पूर्ण केलं तर अगदी आजारापासून आपण बाजूला होऊ शकतो. हो दूर काढू शकतो आपण.
0: खूपच छान खरं. तुमच्या यशामागे कोणाचा सर्वात मोठा पाठिंबा
1: आहे? माझ्या यशामागे माझ्या मुलाचा म्हणजे माझ्या कुटुंबाचा खूप मोठा पाठिंबा आहे. त्याने जर मला वेळीच आजारपणातून बाहेर काढले नसते कारण मी कलकत सांगितलं जे माझ्या मुलाने माझ्यासाठी खूप प्रयत्न केले आहे तर त्याने जर त्यावेळेस माझा वेळोवेळी उपचार वगैरे डॉक्टरांनी जे सांगितलं चालायला जा धावायला जा या गोष्टींकडे कदाचित लक्ष दिले नसतं तर आज मी इथे नसते. तर माझ्या मुलाचं खूप सहकार्य आहे. माझी सुनेही माझी खूप काळजी घेते जेवणाचं वगैरे लक्ष देते कारण माझं दुपारचं जेवण म्हणजे सकाळी 10 वाजेला असतं आणि रात्रीचं जेवण माझं 6 वाजता असतं त्यामुळे माझ्यामुळे तिला लवकर स्वयंपाक करावं लागतं. असं त्या सुनेही माझी खूप काळजी घेते आणि माझ्या नातीही मला खूप प्रोत्साहन देत असतात. 1 वर्षाची आहे 1 15 वर्षाची आहे तर त्याही नेमकी आणि मातू असं आणि त्याच्यानं मग मला मी त्यांच्या एवढी घेऊन जाते म्हणजे आणि मुलगा

Vrchní spordova do Prahy je zajadný. Tuto bahnila výzorba sportu a světní. Torto dále se výzorbě jsem to vyvěděla. Ten nára fanzo rodiš to jsem tvrdla. Firma za mnoha bylo věli tortu, ale to jsem tady ten jenom a jenom. Kde se děte tady tortu? To se smáží můjdi a jenom mazit zále. Jan za děti v malá patím bahy. Ten den tady za ta nára fana stěla, to mám můjdi se chvůně to. A jí, jste jí se nára fana, a jí tu dám všichá. To mám malá velká solíta, a tě to mám mi sám tě vůbec pí तर मग मी काय केलं मी घरी आली आणि मग एक दोन दिवस तर काही दुर्लक्ष झालं तर मग नंतर मी माझ्या बेडरूममध्ये वरच्या बेडरूममध्ये गेली आणि मग तिथल्या तिथे मी गोलगोल गोलगोल जॉगिंग म्हणजे धावायला सुरुवात केली जे माझ्या सुनबाईला कळालं माझ्या मुलगा शाळेतून आल्यावर तिने मुलाला सांगितलं की मला आई ना पटांगावर जात नाही तर त्यांच्या बेडरूममध्येच धावता म्हणे आवाज येत होता खाली तर मग मुलगा म्हणाला की आई तू बेडरूममध्ये का धावते तू तिथल्या तिथे गोलगोल गोलगोल जॉगिंग करते धावते आणि पडली चक्कर आली तर मग काय करायचं तर मग मी म्हणाली अरे महेश मला ना खूप लाज वाटते बाबा त्या गावाला धावून नावं ठेवतील मला तर म्हणाला की अगं आई तू हौस म्हणून मजा म्हणून तुला जॉगिंग करायचं नाहीये तुला तुझ्या तब्येतीसाठी करायचंय डॉक्टरांनी तुला सांगितलं आहे ना जॉगिंग करायचा मग ठेवतील लोक नाव तर ठेवू दे पण तू उद्यापासून घरात जॉगिंग करायचं नाही तू पटांगावर जा आणि तिथे धाव मला हे मुलाचं म्हणणं पटलं मुलगा खरंच बरोबर म्हणतोय आपण काय हौसे खातर तर धावत नाहीये मग मी दुसऱ्या दिवशी पटांगावर गेले आणि मी सुरुवात केली माझ्या पुढे पाच सहा गृहस्थ होते ते चालत होते मी मागून धावत वजन वाढलेलं होतं त्यामुळे दम लागायचा थोडस जरी धावलं हळूहळू तरी मला खुसखुस खुसखुस आवाज यायचा तर मग माझा तो आवाज त्या लोकांना आला आणि मग ते एकमेकांना त्यांनी असं मागे वळून बघितलं तर मी होती तर मग ते एकमेकांना म्हणाले अरे इंजिन थोडं सोडतोय चला बाजूला वा रस्ता द्या इंजिनला रस्ता द्या मला कळायला मॅडम की हे लोक मलाच नाव ठेवतात हसतात पण मी एकही शब्द ना बोलता मी पुढे निघून अशा प्रकारे कोणी महिला भेटल्या मुलं भेटली की अहो ताई वय आहे का तुमचं धावायचं कोणी म्हणायचं मावशी ही साडीमध्ये पाय अगदी पडून जाते कॅन्सर वगैरे होईल की असं मला एक मी आणि बरेच थोडे दिवस मला या गोष्टींना तोंड द्यावं लागलं पण मग मी माझा जो नित्य नियम होता तो काही मी सोडला नाही मी रोज जात होती आणि जॉगिंग वगैरे करत होती पण मग थोड्या दिवसांनी काय झालं माझ्या धावण्यात सुधारणा झाली धावण्यात सुधारणा झाली आणि मग हळूहळू स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागली मग जेव्हा भाग घ्यायला लागली तर मग माझं पेपरला आलं मॅडम पेपरला आल्यानंतर मग जे गृहस्थ मला नाव ठेवत होते हसत होते मग तेच म्हणाले की मॅडम तुमचं ना पेपरला बातमी आले पेपरला बातमी आली मला काय माहित नव्हतं ते सुरुवातीची गोष्ट सांगते मी हो मॅडम तुमचा फोटो पण आलाय आणि तुमची पेपरला बातमी आली समजा पुढे गेलं अहो काही तुमचं पेपरला लागलं मी कोणी म्हणत अगं बघितलं का त्यांच्या मिसेसला ह्याच आहे त्या मावशी फोटो आलाय ना तर ह्याच मावशी आहे तर असं मला येत नाही आहे जसं माझं मला आधी हसत होते नावं ठेवत होते डिंगल टवाई करत होते तर मग तेच लोक माझं अभिनंदन करायला लागले माझं कौतुक व्हायला लागले हा अशा प्रकारे मला तोंडी अनुभव आला आणि हाही अनुभव आला आपण ज्यावेळेस एखादं ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला एक न अनेक समस्यांना तोंडही द्यावं लागतं तसंच समाजाशी सुद्धा आपल्याला त्यांचे वादविवाद म्हणावे किंवा त्यांचं हे सगळं आपल्याला सहन करावंच लागतं आणि त्या आता तुम्ही म्हणताय जसं की तुम्ही जेव्हा आजारी होता तुमचं वय खूप होतं आणि आता तुम्हाला इतकं यश मिळालेलं आहे निवळ चालण्यामुळं किंवा धावण्यामुळं तुम्हाला इतकं यश मिळालेलं आहे त्याची तुमची आपोआपच आवड निर्माण होत गेली तुम्ही विविध स्तरांवर स्पर्धेसाठी जायला लागलो मग काही तेव्हाचं वजन

0: वजन काय
1: पाहिजे सांगताय मॅडम. तेव्हा माझा जवळजवळ 75 ते 76 किलो वजन झालं होतं. आता माझं 58 ते 59 किलो वजन आहे.
0: म्हणजे खूप मोठा बदल झाला.
1: मला खूप बदल झाला. जॉगिंगने करणारे आणि चालणारे या सर्वांनी जो आम्ही पुन्हा हळूहळू स्पर्धा करायला लागली तर मी काय सांगते, जो बाळ जेव्हा त्या हिरव्या रंगाकडे गेला तेव्हाच माझा एवढा आत्मविश्वास वाटला की मग ते मी बंदच करू शकले. माझं शरीर कुठून म्हणजे जाऊन नाही जायचं. इच्छा जरी नसली की नाही बाबा आज खटला आहे नाही आता आई आता तुम्ही कुठं कोण आले जाऊ द्या आजच्या दिवस जाऊ नको मुलगा म्हणायचा माझा नाही रे माझे गेलं पाहिजे.
0: पण आता तुमचं वय तुम्ही म्हणताय 60 वर्ष. तर 60 वर्षांमध्ये आपण असं म्हणतो की आता नातवंडांना सांभाळ आराम करू आता घरामध्ये शांत निवांत राहू. पण जिथे हा विचार व्यक्त करतो आहे तिथे तुम्ही खरंच यश मिळवता आहात आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तुम्ही सहभाग नोंदवता आहात तर याबद्दल खरंच तुमचं खूप कौतुक आहे. आता आजच्या महिलांसाठी विशेषतः मध्यम वयीन असेल आणि ज्येष्ठ महिलांसाठी तुम्ही काय सांगितले
1: की मध्यम वयीन महिलांना हेच सांगेल मॅडम की डायरेक्ट दहा हे सांगणार नाही मी. पण तुम्हाला जी आवड आहे सायकल हा इतका छान व्यायाम आहे. सायकल सुद्धा चालवू शकतो. योगा आहे चालण्याचा व्यायाम आहे. जॉगिंग आहे. कारण महिलेने हे केलं पाहिजे आपल्या तब्येतीसाठी. कारण माझा स्वतःचा हा अनुभव आहे की मी या खेळण्या धावण्यातूनच माझं आरोग्य सुधारलं आहे. हा तर त्यामुळे मी हे सांगेन की तुम्ही तुमची आवड जपा. आपल्या तब्येतीसाठी आपण धावलं पाहिजे. कारण किती श्रीमंत असो किती पैसा असो पण जर आजारपण वगैरे लागतो तर त्याला काही अर्थ उरत नाही. म्हणून सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपलं आरोग्य आहे. तर मग आपण आपल्या आरोग्यासाठी तरी तेवढं केलं पाहिजे. आणि ज्येष्ठ महिलांनाही मी हेच सांगेन की निदान चालण्याचा तरी व्यायाम त्यांनी केला पाहिजे. असं जर का तेवढं केलं तरी तब्येतीसाठी म्हणजे बराचसा फरक पडतो. बिंदी वगैरे नॉर्मल डायबिटीस हे ज्या गोष्टी आहेत ह्या त्यापासून लांब राहतो. असं मी हे सगळं मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो.
0: खरंच काय खूपच छान. आता काही पुढील काळामध्ये तुमची अजून कोणती स्वप्न किंवा ध्येय आहेत का
1: मॅडम? माझी ध्येय आहे माझं स्वप्न आहे 10 वर्षापासून मी यामध्ये आहे. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आता मी मला पाहिजे तसं यश मिळाले. खूप आनंदी आहे मी पण माझा परिवार पण. आता माझ्या परिवाराची पण हीच इच्छा आहे की नाही तू आता आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली पाहिजे. आणि माझंही ते स्वप्न आहे. आणि ते सर्वांच्या शुभेच्छा असल्या तर निश्चित पूर्ण होईल. मी प्रयत्न करेन असं मला वाटतं. आता

0: कराई करावं लागतो आणि त्यासोबतच मग तुमच्या आरोग्याकडे तुमच्या भागामध्ये आरोग्य सुधारतं तुमचा राय होतो त्यामुळे पण मग जर तुमच्या खानवानाकडे की तुमच्या आहाराकडे तुम्ही कोणती विशेष काळजी घेतात
1: मॅडम माझं शरीर जे आहे तेच आरोग्याकडे नेणार आहे आणि ते लवकर उठते मीच असं कडधान्य असतं ते मोड आलेलं ते मी घेते काही फळं असतात एखादं फळ घेते आणि त्याच्यानंतर मग मी जेवण करते
0: जेवण्यावर असं आपण म्हणतो की पचन शक्ती कमी झालेली असते त्याबद्दल
1: मला असं म्हणजे वाटतं की मी जे खाते मॅडम मला ते व्यवस्थित पचते मी असं अधे मध्ये अटल सटल असं काही खात नसते व्यायाम माझा अगदी मॅडम मी पहाटे जर पटांगणावर गेली ते दीड पावणे दोन तास मला घरातून जाऊन घरी येण्यापर्यंत होतात मग त्यानंतर मी फिरसं घरातला आवरावर केल्यानंतर योगा असतो माझा योगा करते मी दीड पावणे दोन तास माझे योगामध्ये
0: जातात सोबत घरकामांनाही मदत कर
1: हो अगदी बाजूला माझ्या नातीचं हो करणं पिढा तयार करणं स्वयंपाकाची आवड आहे मी थोडंफार मदत करते सुनबाईला
0: आता तुमच्या यशामुळे इतर महिलांना कशी प्रेरणा मिळेल त्याबद्दल तुम्हाला काय लागतं
1: मॅडम निश्चितच प्रेरणा मिळाली आहे आणि जोपर्यंत मी म्हणजे माझ्या याच्यातून त्यांना प्रेरणा मिळते कारण आमच्या शेजारी तर त्या मी जेव्हा जॉगिंग करायला लागले तर मग त्या कधी कधी फिरायला यायच्या सोबत सोबत असायच्या मागे पुढे असायच्या पण मी जशी जॉगिंग करायला लागली धावायला लागली मग त्यांनी विचार केला बापरे यावी तर माझ्या आईच्या वयाच्या आहे तर ह्या धावतात तर मग मी काय नाही मग मला विचारपूस करायला लागला मावशी तुम्ही काय खाता मावशी तुमचं हे कसं काय आहे तुमचं दुखत नाही का पाय वगैरे असं तर मी म्हटलं नाही दुखणं झाल्यासाठी तर मी हे करते आहे तर मग त्या सुद्धा धावायला लागल्या आणि आपलं खंडेश्वरम पण 2000 झालेला आहे मग त्या माझ्यासोबत खंडेश्वरम मध्ये पण सहभाग घेतात आणि पूर्ण करतात ते यशस्वीरित्या

श्रोतो गीत व्यवहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतो आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप वर देखील आपण ऐकू शकता. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सरकारनामा या चित्रपटातील अजय झंकार यांचं गीत आनंद मुळक यांनी संगीतबद्ध केलेलं, त्याचवर कविता कृष्णमूर्ती यांचा.

गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतहोबाळतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अश्रुतावाहिनी कार्यक्रमात यानंतर ऐकूया आम्ही दोघी या चित्रपटातील वैशाली महाडे यांनी गायलेलं हे गीत आहे गुरु ठाकूर यांचं संगीतबद्ध केलंय मंगेश दाटे यांनी

0: सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील हे गीत होतं माझं घर माझा संसार या चित्रपटातील. आणि या गीताबरोबरच श्रोते हो गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमचे कार्यक्रम प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचा 1:30 ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आपण ऐकू शकाल आणि 1:40 भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा दौऱ्यावर. 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकासकामांचं करणार उद्घाटन आणि पायाभरणी. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉकड्रिल. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना चेन्नईत सुरू. नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा राज्याच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती आज ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यातल्या पहाडपूर या त्यांच्या मूळ गावी पोहोचले आहेत. मुर्मू त्यांच्या 68व्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ओडिशा सरकारच्या 2 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री सहभागी होणार आहेत. ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा, शिक्षण आणि सिंचन यासारख्या क्षेत्रांमधल्या 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रधानमंत्री जनसभेला संबोधित करतील. दरम्यान प्रधानमंत्री आज पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथं होणाऱ्या पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी होणार असून विविध विकासकामांचं उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. 210 जास्त इंडियन मिशनच्या पुढाकारातून हे कार्यक्रम होणार आहेत. उद्या योग दिनाचा मुख्य कार्यक्रम कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज 68वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्या आपल्या वडिलांच्या गावी ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यातल्या पहाडपूर इथं आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही आज पहाडपूर इथं पोहोचून मुर्मू यांच्यासह त्यांच्या गावाचा दौरा केला आणि विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. तत्पूर्वी मोदी यांनी राष्ट्रपतींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. मुर्मू यांची साधी राहणी, विनम्रता आणि सेवाभाव देशवासियांना प्रेरित करत राहील अशा शब्दात प्रधानमंत्री मोदी यांनी मुर्मू यांच्याविषयी समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये गौरवोद्गार काढले. दरम्यान ओडिशा सरकारला 2 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तानं एका जाहीर कार्यक्रमातही राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री उपस्थित राहणार आहेत. यावेळी 47,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकासकामांचं लोकार्पण होणार आहे.

0: पश्चिम बंगाल दिन हा दिवस भारताचा अविभाज्य भाग म्हणून राहण्याच्या पश्चिम बंगालच्या संकल्पाचं प्रतीक आहे अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रसारमाध्यमांद्वारे पश्चिम बंगाल दिवसानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही पश्चिम बंगालमधल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. बँका मालमत्ता क्षेत्रातील कंपन्या आणि कर्जदार यांच्यातल्या संगनमताबाबत सर्वोच्च न्यायालयानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. कर्ज थकबाकीच्या प्रकरणांमध्ये होत असलेल्या तडजोडीविषयी न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. करदात्याकडून जमा झालेला सार्वजनिक निधी बँकांकडून कर्ज स्वरूपात दिला जातो, मात्र त्याच्या वसुलीसाठी आवश्यक प्रयत्न केले जात नसल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती व्ही मोहन यांच्या पीठानं नोंदवलं. लोकांच्या कल्याणासाठी खर्च होणं आवश्यक असलेल्या सार्वजनिक निधीचा गैरवापर होत असल्याबद्दल न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज NTA देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं. परीक्षा पारदर्शक सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत NTAच्या मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नीट यूजी फेर परीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं NTA सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर CCTV कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी GPS बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही NTA सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. देहरादूनमध्ये परीक्षेच्या दिवशी गर्दी जमवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट UG फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11:30 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं NTA सांगितलं आहे. दरम्यान नीट परीक्षेदरम्यान पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून गैरप्रकार झाल्याचं आढळलं असून याआधीच्या उपाययोजनांमुळे ते रोखता आलेले नाहीत, त्यामुळे ही बंदी योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
0: उद्या होणाऱ्या नीट UG फेर परीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथे परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची NTA तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं NTA महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही समाजमाध्यमांवरून याकडे लक्ष वेधलं होतं. त्यानंतर NTA दखल घेत चूक सुधारली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना चेन्नईतील MA स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान भारतानं या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतलेली आहे. भारतीय माहिती सेवेतले सेवानिवृत्त अधिकारी दीपांकर मुखोपाध्याय यांचं काल कोलकाता इथं अल्प आजारानं निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. माहिती आणि प्रसारण खात्याच्या विविध माध्यम कार्यालयांमध्ये त्यांनी काम केलं होतं. आकाशवाणीचे सिंगापूर प्रतिनिधी.

म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा दौऱ्यावर. 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकास कामांचं करणार उद्घाटन आणि पायाभरणी. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. नीट UG 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉकड्रिल. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना चेन्नईत सुरू. नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरिकृष्ण मोटघरे. भंडारा जिल्ह्याच्या विकास कामांना अधिक गती देण्यासाठी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी विविध महत्वाच्या शासकीय प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत कामांची गुणवत्ता, सुविधा आणि जनहिताच्या दृष्टीनं आवश्यक बाबींवर त्यांनी सूचना दिल्या. भंडारा जिल्ह्याच्या 63 धरण तलावांत उपयुक्त पाणी केवळ 25.662 दशलक्ष घनमीटर म्हणजे 31.24% साठा शिल्लक आहे. मोहाडीतील हिवरा लघु प्रकल्प आणि साकोलीतील वलमाजरी आणि केसलवाडा हे जुने मालगुजारी तलाव पूर्णपणे कोरडे पडल्यानं उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडण्याची शक्यता कमी झाली आहेत आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता पसरली आहे. भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील कोदुर्ले येथील जंगलात लाकूड कापण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय इसमावर बिबट्यानं हल्ला करून त्याला जागीच ठार केले. हा संपूर्ण थरार मृतकाच्या पत्नीच्या डोळ्यादेखत घडला असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आयुध निर्माणी कार्यालय भंडारा यांच्या संयोजनाखाली कार्यरत नगर राजभाषा कार्यान्वयन समिती आयोजित अर्धवार्षिक बैठकीत सन 2025-26 करिता बँक ऑफ इंडिया अग्रणी जिल्हा कार्यालय भंडारा यांना तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैनगंगा नदीच्या काठावर पवनी आणि अडाळ पोलिसांनी कारवाई करत अवैध हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त करत 1,70,000 मोहफुल सडवा नष्ट केला. सहाय्यक आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन यांच्याद्वारा धडक मोहीम राबवत भंडाऱ्यातील 2 ठिकाणी पतंजली सेंटर इथं धाड टाकून सुमारे 30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील देवादी इथं मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी 7 दुकाने फोडून त्यातील रोख रक्कम लंपास केली. मात्र पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत 2 आरोपींना अटक करत चोरीची रक्कम देखील हस्तगत केली. गोंदियातील वृद्ध दाम्पत्याला मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन घराबाहेर काढणाऱ्या मुलाविरोधात जिल्हाधिकारी तथा वरिष्ठ नागरिक अपील प्राधिकरणानं महत्वपूर्ण निर्णय देत संबंधित घर हे वृद्ध दाम्पत्याच्या मालकीचे असल्याचं स्पष्ट करत मुलाला 15 दिवसांत घर खाली करण्याचे आदेश देण्यात आले. रोजगार हमी योजनेचे 2 वर्षांपासूनचे थकीत पैसे न मिळाल्यानं एका तरुणानं जिल्हा परिषदेत मे भी कॉक्रोच असे फलक लावत अनोखी भीक मांगो आंदोलन केले. गोंदिया शहरात प्रथमच कॉमर्स की पाठशालाच्या वतीनं भव्य बिझनेस रियालिटी शोचे आयोजन करण्यात आले. यात युवा उद्योजकांनी स्टार्टअप कल्पना सादर केल्या. उत्कृष्ट स्पर्धकांचा रोख पारितोषिके आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं आयोजित विशेष समर कॅम्पचा उत्साहात समारोप झाला. 12 आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी योग, संगीत, तायक्वांदो, पेंटिंग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि आत्मनिर्भरतेचं प्रशिक्षण घेतलं. विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचं प्रदर्शनही भरविण्यात आलं. डोगीपार परिसरात LCB पथकानं 38 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त केला. थार वाहन, 4 मोबाईलसह सुमारे 54,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मे महिन्यात गेल्या 12 वर्षांतील उच्चांक गाठत गोंदियातील तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाज आणि सिंधी समाजाच्या वतीनं गेल्या 65 वर्षांपासून रेल्वे स्थानकावर प्रवाशांना मोफत शीतल जलसेवा देण्याची परंपरा आजही कायम आहे. दूषित पाणी पुरवठा, वाढते लोड शेडिंग आणि वीज दरवाढीच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर मटका फोडो आंदोलन करण्यात आले.

0: शहरातील सुमारे 30,000 कुटुंबांना गढूळ पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला. पर्यावरण दिनानिमित्त वृक्षधरा फाउंडेशननं झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत गोंदिया शहरात जनजागृती मोहीम राबवली. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड थांबविण्याचे आवाहन करण्यात आले. तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयात मासेमारीच्या बोटीतून फिरताना बोट उलटल्यानं 2 तरुणांचा मृत्यू झाला तर 7 जणांना सुखरूप वाचविण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नवनियुक्त राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांच्या गोंदियातील प्रथम आगमनावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. त्यांच्या स्वागतार्थ भव्य रॅली काढण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीमुळे पूर्व विदर्भातील पक्षाला बळ मिळाल्याचं मानलं जात आहे. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरिकृष्ण मोटघरे.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, दुपारचे 1:45 आणि 4 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया यशुदास आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील हे गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं.

0: आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरातील हे गीत होतं वसंत बापट यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व.

करावं हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 झालेले आहेत. श्रोते हो, आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
2: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया सुजाता राऊत यांच्या मातीत मिसळण्याची गोष्ट या पुस्तकाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
3: लेखक लिहित जातो तेव्हा त्याचं भावविश्व तो हळूहळू पण अगदी निश्चयाने उलगडत जातो. धाग्याचा रीळ मोकळा करीत जावा असा. त्यातून जे साकारलं जातं ते वाचकाला भिडणारं असतं अगदी थेट अंतकरणापर्यंत. असं भिडणारं साहित्य आपल्यासमोर येतं तेव्हा त्याला दाद देण्याची गरज नसते, ती आतून उसळून येते आपोआप. त्याचं कारण ती असते सृजनाचा आविष्कार आणि त्याला प्रतिसाद म्हणून मिळालेला हुंकार. दुसरी गोष्ट ही की जेव्हा निबंध वजा लेखाचं लेखन होतं तेव्हा लेखकाकडून त्या लेखाला विषयानुरूप न्याय मिळायला हवाच, परंतु त्याचवेळी वाचकासमोर त्या लेखाचं सौंदर्य प्रतीत होत असताना लेखकाची प्रतिमाही नजरेसमोर साकार व्हायला हवी. अदृश्यपणे ही प्रतिमा सृजनाची आहे तशी ती त्यांच्या प्रतिभेची आहे, असा प्रतिभेचं देणं लाभलेला धनी सातत्याने समोर वावरत असायला हवा. ही निरीक्षणं का नोंद करीत आहे असा प्रश्न पडू शकतो वाचकाला. तर त्याचं उत्तर आहे सुजाता राऊत लिखित मातीत मिसळण्याची गोष्ट हा ललित लेखांचा संग्रह. हा संग्रह ललित लेखांचा आहे त्यामुळे लेखकाच्या सृजनशीलपणाला मर्यादा असणारच. तरीही त्या चौकडीत राहून जी मोशाफिरी करायची आहे ती त्यांनी मुक्तपणे नव्हे तर अतिशय बंदिस्तपणे केलेली आहे. एखाद्या कसलेल्या गवयाने खुलवलेल्या बंदिशीसारखी. या लेखसंग्रहात 24 लेख आहेत. कुठलाही लेख कुठेही कधीही उघडून वाचायला सुरुवात करा तो आपला ताबा घेत जातो. नैसर्गिक वातावरणात रमताना ते वातावरण जसा आपला अलवार स्पर्श हळूवारपणे तरी तितकाच स्वतःच्या प्रभावाने अंगभर आणि अंतकरणापर्यंत करत जातो तसा. लेखांना विषयांचं बंधन नाही, तरी त्यात प्रवास आहे. प्रवास वर्णने आहेत, निसर्ग आहे, त्याची विविध रूपं आहेत. नाती ज्या जिव्हाळ्याने जपतो तितक्याच आपुलकीने त्या निसर्गाची प्रवासाची वर्णने साकारलेली आहेत. ज्योतिबाच्या डोंगरावर विसावलेला ज्योतिबा आणि गिरनारच्या पर्वतावर विसावलेले दत्तगुरू, मथुरेहून द्वारकेला आलेला कृष्ण, गावच्या कोरड्या नदीपात्रातून ते रोमचे विध्वंस पावलेलं साम्राज्य आणि पॅरिसपर्यंतचा प्रवास, हिमालय द्वारकापर्यंत केलेला प्रवास, याचप्रमाणे रजनीगंधा, साहेब बीबी आणि गुलाम यातून भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीचा उत्तम अभिनय आणि त्यांचं व्यक्तिमत्व, असे सिनेमे साकारणारे दिग्दर्शक, असे अनेक विषय आहेत. त्यांच्याकडे पाहताना जी सौंदर्यदृष्टी असावी लागते प्रत्येक ठिकाणी ईश्वर पाहावा तशी काव्यमयताही आहे. ती केवळ स्वतःचीच नव्हे तर इतरांच्याही तरल भावनांचा समर्पक उपयोग केलेला आहे. ती मराठी आहे तसाच उर्दू, इंग्रजी आणि संस्कृत काव्यांचाही आहे. नुसतेच काव्य नाही तर ज्ञानेश्वरी, महाभारतातील, भागवतातील श्लोकांचेही संदर्भ इथे आलेले आहेत. प्रत्येक ठिकाणांचे व्यक्तीचे महात्म्य, वास्तव, इतिहास यांचा संदर्भ असेल उपतपशील असा आलेला आहे. जसा चित्रकार आपल्या सर्वांग सुंदर चित्रांची निर्मिती करताना त्याच्या खजिन्यातील सगळ्या रंगांचे उधळण करीत आहे, या सर्वांगीण कलांचा, सौंदर्याचा, सौंदर्यदृष्टीचा आणि तरलतेचा जो पट लेखिकेने लेखातून आपल्यासमोर साकार केलेला आहे तो प्रत्यक्ष आपल्यासमोर साकार होत आहे आणि आपण त्याचे साक्षीदार आहोत असंच वाटत राहतं. लेखांचा रमणीय प्रवास सुरू होतो शीर्षकापासून गवाक्षातून चंद्र दिसे

0: राज्यका तट हो। भूमि प्रेमाचं शुभ्र संगीत इस शहर में हर कोई व्यामोह करताना या लेखांच्या लेखिका आहेत सुजाता राऊत, कवयित्री सुजाता राऊत। त्यांच्या तरल भाव, जिवाळा आणि आलवार स्पर्शाने पुनीत झालेली ही लेखभूमी आहे। पानापानातून दरवळणारा सुपीक कसदार शैलीचा गंध मोहून टाकणारा आहे। मातीत मिसळल्यानंतर नुसता मृदगंध येतो असं नाही, तर त्यातून सृजनाचे सृष्टी प्रत्ययाला येते। मातीशी नातं असणाऱ्यांना हे वेगळं सांगण्याची गरज नाही। हा मातीत मिसळून नव्हे एकरूप झाल्याचा आविष्कार आहे, जो मनादृश्य स्वरूपात कायम रुंजी घालत राहणारा आहे। तसंच यातल्या भाषेचं माधुर्य सालंकृत मोहून टाकणारं हळुवारपणे अशा एकरूप झालेल्या सिद्धहस्त लेखणीचा सृजनवासा दीर्घकाळ लक्षात राहणारा आहे।
1: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आत्ताच आपण ऐकला सुजाता राऊत यांच्या मातीत मिसळण्याची गोष्ट या पुस्तकाचा सांगदेव काळे यांनी घेतलेला वेद। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।
2: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम श्रोते हो आम्ही पुनःप्रसारित केला। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। श्रोते हो, आमचे हे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता। दुपारचे 2 वाजलेले आहेत। पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी। आज कृषीवाणी अंतर्गत ऐकूया समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन।
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पिकांपासून गुणवत्तेचं आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी त्या पिकाला लागणारी सर्व प्रकारची अन्नद्रव्य योग्य प्रमाणात मिळणं गरजेचं असतं। नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समतोल पुरवठा झाला पाहिजे। हा पुरवठा होण्यासाठी मातीचं परीक्षण केलं पाहिजे। माती परीक्षण अहवालावरून आपल्याला त्या जमिनीत मूळचा अन्नद्रव्य साठा किती आहे हे समजतं। त्यानुसार आपण कोणतं पीक घेणार आहोत, त्याची अन्नद्रव्याची काय गरज आहे हे शिफारसीनुसार कळतं, आणि मग मूळ जमिनीतील उपलब्ध असणारी अन्नद्रव्य विचारात घेऊन शिफारसीनुसार त्या पिकाला किती आणि कोणती अन्नद्रव्य घालायची याचा मेळ घालणं म्हणजेच समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन। पिकांना समतोलपणे अन्नद्रव्याचा पुरवठा करणं हा अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा प्रमुख कणा आहे। मोठ्या प्रमाणावर नत्रयुक्त खतं वापरली जातात, त्यामानानं स्फुरदयुक्त पालाशयुक्त खतांचा आणि सूक्ष्म अन्नद्रव्य कमी प्रमाणात वापरली जातात। रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय खताचा वापरसुद्धा करणं आवश्यक आहे। पिकांची फेरपालट योग्य रीतीनं व्हायला हवी। पिकांची फेरपालट योग्य रीतीनं झाली नाही तर या सर्वांचा परिणाम जमिनीतील मूळ अन्नद्रव्याचं प्रमाण कमी कमी होत जातं आणि उत्पादन घटतं, जमिनीची सुपीकता कमी होते। म्हणूनच माती परीक्षणाच्या अहवालानुसार समतोल खतांचा आणि अन्नद्रव्याचा पुरवठा केला तर पिकांची उत्पादकता वाढते, मालाचा दर्जा, जमिनीतील अन्नद्रव्य कमतरता आणि जमिनीची कमी होणारी सुपीकता सुधारण्यासाठी मदत होते। जास्त प्रमाणात खतं दिली तर पिकांना अपाय होतो आणि कमी खतं दिली तर पिकांची वाढ खुंटते। म्हणून समतोलपणे खतं वापरली तर उत्पादन वाढतं आणि खर्च केलेल्या भांडवलापासून आर्थिक नफा वाढतो। एवढंच नाही तर सर्वात जास्त उत्पादन प्रामुख्यानं योग्य आणि समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापनावर अवलंबून असतं। म्हणून समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत। जमिनीतल्या मातीचं निदान करून त्या अहवालानुसार पिकांसाठी त्या जमिनीतील मूळ उपलब्ध असणाऱ्या अन्नद्रव्यांचा विचार करून कोणती आणि किती खतं घालायची याचा ताळमेळ साधायला हवा। वेगवेगळ्या विभागात नत्र, स्फुरद, पालाश आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आहे का की पुरेसा साठा आहे याचं परीक्षण करून घेणं आवश्यक ठरतं। बहुतांशी खतपुरवठा हा खाजगी विक्रेत्यांकडून केला जातो। त्यांनी शेतकऱ्यांना समतोल खत व्यवस्थापनाविषयीची माहिती देणं आवश्यक आहे। स्वतः शेतकऱ्यांनी नत्र, स्फुरद, पालाश या खतांच्या योग्य वापराबद्दल तसंच सेंद्रिय खतांचा वापर आणि योग्य त्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करण्यासाठी माहिती करून घेणं आवश्यक आहे। अशा प्रकारे समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना जमिनीतील अन्नद्रव्याची उपलब्धता, अन्नद्रव्य व्यवस्थापनातल्या अडचणी, समतोल अन्नद्रव्याची गरज या बाबी विचारात घेऊन अधिक उत्पादन मिळवण्यासाठी समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन करावं।

0: समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा. कृषीवाणी कार्यक्रम हा पुन्हा प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 2:05 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
2: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आज दैनंदिन जीवनासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
3: श्रोते हो, नमस्कार. आपले संपूर्ण शरीर निरोगी असणे ही आरोग्याची गुरुकिल्ली होय. मानवाच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या गरजात आता आरोग्याचाही अंतर्भाव करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. बिघडलेले आरोग्य सुधारण्याकरिता अनेक प्रयत्न, अनेक उपचार पद्धतींचा जन्म झाला आहे. परंतु उपचार पद्धतींच्या उपचारात बऱ्याच मर्यादा आहेत. आरोग्य टिकवणे, सुधारणे आणि वाढवणे याकरिता त्यावरील रामबाण उपाय योगच आहे. योगाचे अनेक प्रकार आहे. दैनंदिन जीवनात प्रत्येकाला प्रश्न पडतो की योग करावा का, कोणी करावा, किती वेळ करावा. तरुण, वृद्ध, अतिवृद्ध, व्याधीग्रस्त वा दुर्बल कोणीही योगाभ्यास करू शकतो. 12 वर्षानंतर योगासने प्राणायामांचा अभ्यास करावास हरकत नाही. 12 ते 16 वर्षाची मुले आसन प्राणायाम करतात, मात्र त्यांना याकरिता बसवले जाते. जर ते स्वतःहून इच्छुक असतील आणि भविष्यात त्यांना करिअर करायचे असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने जर ते करत असतील तर ते न केलेले बरे. या विद्यार्थी विद्यार्थिनींना स्मरणशक्तीत वाढ, एकाग्रतेत वाढ आणि ऐन परीक्षेच्या वेळी त्यांचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य जर चांगले राहावे असे वाटत असेल तर त्यांनी योगाचा अभ्यास करावा. सूर्यनमस्कार आणि प्राणायामात भ्रामरी, ओंकारनाद आणि ध्यान किंवा त्राटक याकरिता रोज 15 मिनिटे तरी देणे आवश्यक आहे. महिला आणि पुरुष यांनी आसनांच्या प्रत्येक प्रकारापैकी शरीर संवर्धनात्मक, शिथिलीकारक आणि ध्यानात्मक तसेच रोग प्रतिबंधात्मक, रोगनिवारक आणि निर्मोक्ष अर्थात व्यसन वाईट सवयी घालवण्याकरता या योगोपचार पद्धतींचा दैनंदिन जीवनात उपयोग करून घेता येतो. आपल्या दैनंदिन शारीरिक क्रिया प्रक्रियांमुळे स्नायूंना थोडासा ताठरपणा आलेला असतो. शरीरातील सांधे आखडलेले असतात. हे सांधे आणि स्नायू मोकळे करून सहज स्थितीला आणण्याकरिता चलनक्रिया, पूरक हालचाली करता येते. यात आपण 10 मिनिटे याकरिता आपण वेळ देऊ शकतो. उभे राहून मान खाली वर करणे, मान उजवीकडे डावीकडे वळवणे, मान गोल फिरवणे 2-3 वेळा हळूहळू करावेत. खांद्यांचा व्यायामसुद्धा करावा, कमरेचा व्यायाम करावा, गुडघ्यांचा व्यायाम 2-3 वेळा करावा. योगासनांकरिता 20 ते 25 मिनिटे वेळ दिल्यास उभ्या स्थितीतील ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, अर्धचक्रासन, पादहस्तासन, उत्कटासन, नटराजासन, वीरासन, गरुडासन, संतुलासन यापैकी आपल्याला जमतील अशी 4-5 आसने करावीत. बैठक आसनामध्ये पर्वतासन आहे, भद्रासन आहे, उष्ट्रासन, चंद्रासन, शशकासन, वक्रासन, वज्रासन, पद्मासन, पश्चिमोत्तासन, सुप्त वज्रासन यापैकी आवश्यक जमतील अशी आसने करावीत. पोटावर झोपून जी आहे शल्भासन, मकरासन, भुजंगासन, धनुरासन, तिर्यक भुजंगासन, मार्जरासन यातीलही आपल्या शरीराला मानवेल अशी करून घ्यावी. पाठीवर झोपून उत्तानपादासन आहे, अर्धालासन, हलासन, सर्वांगासन, सेतुबंधासन, पवनमुक्तासन आहे, मत्स्यासन, नौकासन, शवासन यापैकी काही आसने आपण करावी. प्राणायामात चंद्रभेदन, सूर्यभेदन, भस्रिका, कपालभाती, बंद लावणे, अनुलोम विलोम.

0: भ्रामरी, नाडीशोधक, ध्यानात्मक यात प्राणायामाकरिता 20 मिनिटांचा वेळ द्यावा. आपल्याला जर कमी वेळ असेल तर कमीत कमी 7 सूर्यनमस्कार, काही पूरक हालचाली आणि 2-3 प्राणायाम असे अर्ध्या तासाचे पॅकेजही होते. आपण पूरक हालचाली, अनेक आसने, प्राणायाम या गोष्टींचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग करता येईल हे पाहिले.
1: दैनंदिन जीवनासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकलीत. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत, कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम श्रोते हो पुन्हा प्रसारित करण्यात आला. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आमचे हे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर काही क्षणातच.

श्रोतेहो, आमचे हे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर काही क्षणातच.

0: दुपारचे 2:10 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
2: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आपण एक सामान्य नागरिक म्हणून काय करावे तर आपण तातडीने ड्रेनेज आणि नाले साफ करायला हवे. नाल्यांना अडथळे तर येत नाहीत ना. कचरा, वाळलेली पाने, प्लास्टिक आणि इतर अडथळे आपण तात्काळ काढायला पाहिजेत, जेणेकरून पाणी मुक्तपणे वाहून जाईल. महत्त्वाच्या रस्त्यावर आणि परिसरात पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. प्रवाही पाण्याच्या मार्गातील अडथळे पंपाच्या सहाय्याने तात्काळ दूर करावे. पिण्याच्या पाणी फिल्ट्रेशन आणि क्लोरिनेशन करायला पाहिजे. पाणी उकळून प्यायला पाहिजे. वैयक्तिक स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाय. आपण बाहेरून आल्यानंतर नेहमी हात धुवायला पाहिजे. पावसाळ्यात जर आपल्याला जखम झाली तर अशा जखमांची विशेष काळजी घ्यायला हवी. प्राण्यांना देखील आपण अशा वेळी सुरक्षित ठिकाणी हलवणे महत्त्वपूर्ण ठरते. पावसाळ्यातला आहार कसा असावा? पावसाळ्यात पचनशक्ती थोडी मंदावते, म्हणून हलका, ताजा आणि गरम आहार घ्यावा. उकळलेले पदार्थ, खिचडी, मूग डाळ, भाज्या, सूप, फळे आणि स्वच्छ उकळलेले पाणी यांना प्राधान्य द्यावे. रस्त्यावरील पदार्थ, शिळे अन्न, जास्त तेलकट तिखट खाणे तसेच थंड पेये टाळली पाहिजेत. भाज्या व फळे नीट धुऊन वापरावीत. आहारात हळद, आलं, लसूण यांचा योग्य वापर केल्यास प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. स्वच्छता आणि योग्य आहार यामुळे पावसाळ्यात आरोग्य चांगले राहते. घनकचरा वर्गीकृत करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे, जैववैद्यकीय व औद्योगिक कचरा वेगळा करून कचऱ्याचे योग्य पद्धतीने निवारण करावे. कचरा आणि सांडपाण्याच्या मुख्य प्रवाहात सोडू नये. मृत प्राणी व मानवी अवशेषांची योग्य व्यवस्थाही लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी आरोग्य विभागाचे निर्देश समजून घेणे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच या अवशेषांचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. स्थानिक प्रशासनाचे प्रयत्न. रस्ते, पूल, ड्रेनेज व्यवस्था, रुग्णालये आणि आश्रय केंद्रे तयार ठेवावी. आवश्यक असल्यास लोकांचे स्थलांतर आणि तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करावी. सामुदाय सहभाग आणि जागरूकता. शेजाऱ्यांना मदत करणे, स्वच्छता मोहिमेत सहभागी होणे, जलप्रदूषण रोखण्यासाठी स्थानिक स्वच्छता परिषदेने प्रयत्न केले पाहिजे. ही सर्व उपाययोजना केवळ आपले आरोग्य आणि जीवनमान सुरळीत चालावी यासाठी नाही तर वातावरणाचे संतुलनही या माध्यमातून राखले जाईल. पावसाळ्यातील आपली व आपल्या परिसरातील लोकांची काळजी घेण्यासाठी आपण नेहमी सतर्क राहायला हवे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक नागरिकाची छोटीशी जबाबदारी खूप मोठा फरक घडवू शकते. नदी, नाले, पाण्याच्या स्रोतांची काळजी घेतली पाहिजे, तरच आपण जलजन्य रोगांपासून परिसराचे संरक्षण करू शकतो. स्थानिक प्रशासनाशी हात मिळवून काम केल्यानेच आपला परिसर सुरक्षित, स्वच्छ आणि दीर्घकालीन दृष्ट्या तंदुरुस्त राहील. थांबूया. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4 आणि शेवटचा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. आणि श्रोतेहो, याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
0: श्रोतेहो, परिसर हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:15 होत आहेत. ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करू. ठीक 2:15.

0: 3-0 से हराकर पहली जीत दर्ज की। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। दुपारचे 2:30 वाजलेले आहेत। आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। आज नादब्रह्म अंतर्गत ऐकूया कर्नाटक शैलीतील संगीत। गोविंद बालकृष्णन यांचं गायन राग भैरवी यांना व्हायोलिन साथ केली आहे पी नारायणन यांनी आणि मृदुंगम साथ आहे AL नाथ यांची। ऐकूया गोविंद बालकृष्णन यांनी गायलेला राग भैरवी।

0: गोविंद बालकृष्णन यांनी गायलेला राग भैरवी श्रोते हो आपण ऐकलात. यांना व्हायोलिन साथ केली होती पी नारायणन यांनी आणि मृदुंगम साथ होती ए एल नाथ यांची. याबरोबरच कर्नाटक शैलीतील शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथे संपत आहोत. नादब्रह्म हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसारभारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवरून. तसंच हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व या विषयी योगोपचार तज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
2: श्रोतेहो योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी.
3: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग कसा उपयोगी पडतो ही सांगणारी नाटिका मन वढाय वढाय.
2: उद्यापासून नियमितपणे आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि मनशांतीसाठी योगासन आणि प्राणायाम करणार आहोत नित्य नियमाने.
3: हीच प्रसन्नतेची गोळी आपल्याला दररोज नियमितपणे घ्यायची आहे. काय मग प्रॉमिस करा.
4: यस प्रॉमिस.
2: अवश्य ऐका जागतिक योग दिनानिमित्त विशेष नाटिका मन वढाय वढाय.
3: रविवार दिनांक 21 जूनला सकाळी 10 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
0: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप यासहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजतात. श्रोतेहो ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या ठीक 3 वाजता.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉक ड्रिल. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विकासकामांच्या कोनशिलेचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते अनावरण. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या 5,500 जादा गाड्या. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. आणि पवनराजे निंबाळकर खून खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 आरोपींची निर्दोष मुक्तता. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून त्याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत एनटीएच्या मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. देहरादूनमध्ये परीक्षेच्या दिवशी गर्दी जमवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे. दरम्यान नीट परीक्षेदरम्यान पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून गैरप्रकार झाल्याचं आढळलं असून याआधीच्या उपाययोजनांमुळे ते रोखता आलेले नाहीत, त्यामुळे ही बंदी योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
0: कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विविध कामांच्या कोनशिलेचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज करण्यात आलं. मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामांचा या विकास आराखड्यात समावेश आहे. अंबाबाई मंदिर कॉरिडॉरच्या माध्यमातून विकासही आणि वारसाही ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली जात असल्याचं अमित शहा यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात अयोध्येतील राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, केदारनाथ, बद्रीनाथ आणि सोमनाथ मंदिरांच्या विकासाची कामं झाल्याचा उल्लेख अमित शहा यांनी यावेळी केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबिटकर आणि अन्य मंत्री तसंच अधिकारी उपस्थित होते. दरम्यान तत्पूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक अंबाबाईचं दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात 143,90,00,000 रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्ती या कामांचा यात समावेश आहे. मंदिराचं पुरातन वैभव आणि भव्यता जपण्यासाठी सभोवतालच्या 41 लहान मोठ्या मंदिरांचे संवर्धन, नगर प्रदक्षिणा

मार्गाचे सुशोभीकरण आणि मंदिर परिसर विकासाची कामंही हाती घेण्यात येणार आहेत. उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. येत्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळानं 5,500 विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. राज्यातल्या कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं. भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून विशेष बसची नोंदणी करावी, असं आवाहन त्यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळं पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यात विविध ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि इतर 7 आरोपीची विशेष सीबीआय न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाची पूर्ण भिस्त माफीचा साक्षीदार झालेला पारसमल जैन याच्या साक्षीवर होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला आणि आरोपींची मुक्तता केली. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची नवी मुंबईतल्या कळंबोली इथं गोळ्या झाडून हत्या झाली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास नवी मुंबई पोलिसांनी केला, नंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं. मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आज दुसऱ्या दिवशीही सुरू असून बेस्टच्या ताफ्यातल्या 2,766 गाड्यांपैकी केवळ 4 गाड्या रस्त्यावर धावत आहेत, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बेस्ट बस उपलब्ध नसल्यानं प्रवाशांना टॅक्सी, ऑटोरिक्षा आणि इतर वाहनांचा पर्याय अवलंबावा लागत आहे. बेस्ट संपाची कल्पना नसल्यामुळे अनेक प्रवासी काल बस थांब्यावर ताटकळत उभे होते, मात्र आज संपाची कल्पना असल्यामुळे प्रवासी इतर पर्यायाकडे वळल्याचं दिसलं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं बफर साठा योजनेअंतर्गत नाफेड NCCF मार्फत खरेदी होत असलेल्या कांद्याला पुन्हा एकदा दर वाढवून दिले आहेत. 80 रुपयांची वाढ क्विंटलमागे करण्यात आली असून गेल्या 40 दिवसात तिसऱ्यांदा दर वाढवून दिले आहेत. एकूण 495 रुपये दर मिळाला असून आजपासून हा दर लागू असेल. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना चेन्नईतील MA चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 19 षटकात 4 गडी बाद 99 धावा झाल्या होत्या. विदर्भातल्या शिक्षक चळवळीतले प्रभावी संघटक, माजी आमदार आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राध्यापक BT देशमुख यांचं काल निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. देशमुख यांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी आणि शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी सातत्यानं संघर्ष केला. प्राध्यापक आणि शिक्षक नेते म्हणून उच्च शिक्षण क्षेत्रातल्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रभावी नेतृत्व केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.
नीट ऐवजी 2026

0: फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचा मॉकड्रिल, गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना, कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत 1,445.97 कोटी रुपयांच्या विकास कामांच्या कोनशिलेचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते अनावरण, आषाढी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या 5,500 जादा गाड्या, आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार, आणि पवनराजे निंबाळकर खून खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 आरोपींची निर्दोष मुक्तता। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार।
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। दुपारचे 3:10 आणि 39 सेकंद झालेले आहेत। अस्मिता वाहिनीवरील पहिल्या सभेचे कार्यक्रम श्रोते हो आता इथेच संपवित आहोत। आज अस्मिता

प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 39 सेकंद झालेले आहेत. अस्मिता वाहिनीवरील पहिल्या सभेचे कार्यक्रम श्रोते हो आता इथेच संपवित आहोत. आज अस्मिता वाहिनीची दुसरी सभा दुपारी 3:55 सुरू होणार आहे, तेव्हा पुन्हा भेटूया आमच्या दुसऱ्या सभेत दुपारी 3:55. तोपर्यंत AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकू शकाल. पुन्हा भेटूया 3:55 अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत. नमस्कार.

एक नई खुशबू आ रही है, ऐसा लग रहा है जैसे बिल्ला अब

आपका एक वोट, एक चुनाव

हम पश्चिम बंग बिहार पर उन सपनों को

Thank you.

0: या कार्यक्रमात आज ऐकूया जागतिक योग दिनानिमित्त युवा योग शिक्षक कुमार महाजन यांच्याशी ज्ञानेश्वर बोबडे यांनी केलेला गप्पा. निवेदन आहे दर्शन गुजराती महापार यांचं. सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. ही जळगाव केंद्राची निर्मिती आहे. आता ऐकूया योग दिनानिमित्त हा विशेष कार्यक्रम.
1: मतलब है जोड़ना, मोह को मन से तोड़ना,
2: मानव को प्रकृति से जोड़ना, चित्त की रिक्तियों को सिकोड़ना.
1: बस इतनी सी बात लोगों को समझाए और हम सब मिलकर योग दिवस मनाए.
2: इसमें ना कोई खर्चा ना कोई और दिखावा है. स्वस्थ रहे कैसे, बस इतना ही बढ़ावा है.
1: लेकर चटाई हम सब धरती पर बैठ जाए और हम सब मिलकर योग दिवस मनाए.
2: नमस्कार, गुड इवनिंग मित्रांनो. मी नेहा
3: आणि मी तुमचा मित्र दर्शन. आजच्या आपल्या योग आणि या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो.
2: मित्रांनो, योगाचा प्रसार हल्ली देशभरातच नव्हे तर जगभरात होतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
3: संयुक्त राष्ट्राच्या 193 देशांपैकी 175 देशांच्या प्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. यावर विस्तृत चर्चा होऊन डिसेंबर 2014 मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. मित्रांनो, 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन हा केवळ भारतातच नव्हे तर जगभर साजरा करण्यात आला आणि तिथून पुढे तो जगभर साजरा केला जातोय.
2: तर मित्रांनो, याच आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त आज आपण भरपूर चर्चा करणार आहोत. पण त्याआधी मला दर्शनला नाव काहीतरी विचारायचं. जागतिक योग दिवस आहे बरोबर. जगभर योग दिवस साजरा केला जातोय. प्रत्यक्ष योग, प्राणायाम, व्यायाम करून लोक हा दिवस साजरा करतात. मग आपला काय विचार आहे माझ्याशी?
3: आपला मी तर जाणार आहे माझ्या घरासमोरच्या उद्याना.
2: कशासाठी?
3: कसं झालं म्हणजे, अगं तिथे पण योग दिन साजरा करतो ना आम्ही. पहाटे आम्ही सगळे एकत्र येतो आणि सामूहिक योगासन व प्राणायाम करतो.
2: अरे वा. आणि मग?
3: मग काय, ते झालं की छान पैकी तिथे आम्ही नाश्त्याची सोय केलेली असते. तिथे नाश्ता करतो आणि मग मी आणि जवळपास सगळे आपापल्या घरी जातात.
2: वा, किती छान. आणि मग रे दुसऱ्या दिवशी काय?
3: दुसऱ्या दिवशी काय, रोज रोज एवढ्या सगळ्या लोकांना नाश्ता देणं परवडेल का? आणि असा योग दिन 21 जून ला असतो दररोज. नाही कळत नाही तुला काही नाही?
2: हो ते पण आहे म्हणा. म्हणजे हे थेट पुढच्या 21 जून ला असत.
3: बरोबर, म्हणजे दरवर्षी योग दिवस साजरा करतो आम्ही.
2: वा, हो ना, किती छान. पण दररोज योग करायला नाही काही जमत तुला? मित्रांनो, असा कुठला पाहिजे नाही का याला. रोज व्यायाम करण्याची दोन आणि 21 जून ला मात्र तिथे हजर का, तर नंतर नाश्ता मिळतो ना. अरे लाज कशी वाटत नाही रे तुला? स्वतःची काळजी घ्यायची सुद्धा वाटत नाही.
3: मी काळजी घेतो आणि व्यायाम पण करतो. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, एक आसन प्रामाणिकपणे केलं आणि व्यवस्थित केलं ना की कोणतंच आसन करायची गरज पडत नाही.
2: हो का?
3: मग
2: कोणतं रे?
3: शवासन, जे मी पूर्ण मन लावून करतो.
2: हो ना, व्यायाम करायला नको त्याला. अरे सगळे लोक करतात, स्वतःची काळजी घेतात, त्यांना
3: करतो. एक मिनिट थांब, एक मिनिट थांब, सगळं सांगतो. आता मी एकाही शांत बसणार नाही. आपण एक वेळ शांत

0: तुमचं पुण्याला एकदा स्वागत आहे मित्रांनो.
1: दर्शन, तर मग मला असं वाटतं की आज जी आपल्याला योग विषयी माहिती मिळणार आहे ना, त्याला आपण सुरुवात केली पाहिजे.
0: नक्कीच. मित्रांनो, योग म्हणजे काय, योगासनं करण्याची पद्धत, त्याचे फायदे, या सर्व गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत योग शिक्षक कुणाल महाजन यांच्याकडून.
1: चला तर ऐकूया ज्ञानेश्वर बोबडे यांनी योगाविषयी कुणाल महाजन यांच्याशी केलेला गप्पा.
2: मित्रांनो नमस्कार. 21 जून हा विश्व योग दिवस 2014 ला भारत सरकारच्या मागणीनुसार युनायटेड नेशनने 21 जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून जाहीर केला. जवळपास 176 देशांनी याला मान्यता दिली. त्यानंतर 2015 ला पहिला योग दिवस थाटामाटात 150 देशांमध्ये साजरा करण्यात आला. जी आपल्या भारताची प्राचीन धरोहर आहे ती संपूर्ण जगापर्यंत पोहोचली, जेणेकरून जग जे आहे ते शारीरिक आणि मानसिकरित्या सुदृढ होईल आणि आपलं एक सुंदर आयुष्य जगण्यासाठी तयार होईल. जो 21 जून आहे हा जगभर जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याच निमित्ताने आपल्या स्टुडिओमध्ये आज युवा योग शिक्षक कुणाल महाजन आलेले आहे. ते मास्टर इन योगा, त्याचबरोबर त्यांनी योग शास्त्रामध्ये नेट सुद्धा क्वालिफाय केलेली आहे. त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया की योग म्हणजे काय आणि योग करण्याची किंवा आसनं करण्याची योग्य पद्धती कोणती आहे, योग जे आहे ते केव्हा करावे. त्याबरोबर युवक आणि योग हे समीकरण थोडस वेगळं करतंय, त्याच्याबद्दल सुद्धा त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार सर.
3: नमस्कार
2: सर. तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या युवा आणि या कार्यक्रमामध्ये.
3: धन्यवाद.
2: सर्वात पहिलाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो की 21 जून हा दिवस का निवडण्यात आला.
3: 21 जून हा फार मोठा दिवस असतो. तसं बघायला गेलं तर वातावरणामध्ये अनेक प्रकारे बदल घडत असतो. एका ऋतूनंतर दुसऱ्या ऋतूची या ठिकाणी सुरुवात झालेली असते. वातावरणामध्ये गारवा, पहिले दोन पाऊस झालेले असतात. आणि जसं मी म्हटलं की सर्वात मोठं कारण असं असू शकतं की हा फार मोठा दिवस मानला जातो. यामध्ये दिवस मोठा आणि रात्र छोटी. ज्याप्रमाणे दिवस मोठा आहे 21 जून, त्याप्रमाणे माणसाचं आयुष्य देखील हे फार वाढावं, मोठं व्हावं आणि हे मोठं करण्यासाठी योगाशिवाय दुसरा सर्वोत्तम पर्याय कोणताच नाहीये.
2: छान सांगितलं असेल तुम्ही की जसा दिवस मोठा आहे तसं योगाच्या आसनाच्या माध्यमातून माणसाचं आयुष्य सुद्धा हे मोठं व्हावं या उद्देशानं 21 जून हा दिवस त्यांनी निवडला असेल. थोडस जर आपण आता योगाकडे घेऊया, आपण म्हणतो योग योग योग, पण योग म्हणजे नक्की काय, योग मध्ये काय असतं याच्याबद्दल सांगा.
3: योग म्हणजे सर्वोत्तम जीवन जगण्याची एक प्रणाली आपण म्हटलं जाऊ शकतो. या योगामध्ये यम आहेत, नियम आहेत, आसन आहे, प्राणायाम आहे. त्याचबरोबर प्रत्याहाराच्या माध्यमातून आपण आपल्या इंद्रियांवर संयम करू शकतो. धारणा आणि ध्यानच्या माध्यमातून आपलं आत्मबळ, आपलं मनोबल आपण वाढवू शकतो. तर योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची एक प्रणाली अशी सर्वसामान्य व्याख्या असू शकते. मात्र योगाचे जे निर्माते आहेत

0: माझ्या पतंजली पतंजली योग शिकवलं त्यांनी आपल्या पतंजली योग शिकवण्यास म्हटलं समत्वम योग उच्चते. याचा अर्थ आपल्या जीवनशैली आपला स्तर हा योगाच्या माध्यमातून आपण उंचावू शकतो.
1: बरोबर आहे सर. योग जे आहे त्याच्यामध्ये भरपूर गोष्टींचा अंतर्भाव होतो. जसं आसने असतील, आणखी काही गोष्टी असतील, तर योगामध्ये काय काय अंतर्भूत आहेत, काय काय ठिकाणी समाविष्ट आहे याच्याबद्दल सांगा.
0: मी आता मागच्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हाला हेच म्हटलं की योग म्हणजे केवळ आसन आणि प्राणायाम असा सर्वसामान्यांचा भ्रम झालेला असतो. मात्र जसं जसं आपण योगात प्रवेश करतो तसं तसं आपल्याला कळतं की योग ही साधारण फार मोठी आहे. योगामध्ये नियम सांगितलेत, नियम सांगितलेत, आसन. आपल्याला जर वरच्या मजल्यावर जायचं असेल तर आपण एक एक पायरी करत जातो. तसं आयुष्याची पायरी करत जात असताना आपल्याला उच्च जीवनाकडे वाटचाल करायची असते आणि त्या उच्च जीवनाकडे वाटचाल करत असताना योग, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, शेवटची अवस्था जी आहे समाधी, सर्व योगांची इच्छित जे आपण ज्याला म्हणतो की शेवटपर्यंत पोहोचायचं म्हणजे समाधीपर्यंत पोहोचायचं, तर या सर्वांचं मिळून योग होतं. तर जो सर्वसामान्यांचा जो आहे की योग म्हणजे केवळ आसनं काहीतरी आसनं करायची आणि प्राणायाम, केवळ केलं नसून फार मोठी आणि समर्पक व्याख्या योगाची आहे.
1: आता योग जो आहे तो एक शास्त्र म्हणून आपण शिकतो. तुम्ही समाधीचा उल्लेख केला, तर शास्त्रीय दृष्ट्या समाधी म्हणजे काय म्हणता येईल?
0: शास्त्रीय दृष्ट्या समाधी म्हणजे सर्वोच्च आनंद. यामध्ये आत्म्याचं आणि परमात्म्याचं मिलन होतं, स्वतःचे सर्व संवेदना जातात, मन आणि बुद्धी इथे लय पावते आणि प्राण सुखाची अनुभूती समाधी अवस्थेमध्ये प्राप्त होते. मी सर्वसामान्यांना त्या ठिकाणपर्यंत पोहोचण्यासाठी फार कष्ट योगाच्या माध्यमातून घेणे आवश्यक आहे.
1: सामान्यपणे जर विचार केला तुम्हाला तर असं म्हणता येईल की खूप चांगलं कॉन्सन्ट्रेशन व्यक्तीमध्ये निर्माण होते आणि तो योग्य प्रकारे विचार करू शकतो.
0: सामान्य भाषेत सांगायचं तर समाधीची एक आपण असं म्हणूया की लहान मुलं अतिशय चंचल असतं, खोलकर वृत्तीरिती असते, पण जसं जसं ते मोठा होत जातो, जसं त्याला समज येत जाते, तसं तसं ते एक नॅचर होत जातो, परिपक्व होत जातो. त्याचप्रमाणे योग साधक वेगवेगळे आश्रम प्राणायाम करता करता परिपक्वतेचा दिसून जातो. विद्यार्थ्याची एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढते, चंचलता कमी होते योग साधनेच्या माध्यमातून. आणि जी एकाग्रता साधली जाते तेव्हा आपण सर्वसामान्य भाषेमध्ये समाधी म्हणून सांगू शकतो.
1: बरोबर आहे. तसेच वेगळी व्याख्या न घेता योग्य मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम असा मनुष्य जर निर्माण होऊ शकत असेल तर त्याला आपण समाधी म्हणून सांगू शकतो. आणखी एक प्रश्न असा होता की आसन, योगाचा आसन हा खूप मोठा भाग आहे आणि सामान्य नागरिकांपर्यंत तो आसन आणि प्राणायाम हे दोनच भाग मोठ्या प्रमाणात जातात. आसनाबद्दल सांगा की आपल्याला योग्य प्रकारे आसन काही त्रुटी न करतात, जो आसन करतो त्याला नुकसान न होणार, त्याला फायदा होईल अशा पद्धतीने योग्य पद्धतीने आसन कसं करावं?
0: शिक्षण घेत असताना त्यात महर्षी पतंजलींचे स्तोत्र नेहमी आमच्या समोर येतं. त्या आसनाबद्दल त्यांचं स्तोत्र असं आहे की स्थिरम सुखम आसनम. ज्या अवस्थेमध्ये तुम्हाला स्थिरता आणि सुखकारक रित्या तुम्ही बसू शकाल ते त्यांचं आसन. म्हणून तुम्ही कोणत्याही प्रकारचे आसन करा किंवा बघा किंवा हस्तक्षेत्र अनुभव घ्या, जोपर्यंत तुम्ही त्या आसनामध्ये स्थिर होत नाही, त्या आसनामध्ये तुम्हाला सुखदायक संवेदना येतील, तोपर्यंत ते आसन तुमचं व्यवस्थित लागलं नाही असं आपण म्हणू शकतो. म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला की आसन कसं करावं किंवा काय, तर तुम्ही आसन करत असताना वेगवेगळे प्रकारचे आसन सांगितले, कोणतंही आसन करत असताना तुम्हाला सुखकारक रित्या त्या आसनामध्ये बसता आलं पाहिजे आणि दीर्घकाळ.
1: एक आणखी असं की आसन करत असताना श्वासाचं खूप महत्व असतं, श्वास जो असतो त्याचं खूप महत्व असतं, तो केव्हा घ्यावा केव्हा सोडावा त्या आसनावर निर्भर
0: असतो.
1: याबद्दल थोडस सांगा की आसन करत असताना श्वास जे आहे त्याचं महत्व कशा प्रकारे आहे?
0: आसन करत असताना श्वासाचं महत्व तर फार अबाधित आहे की कुठल्याही प्रकारचं आसन करत असताना तुम्ही आसनाच्या स्थितीमध्ये असताना पुढची कृती करत असताना ती श्वास घेऊन करायची आहे की श्वास सोडत केली पाहिजे. थोडस एक उदाहरण देऊन सांगतो की आपण दैनंदिन आयुष्यामध्ये श्वासाशिवाय पर्याय नाही, आपण श्वास घेत असतो, पण आपल्या कामामध्ये आपण इतके व्यस्त असतो की आपलं लक्ष श्वासाकडे जात नाही. श्वास ही अनैच्छिक असलेली क्रिया आहे, ती निसर्गातच आपली आपली सुरू असते. मात्र आसन करत असताना उदाहरणार्थ समजा पवन मुक्तासन घेतलं, पवन मुक्तासनाच्या चौथ्या स्टेजला आपण मान उचलून कपाळ जेव्हा दोन्ही गुडघ्यांना लावतो त्यावेळेस जर श्वास सोडला तर आपलं पोट शिथिल होईल, पोट शिथिल झाल्यामुळे आपण आसन अधिक घट्ट पकडू शकतो. सूर्यनमस्काराच्या अनेक स्टेप आहेत, यात सुद्धा श्वासाला फार महत्व दिलं गेलं आहे. श्वास घेत आपण वर यायचं, श्वास सोडत आपण खाली जायचं. तर प्रत्येक आसनाच्या त्या कृतीवरती श्वास डिपेंड आहे की तुम्ही श्वास घेत आसन घेतलं पाहिजे की श्वास सोडत आसन केलं पाहिजे.
1: आणि यासाठी तुम्हाला काय वाटतं

0: kamu itu menjawab asam kereta, jadi ada tafsir marbel di sini plus saja.
1: Jadi, kami tafsir untuk kami itu amal bagalah mengikat kita tinggal bagun kutla perkasa asma kutla perkasa bangun kereta. Karena awal asalat ki yoga guru ke madinah tu marbel asam dihuni kini asam panen yang sudah dia kerana hayat. Tum saya kali asam kereta kami suka tafsir. Kalau tujuh pagi mana ke awal kita boleh kini sakti. Kalau sekarang ini panen sudah tafsir saya. Ini yoga rutin swas. तुम्हाला जायचं आहे म्हणजे त्यात चुकी केली तर तुम्हाला फायदा होणारी नुकसान होऊ शकतं म्हणून योग्य मार्गदर्शनाखाली तुम्ही प्राणायाम आणि आसन सर्व शिकून मगच त्याचं प्रत्यक्ष घरी प्रॅक्टिस करू शकता
0: म्हणून तुम्ही आता सर्व नमस्कार याबद्दल बोलूया सूर्यनमस्कार म्हणजे सर्व आसनांचा राजा असं आपल्याला म्हणता येईल तर सूर्यनमस्कार जर हा एकच जरी आसन तुम्ही केलं तर सर्व आसनं कमी जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात ज्या त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो तर सूर्यनमस्कारामुळे कोणते फायदे व्यक्तीला होऊ शकतात
1: सूर्यनमस्कार हे सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे किंवा आम्ही तर असं म्हणू की आजचे युवक सिक्स पॅक्स आणि या सगळ्या गोष्टींकरता व्यायामाचा वाढलेले आहेत तर व्यायाम आणि योग यांचा दुवा साधणारा प्रकार आम्ही सूर्यनमस्काराकडे बघू शकतो
0: अच्छा
1: जी आणि सूर्यनमस्कारामुळे शरीराच्या सर्व अवयवांवर आपण त्याचा परिणाम होताना बघू शकतो म्हणजे सामान्य भाषेत म्हणायला गेलं तर डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नाकापर्यंत असलेल्या सर्व अवयवांना ते एका प्रकारे ताण आणि शिथिलता दोघी प्राप्त करून देतो
0: अच्छा एक आणखी मला विचारू असं वाटतं की वयोगट जे आहेत आपले वेगवेगळे बालक असेल युवक असेल वृद्ध असेल त्यांच्यानुसार काही वेगवेगळे आसन आहेत का अत्यंत ते थोडस सांगा की बालकांनी कोणते आसन करावे युवकांनी कोणते आसन करावे किंवा वृद्धांनी कोणते आसन करू नये
1: जी
0: याबद्दल थोडंसं सांगा
1: आपण तीन स्टेप मानूया की बाल्यावस्था तरुण अवस्था आणि वृद्धावस्था बाल्यावस्थेचा जर विचार केला तर बालकाची शिथिलता शरीराची फार जास्ती असते त्यामुळे ते कुठल्याही प्रकारचा व्यायाम किंवा कुठल्याही प्रकारचा योग बिनधास आणि अतिशय समर्पक पद्धतीने करू शकतात मात्र या ठिकाणी आपण एक असा विचार करूया की शिक्षण त्यांचं सुरू आहे त्यांची चंचलता असते वाढतं वय असतं क्युरिओसिटी असते सर्व जाणून घेण्याचं त्यांचं मन असतं या ठिकाणी काही तुलनात्मक आसनं जर या मुलांनी केली तर तुलनात्मक आसनामुळे एकाग्रता वाढण्यास फार मदत मिळते तुलनात्मक आसन म्हणजे ज्या आसनांमध्ये शरीराचा तोल सांभाळावा लागतो अशा आसनांना आपण तुलनात्मक आसन म्हणू शकतात सर्वात सुंदर उदाहरण द्यायचं तर ध्रुव बाळाचं ध्रुव बाळाने ज्या आसनामध्ये उभं राहून तपश्चर्या केली त्या आसनाला ध्रुवासन मानलं गेलंय आसन अतिशय सोपं आहे एका पायावर उभं राहून दुसरा पाय दुर्गत लागत दुसऱ्या मांडीला म्हणजे दुर्गजवळ तो लावायचा आहे दोन्ही हात सरळ वर नमस्कार स्थितीमध्ये तर यामध्ये दृष्टी एकाग्र ठेवावी लागते एका ठिकाणी आणि तोल जो आहे तो शरीराचा तोल सांभाळावा लागतो हा तोल सांभाळण्याची जी कसरत आहे त्यामध्ये एकाग्रता साधली जाते आणि मुलांसाठी अशी जी तुलनात्मक दोन तीन आसनं जी आहेत ध्वजासन आहे ध्रुवासन आहे म्हणजे अशा आसनांमुळे त्यांचं तोल सांभाळून एकाग्रता त्यांची फार सुंदर वाढेल दुसरा घटक जो आहे योग तर युवकांना आजकाल आपण म्हणतो की व्यायामाची फेज आहे सगळी फेज आहे तरी पण व्यायामामध्ये शरीर पाठ होतं तर योगामध्ये तुमचं शरीर शिथिल होतं आणि एक विशिष्ट प्रकारचा कोण वाढचा त्यात साधला जातो त्यामध्ये केवळ शारीरिकच नाही तर मानसिक स्थैर्य सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं म्हणजे शरीर आणि मन यात तरुणांना साधता येऊ शकतो
0: या युवकांनी कोणती आसनं करावी म्हणजे तुम्ही सांगितलं कॉन्सन्ट्रेशन त्यांचं एकाग्रता वाढावी यासाठी
1: युवकांनी सूर्यनमस्कार करू शकतो सूर्यनमस्काराचे वेगवेगळे आसन 12 अंकी किंवा 10 अंकी आपण करू शकतो त्यानंतर भुजंगासन आहे सर्वांगासन आहे हलासन आहे ज्यामुळे आपल्या सर्व शरीराला त्याचा अतिशय सुरेख असा उपयोग होऊ शकतो काही युवकांमध्ये देखील काही थोडेफार आजार असतात ताणतणाव असतो हा ताणतणाव घालण्यासाठी ते प्राणायामाचा वापर करू शकतात प्राणायामामुळे मन शांत होतं शरीर शिथिल होतं मन हलक होतं
0: त्याचा वृद्ध व्यक्ती आहेत
1: जी
0: असं सांगतात की काही असं वृद्ध व्यक्तीने करू नये
1: जी
0: त्यांनी ठराविकच आसनं करावी कारण ते वय त्यांच्या ताबडतोब असतं कोणती आसनं ही वृद्धांनी करू नये
1: तसं जर शरीर साधक असेल शरीर जास्त जखडलं नसेल तर वृद्ध देखील सर्व प्रकारची आसनं करू शकतात पण वाढतं वय असतं शरीरात वेगवेगळे आजार जडलेले असतात तर काही आजारांवरती काही आसनं ही निषिद्ध मानली गेली जसा योग्य अभ्यास करून योग्य मार्गदर्शकाकडे शिकून तशी आसनं केली पाहिजे काही सूक्ष्म हालचाली फार महत्वाच्या आहेत जसं गुडघ्याची वाटी दिली असते अनेक प्रकारचे भांडीवात असतात गुडघे दुखणे वगैरे तर सूक्ष्म हालचालींच्या माध्यमातून धीरे धीरे का होईना त्या हालचाली करून ते चांगली व्यक्ती व्यवस्थित होऊ शकतात
0: हलके फलके जे आसनं आहेत योग्य मार्गदर्शकाच्या निरीक्षणाखाली त्यांनी करावी

0: संख्या का जब कोई बहुत अनुभव है वातावरण लगते की 30 वर्षों के युवक का यहाँ पे टका हुआ है, 25 वर्षों के युवक का डायबिटीज का प्रॉब्लम निर्माण वाले, ब्यूटी का प्रॉब्लम निर्माण वाले, तो योग
1: परिपूर्ण जीवन जगण्याची कला आहे सर्वसामान्यांच्या भाषेत आपण म्हणायला गेलो तर. आणि आता तुम्ही जे म्हटलात की जग फास्ट झालंय आणि कागद घडलेली आहे, तर ही बदललेली जीवनशैली, बदललेली लाईफस्टाईल, फास्ट फूड खाण्याचे, जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढलेत, नैसर्गिक जे अन्न स्रोत आहेत ते मनुष्याने हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत वगैरे, असं जे आपण म्हणतो बाहेर रोडावरचं खाणं, अति आहारी जाणे म्हणजे मोबाईलचे आहे गेले, मद्याचे आहे गेले, काही शोक लागतात, तर या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार उद्भवतात. आणि योग म्हणतं जसं आपण म्हटलं की योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची कला आहे, तर योगामध्ये व्यसनांपासून मनुष्याला योग दूर होतं. एक शरीराचा एक विशिष्ट सांभाळला जातो, मानसिक आणि शारीरिक स्थैर्य या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणून युवकांनी आणि पूर्ण लहानापासून तर थोरापर्यंत सर्वांनी योगाकडे वळायला पाहिजे असं आम्ही योग शिक्षक सर्वांना नेहमी सांगत असतो.
0: योगाकडे वळलं यांची जी वाईट चालली आहे ह्या दूर होऊन एक चांगली जीवनशैली त्यांना प्राप्त होऊ शकते.
1: ही अतिशय बरोबर.
0: आता पुन्हा आपला कार्यक्रम हा योग आली आहे ठीक आहे, योगमुळे माणसाला शारीरिक मानसिक खूप फायदे आहेत, रोजगाराच्या संदर्भामध्ये युवकांना योग शिक्षणाचा कोणता फायदा?
1: जसं आता बघायला गेलं तर शैक्षणिक याच्यामध्ये बीएई योगा, एमएई योगा, डिप्लोमा, नॅचरोपॅथी, नॅचरोपॅथीचे काही कोर्सेस झालेले आहेत. आणि जी कोर्सेस आहेत हे व्यावसायिक स्वरूपातले आहे, म्हणजे पारंपरिक शिक्षण आणि व्यावसायिक कोर्सेस यामध्ये फरक आहे. योगाचं शिक्षण घेत असतानाच तुम्हाला उत्पन्नाच्या संधी मिळू शकतात, रोजगाराच्या संधी मिळू शकतात, तुम्ही व्यक्तिगत योगा शिकवणे सुरू करू शकतात, योगा क्लासेस सुरू करू शकतात, तुमचं स्वतःचं योग सेंटर तुम्ही सुरू करू शकतात. किंवा जसं मी म्हटलं की एमएम योगानंतर नेट तुम्ही क्वालिफाय होता योगमध्ये, प्राध्यापक असिस्टंट प्राध्यापकाची संधी तुम्हाला मिळू शकते. भविष्यात शासनाने जर विचार केला तर सर्व शाळेमध्ये योग विषय हा सक्तीचा होऊ शकतो. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना पीटीचा तास हा कंपल्सरी असतो, त्याप्रमाणे योगाचा तास देखील कंपल्सरी होऊ शकतो. आणि अशा वेळेस मग सर्व शाळेमध्ये योग शिक्षकाची नितांत आवश्यकता. म्हणजे विचार केला तर युवकांनी जर रोजगाराच्या संधी यात सोडण्याचा प्रयत्न केला तर योगापासून रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत,
0: चांगलं जीवन मिळू शकतं आणि आर्थिक स्थैर्य पण तुमची. आता योग 150 देशांमध्ये पोहोचला आहे, त्याच्यामुळे कदाचित येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला विदेशामध्ये सुद्धा योग शिक्षक
1: हो अतिशय म्हणजे आता सुद्धा तुम्हाला फार समजे की तुम्ही यात जर उच्च शिक्षण घेतलं आणि तुमच्या भाषेवर तुमचं जर प्रभुत्व असलं, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलं किंवा ज्या देशाची जी भाषा आहे ती तुम्ही शिकण्याचा प्रयत्न केला तर त्या देशांमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही योगाचे क्लासेस घेऊ शकतात, तिथच्या लोकांना सुद्धा तुम्ही योग शिकवू शकतात. आणि आम्ही तर असं म्हणतो की भारतापेक्षा योगाचा प्रचार हा विदेशात जास्त झाला आहे, त्यामुळे विदेशातील जे लोक आहेत ते योगाप्रती फार सजग झालेत, फार जागृत झालेत. तिथे जर संबंध
2: आकाशवाणी समाचार के साथ मैं जागृती शर्मा. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व की सराहना की है. उन्होंने आज कहा कि श्री मोदी ने विश्व नेताओं के साथ अपने दूरदर्शी शासन और संपर्क के जरिए वैश्विक मंच पर भारत की प्रतिष्ठा को बढ़ाया है. राष्ट्रपति ने मोहन चरण मांझी सरकार के 2 वर्ष पूरे होने के अवसर पर ओडिशा के मयूरभंज जिले के रायरंगपुर में एक जनसभा में ये बात कही. प्रधानमंत्री मोदी भी कार्यक्रम में उपस्थित रहे. श्री मोदी ने कहा कि केंद्र सरकार की योजनाओं से सशक्त होकर आदिवासी समुदाय भारत के विकास में सक्रिय योगदान दे रहे हैं. श्री मोदी ने पूर्वी भारत के विकास में तेजी लाने के उद्देश्य से केंद्र सरकार के पूर्वोदय दृष्टिकोण का उल्लेख किया.
3: ओडिशा में आर्थिक गतिविधियां, निवेश और उद्योगों को आकर्षित करने का सामर्थ्य आज नजर आ रहा है. केंद्र सरकार का विजन है पूर्वी भारत के विकास से भारत का विकास. इसलिए हम पूर्वोदय की नीति पर काम कर रहे हैं. जिस पूर्वी भारत को कांग्रेस के दौर में पिछड़ेपन का पर्याय बना दिया गया था, आज वो प्रगति का प्रवेश द्वार बन रहा है.
2: इस अवसर पर प्रधानमंत्री ने राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू को उनके 68वें जन्मदिन की शुभकामना

दिला संदेश अपने बांदोडकर यांच्या आवडतील प्रेमाची गोष्ट त्याचं प्रमाणात मी आधी म्हणतो ऐकून आपले प्रेमी हा खेळ साधवांचा त्याच्या प्रमाणात मी गाणं गायलं आहे आशा भोसले अनुराधा पवार आणि साथीदारांनी संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर गीतकार आहेत सुधीर मोघे

Thank you.

Thank you.

आहे. त्याचे मी आता स्टडी करू शकतो आणि त्याच्यावर मी अंदाज बांधू शकतो की हा पृथ्वीसाठी धोकादायक आहे की नाही आहे. आणि मग आपण किती धोकादायक म्हणजे पृथ्वीचा किती भाग आहे पृथ्वीवर पडणार आहे

जर प्रत्येक टप्प्यात किती मोठं नुकसान करू शकतं हे त्याच्या मनात येणार नाही.

Para esto, ya hacer estas campañas, pasar a la

Thank you.

বাবাই মন্দিরের বিকাশ খারাপ রাখা বিবেকতা মঞ্চ কেন্দ্রীয় গৃহমন্ত্রী অমিত শাহ এবং স্বাস্থ্য ভূমি পূজন রত্নগিরি দেওয়া দম্পতি প্রয়াতে সুন্দর স্বাস্থ্য হল বিড়ালে পরভূমি মন্দির উদারনেতা কামাল সুলেলা বেতনকে কাজ জানান সম্পত্তি বৈদ্যকীয় পদবী প্রবেশ সাধিকা নিট ইউজি পরীক্ষা সাথে যন্ত্রণা সহ্য আর আন্তরাষ্ট্রীয় ইয়োগ দিন নিমিত্ত পূজা শিবিরের কার্যক্রমাংশের আয়োজন प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यात तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला. प्रधानमंत्री तारकेश्वर इथं पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 18,880 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली. यावेळी प्रधानमंत्र्यांनी रेल्वे शेती ग्रामीण विकास मत्स्य व्यवसाय आणि पशुसंवर्धन संबंधी अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनत समर्पण आणि योगदानाचा गौरव आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत राज्यातल्या 90,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटी रुपये रक्कम जमा केल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असं भरणे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या 1500

0: दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज झाला. सातव्या शतकातल्या या प्राचीन मंदिराच्या परिसरातल्या सुमारे 41 छोट्या मोठ्या मंदिरांचं संरक्षण करून हा येत्या 6 महिन्यांच्या आत विकसित केला जाणार आहे, असं शहा यावेळी म्हणाले.
1: यहाँ पर जो कॉरिडोर बनेगा 1500 करोड़ की लागत से बनेगा, 28,058 वर्ग मीटर भूमि पर बनेगा और 7वीं शताब्दी में स्पष्ट रूप से आकार लिया हुआ ये मंदिर फिर से एक नए जोम और ऊर्जा के साथ विश्व भर के देश भर के अम्बाबाई के भक्तों के स्वागत के लिए तैयार हो जाएगा.
0: हा विकास आराखडा भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देतानाच कोल्हापूरच्या धार्मिक सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
1: संपूर्ण भारतामध्ये एक सांस्कृतिक पुनर्जागरण होताना दिसत आहे. पुन्हा एकदा आमच्या संस्कृतीकडे आमच्या परंपरेकडे आम्ही त्या ठिकाणी जातो आहोत. आणि आमचं जे आराध्य दैवत आहे, ज्या आराध्य दैवताने आमच्या संपूर्ण या जीवनामध्ये आम्हाला आशीर्वाद दिला, अशा आराध्य दैवतांचं पुनरुज्जीवन करण्याचं कार्य चाललेलं आहे. मला अतिशय आनंद आहे की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या मंदिराच्या परिसराचं काम होणार आहे.
0: तीन टप्प्यात राबवण्यात येणाऱ्या या मंदिराच्या विकास आराखड्याअंतर्गत दर्शन मंडळ, अन्नछत्र, मंदिर आणि देवस्थान समिती कार्यालय, स्वतंत्र शौचालय ब्लॉक, चप्पल स्टँड, दुकानं, एम्फी थिएटर, माहिती केंद्र, सुरक्षा चौकी, मल्टीपर्पज हॉल, पोलीस स्टेशन, प्रथम उपचार केंद्र, वेदपाठशाळा, भोजनगृह आणि मोठ्या क्षमतेचा वाहनतळ उभारण्यात येणार आहे. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची निराळी करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एमपीएनं सांगितलं आहे.
0: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. त्याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रापर्यंत येत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. गणपतीपुळाजवळ समुद्रात आज 5 जण बुडाले, त्यातल्या एकाचा मृतदेह हाती लागला आहे. तटरक्षक दल, मच्छीमार बोटी आणि पोलिसांचं पथक इतरांना शोधण्याचं काम करत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बिल्किंगमधले 19 तरुण गणपतीपुळाच्या समुद्रात आज सकाळी पोहण्यासाठी उतरले होते. त्यापैकी 5 जण वाहून गेले तर 14 जण सुखरूप आहेत. परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं निर्माण कार्य सुरू असताना सभा मंडपाचा भाग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतल्या मृतांना समाज माध्यमातील संदेशांद्वारे

श्रद्धांजलि अर्पण की। राज्य सरकार ने मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे। 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे। निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहे। योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत। या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे। त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित होईल। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे। राज्याच्या अनेक भागांमध्ये योग दिन विविध प्रकारे साजरा होणार आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातल्या विद्यापीठ हायस्कूलमध्ये आजच आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला। केंद्रीय संसार ब्युरो अहिल्या नगर यांच्या वतीनं योग प्रशिक्षण कार्यक्रम आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। जागतिक योग दिनानिमित्त हिंगोली शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली। यात शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्या नीट परीक्षा असल्यानं आजच धुळे जिल्ह्यात योग दिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला। काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि 7 इतर आरोपींची मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज दिवस मुक्तता केली। सरकारी पक्षाची पूर्णभिस्त माफीचा साक्षीदार असलेल्या पारसमल जैन याचा साक्षीदार होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली। हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातल्या कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला आणि आरोपींची मुक्तता केली। या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे। भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या चेन्नईत एम ए चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात अफगाणिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 219 धावांचं आव्हान ठेवलं आहे। सामन्याचं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 17व्या षटकात बिनबाद 127 धावा झाल्या होत्या। बलेन याआधीचे दोन्ही सामने जिंकत भारतानं मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे। येत्या 2 दिवसात दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून 24 ते 26 जून पर्यंत मुंबईसह राज्याच्या अंतर्गत भागांपर्यंत पावसाचा जोर वाढेल असं हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी कृष्णानंद होसाळकर यांनी सांगितलं आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, राज्यातल्या सुमारे 91 लाख शेतकऱ्यांना लाभ। कोल्हापुरातल्या अंबाबाई गंभीर विकास आराखड्यातल्या विविध कामांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन, रत्नागिरीजवळ गणपतीपुळातल्या समुद्रात 5 तरुण बुडाले, परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू, वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्र। नमस्कार। संध्याकाळचे 7:10:26 होता प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित आजच्या 10 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। ठीक 7:15 आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वृत्त विशेष। जन्मशताब्दी वर्षाची संगत आहे।

संध्याकाळचे 7:14 आणि 40 सेकंद होत आहेत. आपण इथे आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची असलेल्या वाहिनी. थोड्याच वेळ ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम.

0: समृद्ध हुआ भविष्य की ओर और उद्योग विकास की ओर और इन दोनों को साथ लेकर चलती है। जो युवा अपनी पहली नौकरी शुरू करता है सरकार उसके साथ खड़ी होती है और जो उद्योगकार को भी लगता है कि अकेला मेरा नहीं आया है उसके पीछे पूरी सरकार आई है और इसके कारण ऐसे युवकों की तरफ देखने का तो उद्योगकार का भी नजरिया बदल जाता है और जो संस्था नए रोजगार का सृजन करता है सरकार उनका भी उत्साह बढ़ाती है। हमारे यहाँ पहले कुछ नियम व्यवस्था ऐसी थी कि लोगों को बड़े होने में थोड़ा डर लगता है, बड़ा हो जाऊंगा तो मैं ये बंधनों में फंस जाऊंगा, तो क्या लगता था छोटा ही रहना अच्छा है और कभी बड़े होने की संभावना को लगता है ऐसा करो एक दूसरा छोटा और कर दो। आज वो सोच बदली है, हर किसी को बड़ा बनने का हौसला मिलना चाहिए, उसकी उम्मीदों को पंख मिलने चाहिए और ये उद्योग को भी जरूरत होती है और इस योजना से वो द्वार भी खुला है और यही इस योजना की सबसे बड़ी विशेषता है। जब सरकार युवा और उद्योग एक साथ आगे बढ़ते हैं तो रोजगार निर्माण की गति कई गुना बढ़ जाती है। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना इसी नए भारत की पहचान है, एक ऐसा भारत जहां युवा को अवसर मिले, उद्योग को प्रोत्साहन मिले और रोजगार निर्माण एक राष्ट्रीय अभियान बन जाए।
1: श्रोते हो न्याय योजना के लिए वैशिष्ट्यपूर्ण तर्कदूरी देशा का औपचारिक रोजगार परिसंस्थेला बळकटी मिळणार आहे, त्या अनुषंगाने पहिल्यांदाच नोकरीच्या क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या युवा वर्गाला प्रोत्साहनपर लाभ मिळण्याची आजवर कधीही न झालेली तरतूद या योजनेअंतर्गत केली गेली आहे। या योजनेचं यश पाहिलं तर आतापर्यंत सुमारे 70 लाख नवीन रोजगाराची निर्मिती आणि तितक्याच संख्येनं पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षेचं कवच मिळालंय। महत्वाचं म्हणजे पुढच्या 2 वर्षात 99,446 कोटी रुपयांच्या एकूण आर्थिक तरतुदीसह देशात 3.5 कोटींपेक्षा अधिक रोजगार निर्माण करण्याचं उद्दिष्ट या योजनेअंतर्गत सरकारनं समोर ठेवलंय। याच अनुषंगानं अधिक सांगत आहे महाराष्ट्र टाइम्सचे सहाय्यक वृत्त संपादक वैभव गोसे।
2: प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेसाठी केंद्र सरकार 99,446 कोटी रुपये खर्च करणार आहे, त्यापैकी 2,400 कोटी रुपये नुकतेच रोजगारदाता किंवा नियोक्ता आणि कर्मचारी यांच्या खात्यांमध्ये थेट वितरित केले गेले। ही योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ईपीएफओ मार्फत राबवली जाते। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेमध्ये 3.5 कोटींहून अधिक रोजगार पुढच्या 2 वर्षात निर्माण करायचं उद्दिष्ट सरकारने ठेवलं। असंघटित कर्मचाऱ्यांची संख्या कमी करून त्यांना संघटित आणि औपचारिक किंवा फॉर्मल रोजगारांच्या क्षेत्रात आणणं हा देखील महत्वाचा उद्देश आहे। औपचारिक रोजगारांमध्ये 1.92 कोटी कर्मचारी आणण्यात आले आहेत। ही योजना आपल्याला 2 स्तरांवर पाहिजे। पहिल्या स्तरामध्ये प्रथमच रोजगार मिळालेल्या कर्मचाऱ्यांचा विचार सरकारने केला आहे। 1 लाख रुपये महिना इथपर्यंत त्यांचं मासिक वेतन आहे असे प्रथमच रोजगार मिळालेले कर्मचारी या योजनेचा लाभ मिळवायला पात्र आहे। 1 लाख रुपयांपर्यंत म्हणजे मासिक 1 लाख वेतन मिळतं मग आमचं काय असा प्रश्न कोणाला पडू नये इतकी केंद्राची भाषा स्पष्ट आहे। 1 लाख रुपये मासिक वेतन ही वेतनाची कमाल पातळी सांगितली आहे। या कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री विकसित भारत योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांना उमंग ऍप द्वारे युनिव्हर्सल अकाउंट नंबर घ्यावा लागेल। या नंबरासह स्वतःची माहिती ईपीएफओ कडे नोंदणीकृत करावी लागेल। नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांना 1 महिन्याचं वेतन कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात दिले जाईल। हे वेतन कमाल 15,000 रुपये मिळेल। या वेतनाच्या एकूण रकमेचा पहिला हप्ता त्या कर्मचाऱ्यांना एकाच रोजगारदात्याकडे म्हणजे कंपनीकडे सलग 6 महिने नोकरी केल्यावर दिला जाईल। हा हप्ता कर्मचाऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यातच जमा होईल। त्यानंतरचा दुसरा आणि शेवटचा हप्ता त्या कर्मचाऱ्याची त्याच कंपनीत सलग 12 महिने नोकरी झाली तरच मिळेल। तर हा दुसरा हप्ता त्याला त्याच्या बँक खात्यामध्ये दिसणार नाही, तर तो एखाद्या बचत योजनेमध्ये गुंतवला जाईल। त्याचे दोन विभाग आहे, एक म्हणजे सरकारचा पैसा सरकारच्याच एखाद्या बचत योजनेमध्ये फिरवला जाईल त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या सरकारची बचत होईल। त्याचवेळी प्रथमच नोकरी लागलेल्या कर्मचाऱ्याला बचतीची सवय लागेल कारण सरकार देत असलेला दुसरा हप्ता परस्पर सरकारच बचतीसाठी त्याच्या नावे गुंतवणार आहे। कर्मचाऱ्याला 12 महिने एकाच ठिकाणी सलग काम केल्यानंतरच हा दुसरा हप्ता मिळणार आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे। मात्र हा हप्ता मिळवण्यासाठी त्याच 12 महिन्यांच्या आधी प्रधानमंत्री

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 MHz अर्थात 1305 KHz, तसंच FM बँड 102 MHz. 7:30 वाजले तर प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार.

0: समद्या मंडळीला शेवंता वहिनीचा नमस्कार.
1: समद्या मंडळीला राधा वहिनीचा नमस्कार.
0: बघ राधे, आता पारावर समधी मंडळी आलेली आहे आणि तुला ठावही का राधे?
1: आता काय
0: अगं, उद्याच्याला आहे जागतिक योग दिन.
1: ते कसं विसरणार शेवंता? आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी योग ह्या आपल्या समद्या महिलांसाठी असेल का प्रत्येक माणसासाठी लय महत्वाचं आहे. पाय
0: खरंच आहे. आणि आपल्या शेतकरी महिलांसाठी आपल्याला कसं लई कष्टाचं काम करावं लागते. समद्याने रोज आपण योगासने केली, प्राणायाम केलं, रोज फिरायला गेलं, तर कसं आपलंच आरोग्य चांगलं राहील.
1: अगदी बरोबर आहे शेवंता. कसं आहे, या समद्याचं व्यायामाचे जर प्रकार जर आपण केले तर आपलं आरोग्य चांगलं राहील आणि आपल्या शेतीमध्ये काम करण्यासाठी जी आपल्याला शक्ती पाहिजे किंवा जो उत्साह पाहिजे ना, तो सहज त्यातून मिळत असते. आणि त्यामुळे कसं मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या कसं माणूस निरोगी राहते,
0: निरोगी राहते, आपलं मन बी शुद्ध राहते. आताच्या घडीला आपलं आरोग्य जर उत्तम असेल तर तीच आपली समद्यात मोठी संपत्ती असं म्हणायला काही हरकत नाही.
1: अगदी बरोबर बक्षे म्हणते. आपल्या दैनंदिनीमध्ये योगाचं महत्व पाहिजेच पाहिजे, ते व्यायाम आपण समद्याने करायलाच पाहिजे.
0: अगदी अगदी बरोबर आहे. तेव्हा आता उद्याच्याला जागतिक योग दिन आहे, तर उद्या आपल्या पारावर की नाही छान असा कार्यक्रम बी ठेवलेला आहे. त्या कार्यक्रमाला आपण समद्याने हजेरी लावायला पाहिजे आणि उत्तम असं योगाबद्दलचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या गावामध्ये मॅडम बी येणार आहेत.
1: बरं बरं बरं, चालते की मग.
0: बघ राधे, आता शेतीच्या कामाची माहिती बी आपल्यासाठी लई महत्वाची आहे. आता आपल्याला या माहितीकडे वळावं लागेल. बघ
1: अगो भाई,
0: आज सांग बरं मग कोणता कार्यक्रम आपण मंडळीला ऐकवणार आहोत?
1: तर मंडळी, आजच्या कार्यक्रमामध्ये शेवगा पावडर व्यवसायातून रोजगाराची संधी याविषयी डॉक्टर वैशाली देशमुख विषय विशेषज्ञ गृहविज्ञान MGM कृषी विज्ञान केंद्र गांधेली छत्रपती संभाजीनगर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत आज आपण ऐकणार आहोत.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतशिवार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नवनवीन अशी माहिती प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचवित असतो. मंडळी, आज शेती क्षेत्रात केवळ पारंपरिक पिके न घेता त्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करण्याकडे आज शेतकरी बांधवांचा कल वाढत आहे. यामध्ये सध्या जागतिक पातळीवर प्रचंड मागणी असणारे बरेचसे असे व्यवसाय आहेत आणि त्यामध्ये आपल्याला एक व्यवसाय म्हणावा लागेल, तो म्हणजे शेवगा पावडर निर्मिती. शेवग्याला आयुर्वेदात आणि आधुनिक विज्ञानात सुपर फूड म्हणून देखील मानलं गेलं आहे आणि हे अत्यंत कमी पाण्यात कमी खर्चात येणारे हे पीक आपल्या शेतकरी बांधवांना वर्षभर उत्तम असा नफा मिळवून देणारा छानसा व्यवसाय आपल्याला म्हणता येईल. पण शेवग्याची लागवड कशी करावी, पानांवर प्रक्रिया करून पावडर आपल्याला कशी बनवायची आहे आणि तयार झालेली पावडर ही आपल्याला बाजारपेठेपर्यंत कशा पद्धतीने विकायची आहे, या सर्व बाबींची सखोल माहिती घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर वैशाली देशमुख, विषय विशेषज्ञ गृहविज्ञान, MGM कृषी विज्ञान केंद्र, गांधेली छत्रपती संभाजीनगर. आणि आज त्यांच्याकडून आपण शेवगा पावडर व्यवसायातून रोजगाराच्या संधी याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: तर मॅडम, आज आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की आपल्या बचत गटातील ज्या काही महिला आहेत त्या आज मूल्यवर्धन करून त्या पदार्थांची विक्री करण्यामध्ये अग्रेसर देखील झालेल्या आहेत.
1: बरोबर.
0: आणि त्याच दृष्टिकोनातून शेवगा पावडर व्यवसाय हा देखील सध्या खूप चर्चेचा विषय झालेला आहे. तर मला असं विचारायचं आहे की त्याच्या पाठीमागचं कारण काय सांगाल बरं?
1: 2020 पासून कोविड आपल्या देशामध्ये आपल्या जगामध्ये आला तेव्हापासून लोक थोडे जास्त जागृत झाले आरोग्याबाबत.
0: खरंच आहे.
1: त्यामुळे त्यांचा कल जो आहे तो नैसर्गिक पोषण मूल्याने समृद्ध असलेले रसायनमुक्त असलेले अन्न पदार्थ याच्याकडे जास्त त्यांचं प्राधान्य आहे. त्यामुळे हे जे शेवगा पीक जे आहे हे पीक कसं आहे की पोषण मूल्याने समृद्ध आहे, म्हणजे याच्यामध्ये प्रथिनांचं, कॅल्शियमचं, लोहाचं, पोटॅशियम आणि इतर जीवनसत्व याचा मुबलक प्रमाणामध्ये समावेश आहे. त्यासोबतच म्हणजे शेवगाचं आपण पानांचं पावडर तर करतोच, पण त्याशिवाय बाकीच्या ज्या काही त्याचे काही शेंगा असतील, खोड असेल, बाकीचे भाग असेल त्यांचा देखील शेतकरी याचा वापर करू शकतात.
0: अच्छा.
1: म्हणूनच सगळ्या जर दृष्टिकोनाने पाहिलं तर शेवगा जे पीक आहे हे व्यवसायाच्या दृष्टिकोनाने आणि शेतीच्या दृष्टिकोनाने हे फायदेशीर आहे.
0: अगदीच. आणि आता तुम्ही बोलताना म्हणालात की म्हणजे शेवग्या पावडरला सुपर फूड म्हणून देखील ज्याची ओळख मिळालेली आहे, नाही का?
1: हो बरोबर.
0: तर याचं आपल्याला बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर काय महत्व आपल्याला सांगता येईल बरं?
1: मॅडम, जसं आपण शेवगा पावडरला सुपर फूड म्हणतो तसंच आपण शेवग्याचं जे झाड आहे त्याला कल्पवृक्ष असं देखील म्हणतात.
0: अच्छा.
1: कारण की या झाडाचा कोणताच भाग हा वाया जात नाही. जशी पाने असतील तर पानांपासून आपण पावडर किंवा मग जे काही औषधी असतील त्या आपण तयार करू शकतो, त्याच्यापासून चहा तयार करू शकतो. शेंगा असतील, शेंगाची तर आपण भाजी ही तर सर्वांनाच माहित आहे. शेंगाची निर्यात देखील आपल्या एका देशातून दुसऱ्या देशामध्ये करता येते. त्यानंतर त्याच्या ज्या काही बिया आहेत बियांपासून शेतकरी त्याची रोपं तयार करू शकतात किंवा त्यापासून तेल निर्मिती करू शकतात. जे शेतकरी मधांचं उत्पादन घेतात तर ते शेवग्यांची लागवड करून त्यांच्या फुलांपासून मधाचं उत्पादन देखील घेऊ शकतात. आणि राहिला खोड, जे आपल्या शेवग्याच्या झाडाचं खोड आहे ते अगदी हलके आणि टिकाऊ असतं, त्याशिवाय ते इंधन म्हणून देखील उपयोग त्याचा आपण घेऊ शकतो. किंवा मग लहान जे कृषी अवजारे असतात किंवा जैव इंधन आहे यासाठी देखील या खोडाचा उपयोग होतो. म्हणजे एकंदरीत पूर्ण झाडाचा आपण एक उत्पन्नाचा स्रोत म्हणून विचार करू शकतो.
0: छान. म्हणजे ज्या प्रकारे कडुनिंबाचं झाड हे परिपूर्ण असं प्रत्येक दृष्टिकोनातून आहे, पाने, फुले, फळे, त्याच प्रकारे आपल्याला शेवग्याला म्हणावं लागेल, नाही का?
1: बरोबर.
0: अच्छा. तर मॅडम, आता शेवगा पावडर आणि शेंगा या दोन्हीचं उत्पादन घेता येऊ शकतं का बरं?
1: नक्कीच मॅडम. आता आपण ज्यावेळेस शेवगा या झाडाला व्यवसायाच्या दृष्टिकोनाने बघतो तर आपल्याला पर्याय दोन उपलब्ध आहेत. म्हणजे शेवग्याच्या पानांचं पावडर देखील करू शकतो आणि ज्यांना समजा असं वाटलं की या पावडरची विक्री जास्त होत नाहीये, आपण थोडे दिवस थांबायला पाहिजे, तर ते त्या शेवग्यापासून शेंगांचं देखील उत्पादन घेऊ शकतात किंवा जोड व्यवसाय सुद्धा करू शकतात. म्हणजे शेंगा आणि पावडर हे सोबत देखील याचं उत्पादन ते घेऊ शकतात. यामुळे वर्षभर त्या शेतकऱ्यांना या झाडापासून उत्पन्न मिळेल.
0: बर. म्हणजे दोन्ही दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर ही आपल्याला जमिनीची बाजू म्हणावी लागेल, नाही का मॅडम?
1: बरोबर बरोबर.
0: म्हणजे ज्यांना वाटलं पावडरचा व्यवसाय आपण करावा त्यांनी पावडरचा व्यवसाय करावा, किंवा

0: ज्यांना शेंगांच्या माध्यमातून उत्पादन घ्यायचं असेल त्यांनी शेंगा देखील विक्री करून छानसं उत्पादन ते घेऊ शकतात.
1: बरोबर.
0: तर आता मॅडम आपण नेहमी म्हणत असतो की शुद्ध बीजापोटी फळे रसाळू गोमटी, नाही का? तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला शेवग्यासाठी वाण नेमकं शेतकरी बांधवांनी कोणतं निवडावं?
1: तसं पाहिलं तर मॅडम मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची वाण उपलब्ध आहेत या शेवग्याची. पीकेएम जर म्हणलं आपण तर पीकेएमचं 1-2 किंवा मग ओडीसीचं 1-2-3 आणि प्लस अशी वेगवेगळी वाणं उपलब्ध आहेत. पण आपण शेवग्याची लागवड करताना आपल्याला शेवग्याचं उत्पादन हे पानासाठी घ्यायचंय का शेंगासाठी घ्यायचंय का दोन्हीसाठी घ्यायचं,
0: बरं,
1: त्या दृष्टिकोनाने ते त्या वाणाची निवड करू शकतात.
0: अच्छा.
1: आता सध्या चर्चेमध्ये जे ओडीसी प्लस आहे असं म्हणतात, संशोधन कोणतं झालेलं नाही पण शेतकऱ्यांचेच अनुभव आहेत की समजा त्यांना ओडीसी प्लस मधनं पानांचं जास्त उत्पन्न मिळतं आणि समजा शेंगाचं उत्पन्न घ्यायचं असेल त्यांना तर पीकेएम 1 ही जी काही वाण आहे या वाणीपासून शेंगाचं जास्त उत्पन्न ते घेऊ शकतात असं देखील आहे. आणि त्यांना समजा दोन्ही पण घ्यायची इच्छा असेल तर मग त्यांना ओडीसी प्लस हा पर्याय एकदम योग्य आहे.
0: म्हणजे त्यांना कशाचा व्यवसाय करायचा आहे त्या दृष्टिकोनातून वाणाची निवड त्यांनी करावी.
1: बरोबर.
0: शेवग्याची लागवड जर शेतकरी बांधवांना करायची झाली तर त्यासाठी आपल्याला जमीन कशी लागणार आहे, लागवड कधी करावी आणि लागवडीमधलं अंतर हे किती असायला हवं?
1: मॅडम जर समजा त्यांना शेवग्याची शेतकऱ्यांच्या जमिनीचा जर विचार केला तर ती मध्यम ते हलकी काळी असावी, त्याशिवाय गाळमुक्त किंवा मग लाल जमीन योग्य असते या पिकासाठी.
0: अच्छा.
1: त्याशिवाय जमिनीचा निचरा जो आहे म्हणजे पाण्याचा निचरा तो चांगला असावा आणि त्यासोबतच समजा जर पाण्याचा जर निचरा जर चांगला असेल तरच पाणी शेतामध्ये साचणार नाही आणि त्यांच्या मुळांना हानी होणार नाही. आणि समजा आपण जर लागवडीचा जर विचार केला आपण म्हणतोच की पावसाळा ज्यावेळेस सुरू होतो त्यावेळेस जून जुलै मध्ये आपण झाडांची लागवड करणं योग्य असते. पण एखाद्या शेतकऱ्याकडे जर सिंचनाची सुविधा असेल तर ते वर्षभरामध्ये कधी पण या पिकाची लागवड करू शकतात.
0: छान.
1: लागवड अंतर किती ठेवलं पाहिजे तर हे जसं मी आधी सांगितलं की आपण जसं वाणाची निवड करतोय आपल्याला कोणत्या प्रकारचं उत्पन्न त्या झाडापासून घ्यायचं तर त्यावरच लागवडीचं अंतर देखील निश्चित करावं लागतं. म्हणजे समजा आपण पानाचं उत्पादन जर शेतकऱ्यांना घ्यायचं असेल तर त्यांनी त्या झाडाची लागवड ही 1/1 मीटरवर घेतली पाहिजे. नंतर मग समजा त्यांना जर पान आणि शेंग या दोन्हीचं जर उत्पन्न घ्यायचं असेल 1.5 मीटर अंतर त्यांनी घेतलं पाहिजे. आणि समजा फक्त जर त्यांना शेंगाचंच उत्पन्न घ्यायचं असेल तर त्यांना 2.5/2.5 मीटरवर अंतर ठेवलं तर ते देखील योग्य राहील. आता आपण यामध्ये बघितलं की पानाचं उत्पादन घेताना आपण अंतर कमी ठेवतोय का? कारण की आपल्याला जास्त पानांसाठी म्हणजे त्याला फुटवे जास्त फुटले पाहिजे. बरोबर आहे. आणि जवळजवळ जर आपण झाडं लावली तर जास्त झाडं बसतील आणि त्याच्यापासून पानांचं उत्पादन जास्त होईल. त्यामुळे आपल्याला पानांचं उत्पादन घेताना झाडांमधलं अंतर हे कमी ठेवावं.
0: अगदीच. लागवडीचं अंतर किती असायला हवं याविषयी छानसं मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे की ज्याचं उत्पादन शेतकरी बंधूंना घ्यायचं आहे त्या अंदाजाने त्यांनी लागवडीचं अंतर ठरवावं. यामध्ये खतांचं व्यवस्थापन हे कसं करायला हवं?
1: हे मी जे काही सांगते ते एकरी सांगते प्रति एकर.
0: बर.
1: यानुसार खताचं व्यवस्थापन सांगते. जर समजा एका एकरामध्ये त्यांनी जर शेवगा लागवडचं नियोजन केलं तर त्यांना शेणखत त्याला आपण कंपोस्ट असे देखील म्हणतो तर त्याचा 5-8 टन एकरी त्यांनी त्याचा वापर करावा. त्याशिवाय युरिया 40 किलो प्रति एकर, सिंगल सुपर फॉस्फेट 75 किलो प्रति एकर आणि म्युरेट ऑफ पोटॅश 20 किलो प्रति एकर असं त्यांनी जर याचा वापर केला तर त्यांना चांगलं उत्पन्न मिळेल. आणि प्रत्येक काढणीनंतर नत्रयुक्त खत दिल्यास नवीन पालवी लवकर फुटते त्यामुळे याचा देखील त्यांनी विचार करावा.
0: अगदीच. आणि या पानांची काढणी कधी सुरू होत असते बरं मॅडम?
1: आपण ज्यावेळेस लागवड करतो साधारण 90 ते 120 दिवसानंतर पहिली काढणी सुरू होते आणि पहिली काढणी केल्याच्या नंतर 45 ते 60 दिवसानंतर आपण दुसरी काढणी घेतो. असं वर्षभरामधनं जवळपास 6 ते 8 काढण्या आपल्याला मिळू शकतात.
0: अच्छा. आणि हे झालं मॅडम की आता शेवग्याची लागवड शेतकरी बांधवांनी नेमकी कशी करावी. जो आपला मूळ टॉपिक आहे शेवगा पावडर व्यवसाय लागवड ते बाजारपेठ याविषयी बोलत असताना आता नेमकं शेवग्याची पावडर शेतकरी बांधवांनी कशी तयार करायला हवी?
1: शेवग्याची पावडर जी आहे ती तयार करताना आपल्याला त्याची गुणवत्ता, रंग, चव आणि त्याच्यातली पोषक मूल्य टिकवून ठेवण्याची हे अत्यंत त्यांना काळजी घेणं खूप गरजेचं असतं. कारण की यावरच न्यूट्रिएंट कंटेंट आपण जे म्हणतो आपल्याला तो मिळतो. त्यासोबतच आपण जी प्रक्रिया करतो त्यामधल्या म्हणजे आपल्या ज्या काही पद्धत आहेत त्याच्या आपण

0: त्यामध्ये स्टेप्स आहेत, त्या सगळ्या आपण उच्च दर्जाच्या स्वच्छ ठिकाणी घेतलेल्या तरी पण चांगलं. आता यामधले मी तुम्हाला स्टेप सांगते की नेमकं आपण ते पावडर कशी तयार करायची. त्यामध्ये सगळ्यात पहिलं जे आहे त्यावेळेस ते पाणी संकलन करणं, म्हणजे ताजी निरोगी जी पाणी असतात ती पाणी त्यांनी गोळा करायची. त्यानंतर त्यांचं पाणी वेगळी आणि त्यांचे देठ वेगळे असे त्याची वर्गीकरण करायचं. पाणी आहेत त्यांना स्वच्छ धुवायचं, त्यानंतर अतिरिक्त पाणी काढून टाकायचं त्या ज्या पानामध्ये आहे ते सावलीमध्ये, किंवा मग नियंत्रित जे तापमान असतं आपलं 50 ते 55 डिग्री सेल्सिअस पर्यंत त्यामध्ये त्याला पसरवून द्यायचं. आणि शेवटची जे ड्राईंग असतं आपण ज्याला ट्रे ड्राईंग करतो इलेक्ट्रिक ड्रायर मध्ये, सोलार ड्रायर मध्ये पण त्या करू शकतात. पण हा जर त्यांनी ट्रे ड्रायरचा वापर केला तर ते त्यांना रिझल्ट चांगले मिळतात आणि त्यामध्ये त्यांनी ते अंतिम वाळवणी म्हणजे आपण ड्राईंग म्हणतो ते केलं तर अगदी चांगलं. ड्राईंग झाल्याच्या नंतर त्यांना ग्राइंडर ज्याला आपण गिरणी म्हणतो याच्यामधनं त्यांना ते बारीक करायचं. तर बारीक झाल्याच्या नंतर त्याला चांगलं टाळून घ्यायचं. टाळल्याच्या नंतर त्यांची एकदा न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू चेक करून घ्यायची की त्याच्यामध्ये किती न्यूट्रिएंट्स आहेत काय नाही. आणि हे झाल्याच्या नंतर पॅकिंग आणि सिलिंग करून घ्यायची. अट्रॅक्टिव्ह पॅकिंग ज्याला म्हणतो आपण तशी पॅकिंग त्यांनी केली पाहिजे. त्याशिवाय फूड ग्रेडची पॅकिंग असते स्पेशली त्यांनी त्यावर भर दिला पाहिजे. आणि हवा बंद जे काही पाऊच असतात त्याचा उपयोग करून सिलिंग करायची आणि थंड व कोरड्या जागेमध्ये ती पावडरची त्यांनी साठवण करायची. हे वेगवेगळे टप्पे आहेत. हे टप्पे करताना फक्त प्रत्येक टप्प्यामध्ये स्वच्छतेची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. वेगवेगळ्या टप्प्यांचा वापर जर त्यांनी केला तर खूप चांगल्या प्रकारची गडद हिरव्या रंगाची आणि उच्च पोषण मूल्य असलेली आणि जी पावडर दीर्घकाळ टिकू शकते अशा पावडरची निर्मिती होते. आणि त्यांनी जर ही सगळी काळजी घेतली तर निश्चितच त्यांना या पावडरची बाहेर देशामध्ये देखील निर्यात करू शकते, त्यांना चांगला भाव देखील भेटेल.
1: खरे, ज्या शेवगा पावडरला आपल्या देशात तर मागणी आहेच पण परदेशात देखील खूप मोठ्या प्रमाणात ही मागणी आहे. आणि ही मागणी जर आपल्याला पूर्ण करायची असेल, आपला व्यवसाय आपल्याला वाढवायचा असेल, तर आता ज्या प्रकारे तुम्ही प्रक्रिया सांगितली की पावडर बनवण्याची, त्या पद्धतीने जर शेतकरी बांधवांनी ही प्रक्रिया करून त्याचं मूल्यवर्धन करून आपली पॅकिंग आणि साठवण योग्य रीतीने जर केली तर निश्चितच चांगला असा भाव त्यांच्या या पावडरला मिळू शकेल.
0: बरोबर.
1: बरं, अजून एक महत्वाचा मुद्दा मॅडम की आता ह्या सगळ्या प्रक्रिया करत असताना अजून महत्वाची अशी कोणती काळजी शेतकरी बांधवांनी घ्यायला हवी?
0: ज्यावेळेस आपण पावडरचा विचार करतो त्यावेळेस त्यांनी पानांची जी क्वालिटी आहे त्याकडे लक्ष दिलंच पाहिजे. म्हणजे ती जी पाणी आहेत ती पिवळी नसावी, रोगमुक्त पाणी असावी जी पाण्यांचे ते पावडर करतायत. त्यासोबतच ती ज्यावेळेस ते वाळवणार आहेत ट्रे ड्रायरचा त्यांनी वापर केला तर सगळ्यात चांगलं. आणि थेट उन्हामध्ये म्हणजे त्याच्यावर न काही झाकता अशी वाळवण त्या पानांची करू नये. त्यासोबतच जे तापमान आहे ते तापमान 50 ते 55 डिग्रीच्या वर नसावं. त्यासोबतच वातावरण सगळं स्वच्छ असावं जिथे पावडर तयार करणार आहे तो कोपरा ना कोपरा तो पूर्ण स्वच्छ असला पाहिजे. शेवटचं म्हणजे पॅकिंगची जी गोष्ट आहे फूड ग्रेड पॅकिंगच वापरली पाहिजे. त्यांची काळजी जर त्यांनी घेतली त्यांच्या व्यवसायात त्यांना कोणतीही अडचण येणार नाही.
1: खरे, म्हणजे आपल्या ग्राहकांचा विश्वास जर आपल्याला टिकवायचा असेल तर आकर्षक जी काही पॅकिंग आहे त्याचं व्यवस्थापन आपण शिकून घ्यायला हवं.
0: बरोबर.
1: तर मॅडम आता यासाठी कोणकोणती यंत्रसामग्री आवश्यक असते? बरं,
0: आपण व्यवसाय करतोय त्यावेळेस आपल्याला व्यवसाय करताना कोणत्या प्रकारचा व्यवसाय करायचा, म्हणजे आपल्याला सूक्ष्म व्यवसाय करायचा आहे, लघु व्यवसाय करायचा का मध्यम. त्यामध्ये समजा सूक्ष्म व्यवसाय केला तर जवळपास 20 ते 30 किलो पर्यंत त्यांना पावडर तयार करता येते. लघु केला तर 50 ते 100 आणि मध्यम केला तर मग 100 ते 300 किलो पर्यंत त्यांना पावडर तयार करता येते. पण म्हणजे हा व्यवसाय करताना त्यानुसार ती यंत्रसामग्री घेतली पाहिजे. सूक्ष्म करायचं असेल तर मग त्यांना मेजर काय घ्यावं लागणार, यामध्ये त्यांना लीफ वॉशर म्हणजे जे पाणी धुवायचं आहे ते पाणी धुवण्याचं यंत्र एक घ्यावं लागेल, ट्रे ड्रायर घ्यावं लागेल आणि तिसरं म्हणजे ग्राइंडर घ्यावं लागेल.
1: अच्छा.
0: आणि शेवटला पॅकिंग मशीन. पण जर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये जर हा व्यवसाय करायचा असेल तर लीफ वॉशर हे तर कंपल्सरीच आहे. लीफ ट्रे ड्रायर ज्याच्यामध्ये आपण पाणी वाळवणार आहेत, पल्वरायझर ज्याला आपण गिरणी असे म्हणतो ग्राइंडरही म्हणतो हे तर आपल्याला आवश्यकच आहे. हायड्रो शिफ्टर म्हणजे काय की ते स्वयंचलित यंत्र असतं, चाळणी यंत्र असतं ज्याच्यामधनं ऑटोमॅटिक जे पावडर आहे ते चाळलं जातं. पॅकिंग मशीन मग वेगवेगळ्या प्रकारची येते. सेमी ऑटोमॅटिक पॅकिंग मशीन म्हणजे फक्त आपण पाऊच ठेवायचं ते सील होऊन बाहेर जातं अशा काही असतात. आणि सिलिंग मशीन, वेइंग बॅलन्स, दुसरं आपण जे मॉइश्चर मीटर म्हणतो आपण, त्याच्यामधून आपल्याला कळतं की आपल्याची गुणवत्ता किती आहे, मॉइश्चरची गुणवत्ता नियंत्रणामध्ये आणण्यासाठी, तर ह्याचा ते वापर चांगल्या प्रकारे करू शकतात.
1: बरं, तर मॅडम आता

0: ह्या सगळ्यामधून आपल्याला एकरी किती उत्पादन मिळू शकतं बरं?
1: एका एकरामध्ये समजा जर शेतकऱ्याने जर योग्य नियोजन जर केलं तर त्यांना हिरव्या पानांचं उत्पन्न जवळपास 20 ते 30 टनापर्यंत एका वर्षाला मिळू शकतं. शेवगा पावडरचा विचार केला आपण, ह्या पानांपासून 2 ते 3 टनांपर्यंत त्यांना पावडर मिळतं. आणि आपण शेंगाचा जर विचार केला तर जवळपास 8 ते 15 टनापर्यंत शेंगा त्यांना वर्षाला मिळू शकतं.
0: छान. आणि हा आर्थिक दृष्ट्या हा व्यवसाय म्हणजे सर्वसाधारण शेतकरी बांधवांना किती फायदेशीर असू शकेल?
1: जर पावडर त्यांनी तयार केला त्याचा दर त्यांना 400 ते 800 रुपयापर्यंत जर मिळाला प्रति किलो तर उत्पन्न खूप चांगल्या प्रकारे त्यांचं वाढू शकतं. म्हणजे याला आपण ड्युअल पर्पज फार्मिंग मॉडेल पण म्हणू शकतो, कारण की पावडर तर घ्यायचंच पण पावडर सोबत त्यांनी शेंगाची देखील विक्री करायची. म्हणजे शेंगातनं त्यांना जवळपास 2 ते 5 लाखापर्यंत उत्पन्न मिळू शकतं. असं जर दोन प्रकारे जर केलं तर याला ड्युअल पर्पज फार्मिंग मॉडेल नक्कीच आपण म्हणू शकतो.
0: अगदी अगदी. तर मॅडम आता तुम्ही म्हणालात की शेवग्याचा प्रत्येक अवयव पान असेल फूल असेल त्यानंतर खोड असेल हे परिपूर्ण असा त्याचा उपयोग आपण करू शकतो. तर मग या शेवग्यापासून कोणकोणती मूल्यवर्धित पदार्थ आपण बनवू शकतो आणि त्याची चांगली विक्री ही बाजारपेठेत आपल्याला मिळू शकेल?
1: मॅडम तसं पाहिलं तर जसं मी आधी पण सांगितलं की त्याचा शेंगा असेल तर शेंगाची भाजी, खोड असेल तर त्याचा इंधनासाठी किंवा बाकीच्यासाठी. पण स्पेशली जर आपण शेवगा पावडरचा जर विचार केला किंवा त्याच्यापासून तयार होणाऱ्या मूल्यवर्धित उत्पादनांचा विचार केला तर त्यामध्ये शेवगा चहा आहे, शेवगा कॅप्सूल आहे, शेवगा सूप मिक्स आहे, शेवगा बिस्किटे आहे, शेवगापासून वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आहेत, शेवगा एनर्जी बार आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन आहेत. यामध्ये कसं आहे की ही जी उत्पादनं आहेत ती काही हेल्थ स्टोअरला, काही औषधी उद्योगांमध्ये, काही वेलनेस किंवा फिटनेस सेंटरमध्ये, बेकरी उद्योगामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये त्याचा उपयोग होतो. आणि त्यातनं खूप जास्त प्रकारे मागणी त्यांची वाढली आहे. म्हणजे डायरेक्ट शेवगा खाण्यापेक्षा शेवगा पावडरपासून जी काही उत्पादने होतात ती जर तयार करण्यावर जर शेतकऱ्यांनी भर दिला तर त्यांना एकंदरीत जास्त नफा मिळू शकतो.
0: खरे.
1: याची विक्री कुठे करायची? तर शेतकरी याची विक्री एकतर स्थानिक बाजारामध्ये करू शकतात, जिथे जसं मी सांगितलं की फिटनेस सेंटर असेल, हेल्थ स्टोअर असतील किंवा वेलनेस सेंटर असतील तिथे ते करू शकतात. त्यासोबतच आयुर्वेदिक जसं औषध आपण कॅप्सूल्स वगैरे करणार आहे तर त्याचा मेडिकल स्टोअर असतात वेगवेगळे, तिथे ते करू शकतात. ऑर्गॅनिक स्टोअरला देखील शेवग्यापासून बरेचसे कॉस्मेटिक सुद्धा आजकाल तयार करतायत. आणि सगळ्यात सोपा उपाय म्हणजे सोशल मीडिया, या सगळ्यांचा उपयोग घेऊन सुद्धा शेवगा पावडरची विक्री करू शकतात.
0: निश्चितच जर शेतकरी बांधवांनी याकडे व्यवसाय म्हणून पाहिलं तर निश्चितच चांगला असा नफा या उद्योगाच्या माध्यमातून ते मिळवू शकतात, नाही का?
1: नक्कीच.
0: आता हे तर झाले की म्हणजे आपल्या देशात आपण कशा प्रकारे मार्केट याला मिळवू शकतो, जर बाहेर आपल्याला याची निर्यात करायची असेल तर त्यासाठी काही संधी उपलब्ध आहेत का?
1: तसं पाहिलं तर अमेरिका, जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलिया आणि युरोपियन देशांमध्ये या शेवगा पावडरची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. फक्त याला आवश्यक काय आहे तर ज्यावेळेसही आपण दुसऱ्या देशांमध्ये निर्यात करतो त्यावेळेस आपल्याला आपेडा आणि फसाय ह्या दोन लायसन्सची आवश्यकता असते. भारतामध्ये देखील लागतं किंवा मग आपण ज्यावेळेस व्यवसाय चालू करतो त्यावेळेस आपल्याला हे आवश्यकच आहे. पण निर्यातीच्या दृष्टिकोनाने जर विचार केला तर आपेडा हे लायसन्स आपल्याला शेतकऱ्यांजवळ असणं आवश्यक आहे.
0: अगदीच. म्हणजे ह्या कागदपत्राची पूर्तता त्यांनी करायला हवी बाहेर देशी जर आपल्याला पाठवायचं असेल तर, नाही का?
1: बरोबर.
0: आणि मॅडम आता शेवटी जाता जाता एक महत्वाचा प्रश्न, बचत गटातील महिलांना जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांच्यासाठी कशा पद्धतीने हा उपयुक्त होणार आहे?
1: मॅडम हे जे शेवगा पावडर आहे यामध्ये कसं झालंय की सूक्ष्म उद्योगांपासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग चालू झाले सगळ्याच ठिकाणी, महाराष्ट्रात असेल किंवा बाहेर राज्यात असेल किंवा देशामध्ये असेल. मग काय करतात लोक की समजा जर शेवगा पावडर तयार करायची असेल तर मग ते ग्रामीण भागातल्या महिलांना टार्गेट देतात की आम्हाला पानांचं संकलन करून द्या. मग महिला बचत गटांनी जर ठरवलं की आपण फक्त पानांचं संकलन करायचं आणि या प्रक्रिया उद्योगापर्यंत पोहोच करायची तर हा देखील एक वेगळा उद्योग महिला बचत गटासाठी होऊ शकतो. किंवा जे काही आहे समजा त्यांच्याकडे जी पानं आहे ती वाळवून द्यायची. म्हणजे आजकाल एस फॉर एस चे मुंबा चे खूप सोलार ड्रायरची स्कीम चालू झालेली आहे बऱ्याचशा महिलांमध्ये, म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप महिलांनी त्याचा अवलंबन केलेला आहे, म्हणजे घेतलेला आहे ते ड्रायर वगैरे. तर त्यामध्ये ते त्यांचं वाळवण करून ते पावडरही देऊ शकतात, तरी नुसते पाणी वाळवून देऊ शकतात किंवा म्हणजे पावडरची निर्मिती करून सुद्धा देऊ शकतात. किंवा मग महिला बचत गटच एकत्र येऊन त्यांनी स्वतःचा हा शेवगा पावडरचा व्यवसाय चालू करायचा, त्याचं पावडर निर्मिती करायची, पॅकिंग करायची आणि त्यांची स्थानिक बाजारामध्ये विक्री करायची. अशा माध्यमातून ग्रामीण महिलांना रोजगार देखील उपलब्ध होईल, उत्पादन देखील निर्मिती होईल आणि उत्पन्नही

0: चालू.
1: छान.
0: अशा प्रकारचा एक संयुक्तिक व्यवसाय महिला बचत गटांना सुरू करता येईल.
1: अगदी अगदी. शेवटी जाता जाता आमच्या समस्त शेतकरी बंधू आणि महिला भगिनींसाठी काय संदेश तुम्ही द्याल बरं?
0: शेतकरी बांधव, महिला बचत गट आणि ग्रामीण उद्योजकांनी शेवग्याच्या लागवडीकडे आणि शेवग्याचं जे काही मूल्यवर्धनाकडे व्यवसायाच्या दृष्टिकोनाने नक्कीच बघावं. योग्य नियोजन, योग्य प्रक्रिया आणि मार्केटिंग केल्यास नक्कीच शेवग्याचा पावडर असेल किंवा शेवग्याची जी काही शेंगाची लागवड हा व्यवसाय असेल तो नफा देऊन त्यांना जाईल. त्यामुळे माझी सर्व शेतकरी बांधवांनाच विनंती आहे की त्यांनी या व्यवसायाकडे एक चांगला उत्पन्नाचा सोर्स म्हणून बघावा.
1: नक्कीच मॅडम. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेवगा लागवडीपासून ते थेट बाजारपेठेपर्यंतची जी काही महत्त्वाची माहिती आहे ती तुम्ही सविस्तरपणे आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितली. आणि शेवगा हे केवळ एक पीक नसून योग्य प्रक्रियेची जोड जर मॅडम आपण याला दिली तर तो एक आपला बारमाही नफा देणारा उत्तम उद्योग आपला कसा बनू शकतो हे आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना देखील कळालेलं असेल. आणि कमी पाणी आणि कमी खर्चात शेतीपूरक व्यवसाय जे काही आपले तरुण शेतकरी वर्ग असतील किंवा बचत गटातील महिला असतील त्यांच्यासाठी शेवगा पावडर निर्मिती हा खरोखरच एक सुवर्ण संधी देणारा व्यवसाय आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आज आपण ही छानशी माहिती आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आणि तसंच तरुण नवउद्योजक आहेत त्यांना खूप छान प्रकारे सोप्या भाषेमध्ये हे मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. आणि ज्या काही महत्त्वाची काळजी आपल्याला हे पावडर बनवत असताना घ्यायची आहे त्याही गोष्टींकडे मंडळी आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि छानसा शेवगा पावडर व्यवसाय हा जर तुम्ही केला तर छान असा नफा देखील तुम्हाला यामधून मिळणार आहे आणि आपल्या शेतीला पूरक व्यवसायाची जोड देखील या माध्यमातून मिळेल. तर मॅडम आज ही छानशी माहिती तुम्ही शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल मी आकाशवाणी परभणीच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद मॅडम.
2: तुम्हा मंडळी आताच आपण शेवगा पावडर व्यवसायातून रोजगाराची संधी याविषयी डॉक्टर वैशाली देशमुख विषय विशेषज्ञ गृहविज्ञान MGM कृषी विज्ञान केंद्र गांधेली छत्रपती संभाजीनगर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.
3: बघ राधे, म्हणजे शेवगा पावडर व्यवसायातून देखील किती रोजगाराच्या संधी आहेत आणि किती जागतिक बाजारपेठेमध्ये याला मागणी आहे हे याच्यामधून आपल्याला कळालं.
2: वय कारण कसं आहे, आपल्यासारख्या माणसाला कसं शेवग्याचं काही महत्वच माहिती नव्हतं.
3: खरंय खरंय.
2: आणि आता कसं मॅडमने आपल्याला समजा गोष्टी सांगितली की शेवग्याचं पानाचं काय महत्व आहे, त्यापासून आपण जी पावडर तयार करतो त्या पावडरीचं आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे ही समजी माहिती कसं मॅडम कडून तू मिळून घेतली पाहिजे.
3: नक्कीच नक्कीच. चला तर मग मंडळी आता कार्यक्रमात आनंद घेऊयात एका छानशा गीताचा.

0: आणि याबरोबरच शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी शेवंता वहिनी अर्थातच वैशाली वांगीकर
1: आणि मी राधा वहिनी अर्थात शीतल निमजे
0: आम्ही दोघीही आपल्या सर्वांचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत
1: नमस्कार.

शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच FM बँड 102 MHz वरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो आकाशवाणी परभणी केंद्रावरून, ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक, दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक।

0: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
1: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
0: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
1: अगं होय होय, असं म्हण, आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
0: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समुदायाच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची हे समद आपल्याला की नाही, पशुतज्ञ माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीच प्राप्त होती का नाही?
1: अगं होय तर,
0: म्हणून तर त्याला म्हणलेला हाय
1: लक्ष्मीचा गोठा. तेव्हा मंडळी ऐकायला विसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: तुमची आवडती गाणी
1: थेट तुमच्या फोन वरून तुमच्या भेटीला,
0: तुमची आवड
1: आमची निवड,
0: सुरांची मैफिल
1: आणि श्रोतेहो गप्पांची धमाल घेऊन येत आहोत.
0: तुमचा आमचा आणि आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम
2: हॅलो आकाशवाणी.

0: श्रोते हो, तुमच्यासाठी आम्ही खास कार्यक्रम घेऊन येत आहोत।
1: तुमच्या पसंतीचे कार्यक्रम
0: कार्यक्रम जुनेच पण नव्या रंगात, नव्या ढंगात, तुमच्या संवादासहित आणि तुमच्या फोन फरमाईश सहित मस्त अशा गीतांची मेजवानी।
2: अहो, पण कार्यक्रम कोणते?
0: हॅलो आकाशवाणी
1: आणि स्वर लहरी।
2: हॅलो आकाशवाणी,
0: हिंदी चित्रपट गीत
2: स्वर लहरी,
1: मराठी चित्रपट गीत,
2: हा घेऊन येत आहोत तुमच्या आवडीचे कार्यक्रम हॅलो
1: आकाशवाणी
2: आणि स्वर
1: लहरी।
2: ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्र।
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी।

0: केंद्राचं प्रसारण 229.9 मीटर अर्थात 1305 किलोहर्ट्झवर, तसंच एफ एम बँड 102 मेगाहर्ट्झवर. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. तत्पूर्वी
1: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार आणि रंगतदार असे

0: केंद्राचं प्रसारण 229.9 मीटर अर्थात 1305 किलोहर्ट्झवर, तसंच एफ एम बँड 102 मेगाहर्ट्झवर. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. तत्पूर्वी
1: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार आणि रंगतदार असे कार्यक्रम आपण आता ऐकू शकाल FM बँड 102 मेगाहर्ट्झवर. तेव्हा जरूर आनंद घ्या आकाशवाणी परभणी केंद्रावरील कार्यक्रमांचा.
2: आनंदारे, खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ, खोडकर, निरागस, मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक. श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ. ऐकायला विसरू नका.
1: आपला परभणी शहराचं भूषण अर्थातच आकाशवाणी परभणी. आता आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल FM बँड 102 मेगाहर्ट्झवर. आनंद घेत रहा आकाशवाणी परभणी केंद्रावरील विविध रंगी मनोरंजक अशा कार्यक्रमांचा.
3: मनोरंजन करणारी वाणी आकाशवाणी, ज्ञानरंजन करणारी वाणी आकाशवाणी, आपल्या सर्वांची लाडकी परभणी आकाशवाणी. आता आपल्या या आकाशवाणी परभणीचं प्रसारण आपण ऐकू शकता FM बँड 102 मेगाहर्ट्झवर.

मनीषा देवड़े राष्ट्रीय बातमी देता है। खास बातमी, प्रधानमंत्री किसान सम्मान निधि का मुद्दा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। देशातल्या सुमारे 9.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ। वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजीसी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन। लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणकडून होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा बंद। प्रधानमंत्री किसान सम्मान निधीचा 23वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यात तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला। प्रधानमंत्री तारकेश्वर इथं पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी झाले होते। यावेळी त्यांनी 9.44 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18,880 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली। यावेळी प्रधानमंत्र्यांनी रेल्वे, शेती, ग्रामीण विकास, मत्स्य व्यवसाय आणि पशुसंवर्धन संबंधी अनेक विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली। ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या मनाला समर्पण आणि योगदानाचा गौरव आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे। पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत राज्यातल्या 90,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटी रुपये रक्कम जमा केल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं। त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असं भरणे बातमीदारांशी बोलताना म्हणाले। आदिवासी समुदाय देशाच्या विकासाच्या प्रवासात महत्वाची भूमिका निभावत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। ओडिशामध्ये मोहन चरण मांझी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रायरंगपूर इथं आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते। यावेळी प्रधानमंत्र्यांनी 47,000 कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली। त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मूळ गावी मयूरभंज जिल्ह्यात पहाडपूर इथं भेट दिली। भारतीयांचं सामर्थ्य, समृद्धी, स्वाभिमान आणि आत्मविश्वास वाढवत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षांच्या कार्यकाळात भारत आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरित केल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे।

0: मुंबई भारतीय परिषदेत बोलत होते. केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा तपशील गोयल यांनी यावेळी मांडला. कल्पती पुळाजवळ समुद्रात आज 5 जण बुडाले. त्यातल्या एकाचा मृतदेह हाती लागला आहे. तटरक्षक दल, मच्छीमार बोटी आणि पोलिसांचं पथक इतरांना शोधण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बेडकिंग मधले 19 तरुण गणपती पुळाच्या समुद्रात आज सकाळी पोहण्यासाठी उतरले होते. परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं निर्माण कार्य सुरू असताना सभा मंडपाचा भाग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. नीट यूजी 2026 फेर परीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉकड्रिल आयोजित केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. नीट यूजी फेर परीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून. उद्या होणाऱ्या नीट यूजी फेर परीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2 लाख कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची निवड करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेर परीक्षा उद्या 2:00 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निरामय वार्धक्यासाठी योग या संकल्पनेसह 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या जगभरात साजरा होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: देशातल्या प्रमुख 100 ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे विशेष योग कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. मुंबईसह देशातल्या 12 मुख्य शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून 210 पेक्षा अधिक भारतीय दूतावासांसह जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी उद्या आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 5 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणार आहे. प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राज्यातही विविध ठिकाणी योगदिनानिमित्त कार्यक्रम होणार आहे.
0: होर्मुझची समुद्रभूमी पुन्हा बंद करण्यात आल्याचे इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने आज जाहीर केलं. लेबनॉनवरील इस्रायलच्या सुरू असलेल्या लष्करी कारवाया आणि प्रामाणिकपणे आपल्या वचनांचे पालन करताना अमेरिकेला अपयश आल्याने हा निर्णय घेतल्याचे इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने म्हटले आहे. ही कथित आक्रमक कारवाई सुरू राहिल्यास पुढील उपाययोजनांचीही तयारी करण्यात आल्याचा इशारा कमांडने सरकारी वाहिन्यांद्वारे दिला आहे. दरम्यान दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 2 लहान मुलांचाही समावेश आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारतानं खेळीचा 6-0 गोल एकतर्फी पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान न्यूझीलंडच्या संघाबरोबर होणार आहे. भारतातर्फे नवनीत कौर आणि दीपिकानं प्रत्येकी 2 तर मीना आणि ऋतुजा पिसाळनं प्रत्येकी 1 गोल झळकावला. भारताची गोलरक्षक सवितानं उत्तम कामगिरी करत भारताचा बचाव

मेडिवलला अमेरिकेविरुद्ध निर्मित एक एक अशी गोल बरोबरी साधल्यानंतर शूटऑफमध्ये चार विरुद्ध एक गोलनं विजय साकारत अंतिम फेरीत प्रवेश केला. अफगाणिस्तान विरुद्धची एकदिवसीय क्रिकेट मालिका भारताला 3-0 अशी जिंकली. चेन्नईत झालेल्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्ताननं दिलेलं 219 धावांचं आव्हान भारतानं केवळ 28 षटकं आणि 4 चंडूत 1 गडी गमावत पार केलं. भारताचे सलामीवीर यशस्वी जयस्वालनं नाबाद 110 तर रोहित शर्मानं 79 धावा केल्या. लढतीत

आकाशवाणी है। आइए सुनिए राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्र भारत।

dans nos églises, tout le monde s'en va, à la fin de la

With the lyrics, big, big, big, big, big eyes.

विवेक का नहीं कर रहे।